1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौरदिनांक 12 ऑगस्ट 2000, भारतीय सौरदिनांक 21 श्रावण शके 1948 अर्थात 12 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58:52 झाले आहेत. आमच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

मंगलप्रभात कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया. श्री वल्लभाचार्यकृत श्री मधुराष्टकम, गात आहेत वैभवी शेटे.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेली सुरेश भट रचित ही भूपाळी, संगीतकार दशरथ पुजारी.

आज दिव्यांची अमावस्या, दीपो ज्योती नमस्तुते। दीपाची पूजा कशी करावी? तर चौरंगावरती किंवा पाठावरती वस्त्र अंथरून त्यावर तांदूळ ठेवून त्यावर सर्व दिवे मांडावेत आणि त्याच्याभोवती रांगोळ्या घालाव्यात आणि ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी। आजपासूनच पत्रीचं देखील महत्त्व सुरू होतं। आघाडा, दुर्वा, पिवळी फुलं यांनी दिव्यांची पूजा करावी, गोडाचा नैवेद्य अर्पण करावा आणि प्रार्थना करावी, हे दीपदेवते तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस, माझ्या या पूजेचा तू स्वीकार कर आणि आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर। आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे, प्राणालाही प्राणज्योत म्हटलं जातं। घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी, हीच आपली संस्कृती सांगते।

समिता म्हात्रे यांची ही रचना गायली होती अजित कडकडे यांनी. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया शमिका भिडे यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग, संगीतकार पंडित अवधूत बाम.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेली ही पारंपरिक हिंदी भजन रचना, संगीतकार रघुनाथ सेठ.

या हिंदी भजन रचनेनंतर श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली मोहन सामंत यांची ही देशभक्तीपर गीतरचना, संगीतकार कानू घोष.

समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो, सकाळचे 6:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषी वाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात अमृत कटला, मोठ्या आकाराची मत्स्य जात याविषयीची माहिती आता आपण ऐकणार आहोत. या माहितीचं वाचन केले रेडिओ सखी गायत्री भरणकर यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषी वाणी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, भारतातल्या मत्स्य उत्पादनामध्ये गोड्या पाण्यातील पॉलिकल्चर पद्धतीचं महत्त्व खूप आहे. या पद्धतीमध्ये कटला ही प्रजाती अतिशय झपाट्यानं वाढणारी आणि बाजारात चांगला भाव देणारी अशी आहे. अर्थातच ती ग्राहकप्रियसुद्धा आहे. कार्प प्रजातीमधली जरी असली तरी तिच्या वाढीचा दर, वजन, क्षमता आणि उत्पादन स्थिरता याबाबत काही मर्यादा होत्या. आणि म्हणूनच केंद्रीय मत्स्य संशोधन संस्था भुवनेश्वर येथील तज्ज्ञांनी शास्त्रीय पद्धतीनं अमृत कटला ही नवीन जात विकसित केली. मंडळी, दरवर्षी कार्प उत्पादनात जागतिक पातळीवर आपला भारत देश अग्रस्थानी आहे. त्यामुळेच अमृत कटला ही नवीन प्रजाती विकसित करून देशातील कटला जातीचं वार्षिक उत्पादन 15-20% वाढण्याची शक्यता यातून निर्माण झाली आहे. या प्रजातीचं महत्त्व लक्षात घेतलं तर ट्रेडमार्क नोंदणीकृत अशी ही जात आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञान पुरस्कारानं सन्मानित झालेली ही जात राज्य पातळीवर सुद्धा बियाण्याची उपलब्धतेनं, तांत्रिक मार्गदर्शनाने तयार आहे. अमृत कटला या जातीचे मासे अतिशय जलद गतीने वाढतात. या जातीला बाजारपेठेमध्ये चांगला दरही मिळतो. मोठ्या आकाराचे मासे विक्रीयोग्य ठरतात, त्यामुळे 25-30% नफा मिळू शकतो. आपल्या शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करत असताना अमृत कटला या प्रजातीच्या वाढीचा दर इतर जातींपेक्षा जास्त असल्यानं तळ्यातल्या रोहू, मृगल यांच्याशी योग्य प्रमाणात संतुलन ठेवणं हे मात्र फार आवश्यक आहे. अमृत कटला या मत्स्यजातीची सर्वात मोठी जमेची बाब म्हणजे वाढीचा दर. कमी काळामध्ये जास्त वजन म्हणजेच कमी खाद्य खर्च, कमी उत्पादन खर्च आणि जास्त बाजारभाव हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या जातीमध्ये वाढीची स्थिरता आणि गुणवत्तेची खात्री आहे. आपल्या देशाचं जे वेगवेगळं पर्यावरणीय हवामान आहे त्या सर्वांसाठी ही जात अनुकूल आहे. म्हणजेच काय तर पूर्वोत्तर राज्य, बंगाल, ओडिसा किनारपट्टी, महाराष्ट्रातील दुष्काळी भाग या सर्व ठिकाणी या जातीनं योग्य ते परिणाम दाखवलेले आहेत. त्यामुळेच भारतामध्ये अमृत कटला ही जात निश्चितच फायदेशीर ठरू शकते. यातून शाश्वत मत्स्यपालनाला चालना मिळते. वेगवान वाढीमुळे कमी काळामध्ये उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. त्यामुळे खाद्याचा परिणामकारक वापर, पाण्याचा कमी वापर तसंच तळ्याच्या जागेचा जास्तीत जास्त लाभ आपण घेऊ शकतोय. मात्र अमृत कटला जात घेताना काही प्रमाणात काळजी घेणं आवश्यक

0: आहे. नेहमी प्रमाणित मत्स्यबीजच खरेदी करावं. मिश्रित किंवा अज्ञात स्रोतांपासून मत्स्यबीज घेऊ नये. तळ्याचं व्यवस्थापन हे सुद्धा यामध्ये महत्त्वाचं आहे. यामध्ये पाण्याचं तापमान, सामू, पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन आणि पोषण याचं नियमितपणे निरीक्षण करणं गरजेचं आहे. सुधारित जातीची पूर्ण क्षमता जर मिळवायची असेल तर हे तांत्रिक व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं ठरतं. तर मंडळी, एकूण निर्यात योग्य दर्जाचे मासे यातून उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळू शकते. तसंच महिला बचत गटांसाठी सुद्धा नवीन उद्योजकीय संधी यातून मिळू शकतात. त्यामुळे अमृतकटला ही जात केवळ संशोधन किंवा प्रयोगशाळेत मर्यादित न राहता शेतकऱ्यांना अनेक दृष्टीनं लाभदायक ठरू शकते. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेल्या या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात आज आपण अमृतकटला मोठ्या आकाराची मत्स्यजात याविषयीची माहिती ऐकली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी गायत्री भरणकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज दुपारी 2 वाजता. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
2: नमस्कार
1: डॉक्टर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
2: लंग्स किंवा श्वासनलिकेशी संबंधित जे आजार आहे याच्यातले बरेचसे आजार प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यात आपण काळजी घेतल्याने आपण या आजाराला अवॉइड करू शकतो. तर जसं आपण आधी बोललो की आपल्या श्वासनलिकेचा एक डिरेक्ट संपर्क असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी, तर सगळ्यात आधी जे आपल्याला जी रिसर्च सांगतं ते आहे की कुठल्याही प्रकारचा धूर, म्हणजे धूम्रपान, बीडी, सिगरेट किंवा हुक्का, वेपिंग हे अवॉइड करणे. यासोबत समजा तुम्ही धुराशी संपर्कात असाल, अगरबत्तीचा धूर किंवा धूप लावतो आपण त्याचा धूर, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कोळशाच्या खदानात काम करतात, आणि आजकाल आपल्या आजूबाजू जे कन्स्ट्रक्शन किंवा एक आपण प्रदूषण जे आहे ते वाहतूक असेल किंवा फॅक्टरीमुळे असेल याच्यापासनं बचाव करणे, म्हणजे मास्क घालणे, हा एक मोठा प्रिव्हेंटिव्ह एक मार्ग आहे श्वासनलिकेची आजार आपण अवॉइड करण्यासाठी. यासोबत कुठेही तुम्हाला कधीही असे लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे. कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्याने ट्रीट केलं तर पुढे मोठे आजार होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे आपण बरेचसे रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. एक हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाईज आणि चांगलं डाएट फॉलो करणे या सगळ्या गोष्टीसोबत मिळून तुम्हाला एक हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टम ठेवण्यात मदत करतं.
1: डॉक्टर, आपण म्हणाले की निदान करून घेणं, म्हणजे लंग टेस्ट आपण कधी करू शकतो?
2: ज्यांना कुणाला सतत सर्दी खोकला दम्याचा त्रास असेल तर यांनी आपला लंग फंक्शन टेस्ट, यामध्ये आधीपेक्षा आता बरेचसे नवीन टेस्ट आले, एक स्पायरोमेट्री, एक फिनो FOT, या वेगळ्या लंग टेस्ट असतात ज्याच्यात आपल्याला लंग्सची क्षमता माहीत पडते. आपल्या श्वासनलिकेमध्ये समजा सूज असेल तर ती किती आहे, त्याचा उपचार किती दिवस चालेल हे आपल्याला माहीत पडतं. आणि कधी कधी ज्या लोकांना लंग्समध्ये फायब्रोसिस आहे त्यांना DLCO नावाची एक लंग फंक्शन टेस्ट असते. यासोबत एक एक्सरे किंवा CT scan आणि काही ब्लड टेस्ट मिळून आपल्याला निदान लावता येतो कुठल्याही रेस्पिरेटरी आजाराचा.
1: एक्सरसाइज आणि वॅक्सिन

0: वॅक्सिनेशनचा काही रोल असतो का यात?
1: वॅक्सिनेशनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या आजूबाजू जी काही हवेत बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात यांच्यात सतत बदल होत राहतो. तर सध्या गाईडलाईन्स आल्या ज्याच्यात 2 वयाच्या वर्षाच्या वरती सगळ्यांना फ्लू वॅक्सिन ॲडवाईज असते, ज्यामुळे साधारण फ्लू म्हणजे H1N1, H3N2 किंवा इन्फ्लुएन्झा जो असतो ते आपण अवॉइड करू शकतो. ते वर्षातून एकदा घ्यायचं असतं. आणि जो मोठा निमोनिया असतो तो 50 वयाच्या वरती सगळ्यांना निमोकॉकल वॅक्सिन, जी कधी कधी 5 वर्षातून एकदा किंवा कधी कधी वन्स इन अ

0: जे आजार आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, त्याचाही आपल्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. आणि एक्सरसाइजचा एक खूप मोठा रोल आहे, एक्सरसाइजमुळे आपल्या मसलची स्ट्रेंथनिंग होते. यासोबत जसं आपण बोललो आपल्या नाकाघशाचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन करणे, तर आठवड्यातून 3 दिवस कमीच कमी 20 मिनिटासाठी असा कुठला व्यायाम करणे ज्याच्यात तुमची हार्टची गती वाढते किंवा तुम्हाला घाम येऊ शकतो, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये, याला आपण एक हेल्दी रुटीन म्हणतो जो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला प्रोटेक्ट करण्यात फायद्याचा असतो.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: सर। श्रोते हो नमस्कार। परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे। श्रोते हो आज या कार्यक्रमाचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत।
1: मित्रांनो, आधीच्या भागात आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे जिरवायचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याविषयी सविस्तर जाणून घेतले। आजच्या या शेवटच्या भागात आपण आपल्या परिसरातील सार्वजनिक जलस्त्रोत्र कसे जपायचे आणि एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सविस्तर जाणून घेऊया। प्रत्येक परिसरात किंवा शहरात जुने तलाव असतात, लहान मोठे ओढे असतात, सार्वजनिक विहिरी असतात किंवा नद्या असतात। पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा या निसर्गनिर्मित जलसाठ्यांची देवतेप्रमाणे पूजा करायचे आणि त्यांची खूप काळजी घ्यायचे। म्हणूनच पूर्वी कधीही पाण्याचे संकट एवढ्या भीषण प्रमाणात जाणवतच नव्हते। पण आज आपण काय केलंय? आज आपण आपल्या परिसरातील तलाव आणि ओढ्यांमध्ये कचरा फेकत आहोत। प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्याच्या नावाखाली टाकलेला कचरा आणि सांडपाणी थेट या नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये सोडलं जातं। त्यामुळे हे तलाव बुजत चालले आहेत, त्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे आणि त्यातलं पाणी विषारी होत चाललं आहे। आपल्या परिसरातील पाण्याचे हे जुने स्त्रोत वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? कचरा टाकणे पूर्णपणे थांबवणे, सर्वप्रथम आपल्या परिसरातील कोणत्याही विहिरीत, तलावात किंवा ओढ्यात कचरा किंवा प्लास्टिक टाकणार नाही असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे। परिसर स्वच्छता अभियान महिन्यातून एकदा किंवा दोनदा परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागातील जुन्या विहिरींची आणि तलावाकाठांची स्वच्छता केली पाहिजे। विहिरीमधला गाळ उपसून काढला तर त्यांची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते। वृक्षारोपण, प्लांटिंग नेटिव्ह ट्रीज, झाडं आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आहे। झाडांची मुळं जमिनीत माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात। त्यामुळे आपल्या परिसरात उघड्या टेकड्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि मोकळ्या जागेत जास्तीत जास्त देशी झाडे जसे की कडुलिंब, पिंपळ, वड, आवळा लावली पाहिजेत आणि ती फक्त लावून न थांबता ती जगवली पाहिजेत। मित्रांनो, आपण बँकेत पैसे का जमा करतो? जेणेकरून भविष्यात अडचणीच्या वेळी ते पैसे आपल्याच कामी येतील। पाण्याचंही अगदी तसंच आहे। आज जर आपण जमिनीत, विहिरींमध्ये आणि टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवलं तरच भविष्यात उन्हाळ्यात आपल्याला ते पाणी वापरता येईल। पाणी वाचवणं ही केवळ सरकारची, महापालिकेची किंवा ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही, ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारी आहे। एक थेंब पाण्याचा आधार आपल्या आयुष्याचा। चला तर मग आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक शपथ घेऊया। मी माझ्या घरात पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार

0: माझ्या परिसरात पावसाचे पाणी जिरवण्यासाठी प्रयत्न करेन आणि आपल्या परिसराला जलसमृद्ध करेन. तुम्ही सर्वांनी हे चारही भाग अगदी शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.
1: श्रोत्याहो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. श्रोत्याहो, आताच आपण या कार्यक्रमाचा अंतिम आणि चौथा भाग ऐकलात. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाले आहेत. रूपरेषा थोड्याच वेळात.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
2: श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी 7:20 दिनविशेष, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. त्यानंतर म्हणजे 7:40 प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा प्रायोजित कार्यक्रम फर्निचरविषयी सर्व काही. 7:45 कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 करिअर मंत्रा या कार्यक्रमात ज्वेलरी डिझायनिंगच्या रत्नागिरी विभागातील प्रशिक्षिका श्रेष्ठा मुकेश पाटील यांची रेडिओ सखी कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. 9 लखलख चंद्रे अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शब्दांच्या वाटेवर निवेदक मुलाखतकार निबंध कानिटकर यांची वंदना मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. 10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन, विषय जनगणना. कार्यक्रम सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:05 गीतबहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात धुळे नंदुरबार जिल्ह्याचं संयुक्तिक वार्तापत्र. 1:45 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये पत्रानुबंध या मालेत महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यवेध. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. दुपारी 2:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात साधना देशमुख मोहिते यांचं गायन राग गौडसारंग. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00. यामध्ये 5:02 गीतसंध्या मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युवाणी या कार्यक्रमात

स्टे ट्यून या सदरात जागतिक युवा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्र. हा कार्यक्रम तसंच 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम, 7:30 माझावर माझं शिवार या कार्यक्रमात ओवा आणि मसाला बियाणे पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर एस एम घावडे यांची मुलाखत आणि पावसाळा कांदा लागवडीचे अनुभव याविषयी प्रगतिशील शेतकरी संतोष भाकरे यांची मुलाखत हा कार्यक्रम, तसंच 8:30 संसद समीक्षा कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान संध्याकाळी 6:10 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 6:30 आपण ऐकाल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. रात्री 7:15 नाट्यसंगीत. 7:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 10:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचं गायन राग यमन कल्याण. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
1: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
0: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
4: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
5: कारण आम्हाला ठाऊक आहे
4: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
5: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
4: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
5: वारणा पनीर.
4: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
6: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
8: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
9: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
8: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
0: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
10: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
11: नमस्कार श्रोतो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण सकाळी उठल्यानंतर चहा पितो, कॉफी पितो. बऱ्याच जणांना चहा प्यायल्याशिवाय त्यांचा दिनक्रमच सुरू होत नाही. काही जणांना तुम्ही दक्षिण भारतात गेलात तर कॉफीची सवय असते. आता चहाचं मूळ स्रोत कुठला, चहा कुठून सुरू झाला, तर चहा हा मूळचा चीनमधला, त्यानंतर तो आपल्या आशिया खंडामध्ये भारतात आला, श्रीलंकेत गेला, ब्रिटिशांनी किंवा इंग्रजांनी तो आपल्याकडे आणला. आसाममध्ये त्याची लागवड होते, थंड हवेचे जे प्रदेश आहेत किंवा उंचीचे जे प्रदेश आहेत त्याच्यावरती चहाची लागवड होते, त्याच्यापेक्षा कमी उंचीचे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये कॉफीची लागवड होते. आपल्याकडे दक्षिण भारतामध्ये अनेक ठिकाणी कॉफी होते, आफ्रिकेमध्ये अनेक ठिकाणी कॉफी होते. चहामध्ये उत्कृष्ट चहा भारतीय चहा, चिनी चहा आणि श्रीलंकन चहा असा मानला जातो. दक्षिण भारतामध्ये खूप बऱ्याच ठिकाणी कॉफीची लागवड आहे. निलगिरी डिस्ट्रिक्टमध्ये आहे,

0: तामिळनाडूमध्ये, किंवा कोडायकनालमध्ये आहे, किंवा तामिळनाडूमध्ये येरकाड म्हणून आहे, तिथे कॉफीची लागवड होते. आता कॉफीचे अरेबिका आणि रोबस्टा असे दोन प्रकार आहेत. आता ही जी कॉफी आहे, या कॉफीबद्दल आपल्याला काय माहिती आहे? कॉफीची लागवड ही अनेक देशांमध्ये होते. प्रथम हिचं अगदी वाईल्ड हॅबिटॅट होती, म्हणजे जंगली ह्याच्यामध्ये याचा आढळ होता. पण नंतर आपल्या आशिया आणि आफ्रिका खंडाच्या अनेक जंगलांमध्ये ही वनस्पती आढळून आली. तरी पण ह्याचं मुळात जो उगम आहे तो आफ्रिकेमधूनच ह्याचा प्रसार झाला, आफ्रिकेमध्येच ह्याचा आढळ होता असं आपल्याला समजतं. कॉफीची जी बॉटनिकल टर्म्समध्ये फॅमिली आहे त्याला रुबिएसी असं म्हणतात. रुबिएसी फॅमिली ही जी विविधता आहे ही जास्त करून आफ्रिकेमध्ये आढळते. त्याच्यातून त्याची सदर्न अरेबिया म्हणजे जो आफ्रिकेच्या बाजूला अरबस्तानचा भाग आहे तिथे पण आपल्याला ह्याची लागवड झालेली आढळते, म्हणजे इजिप्तच्या उत्तर भागामध्ये. आता ह्याचा पहिल्यांदा प्रसार कुठे झाला तर टर्की लोकांनी ह्याचा प्रसार केला. प्रथम ह्याचा वापर झाला तुर्कस्तानमध्ये, त्यामुळे तुर्की भाषेमध्ये ह्याचं पहिलं नाव काहवे असं होतं. त्याचा अर्थ अरबी भाषेमध्ये मध असा होतो आणि त्यावरूनच नंतर कॉफी हे नाव प्रचलित झालं सर्वत्र. काही लोक असं मानतात जे सायंटिस्ट आहेत ते की इथिओपिया म्हणजे पुन्हा आफ्रिकेमध्ये काफा नावाचं गाव आहे, या काफा नावाच्या गावामध्ये कॉफीची लागवड झाली आणि म्हणून त्या गावाच्या नावावरून या वनस्पतीला आणि या पेयाला कॉफी हे नाव मिळालं. आता हा शोध साधारणपणे इथिओपियामध्ये 8व्या शतकाच्या शेवटी आणि 9व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये लागला असं सर्वसाधारणपणे समजलं जातं. लोकांना हे पेय आवडल्यामुळे ह्याचा झपाट्यानं प्रसार झाला आणि हा प्रसार जो झाला हा इथिओपियापासून अरबस्तानामध्ये झाला. तिथून मग मक्का आहे, मदिना आहे, किंवा मध्य आशियामधले काही देश आहेत, इजिप्त आहे, तुर्कस्तान, तिथे कॉफी जाऊन पोचली. आणि साधारणतः 16व्या शतकाच्या शेवटी 17व्या शतकाच्या सुरुवातीला ती युरोप खंडामध्ये इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनीला गेली आणि त्यानंतर पुढे जाऊन ती दक्षिण अमेरिकेमध्ये गेली. तिथून ब्राझील आहे, जमैका आहे, क्युबा आहे, हवाई आयलंड्स आहे, तिथे तिचा प्रसार झाला. कॉफी आपल्या देशामध्ये मात्र 1600 दरम्यान आली आणि मक्केहून जे काही मुस्लिम धर्मगुरू आले होते त्यातल्या एका फकीरानं कॉफीचं बी बरोबर आणलं होतं असं समजलं जातं. आणि कर्नाटकमध्ये चंद्रगिरी नावाचा जो भाग आहे तिथल्या हिल्सवरती, तिथल्या टेकड्यांवरती त्याची लागवड झाली. तिथून त्याचा हळूहळू सगळीकडे प्रसार झाला आणि त्याच मळ्यामधून काही रोपं 1700 सालामध्ये नेदरलँडमधून जी डच लोकं आली होती हॉलंडमधून त्यांनी नेली आणि मग डच ईस्ट इंडिया कंपनीमार्फत त्याची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू झाली. त्यानंतर गोव्यामध्ये पोर्तुगीजांची सत्ता होती त्यामुळे गोव्यातून ही रोपं ब्राझीलमध्ये गेली. त्यानंतर मात्र कॉफीचा कमर्शियल म्हणजे व्यावसायिक वापर सुरू झाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये आपल्या तामिळनाडू आहे, आंध्र आहे, ओरिसा, महाराष्ट्र, आसाम, अंदमान निकोबार इथे सगळीकडे कॉफीची लागवड आता केली जाते. कॉफी म्हणजे इंग्लिश आणि चिनी भाषेमध्ये कैफी म्हणतात किंवा जपानीमध्ये त्याला किही म्हणतात. रशियामध्ये जर गेलात तर तुम्ही कॉफीला कोफे म्हणतात असं आपल्याला दिसतं. तरी पण यास कुठल्याही वादात न पडता कॉफी प्यायल्यानं तरतरी येते एवढं नक्की. खास करून जी दक्षिण भारतातली फिल्टर कॉफी आहे ही नावाजलेली आहे, त्याने डिकशन कॉफी आहे ही नावाजलेली आहे, त्यांनी खूप मस्तपैकी तरतरी येते. दक्षिण भारतामध्ये तर कॉफी हे खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय पेय आहे.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करीत आहोत.
1: इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू, शिल्प, प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो. जरूर आहे का वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत?
2: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात. मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी, भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले.
1: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.
3: तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय दमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणाला? काय नाही बघ तुझं फार.
1: तो मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला

0: 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
1: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा मानेकृत जय हो ही मालिका.
2: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातल्या सर्वाधिक वसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर 1% अधिक व्याज, तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ, चर्चेविना 2 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. दूध पनीरसह अन्न भेसळखोरांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यामध्ये 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4 लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यामध्ये GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. 2025 मध्ये पुणे हे भारतातलं 2ऱ्या क्रमांकाचं मोठं जागतिक क्षमता केंद्राची कार्यालयीन बाजारपेठ बनलं आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या केंद्रांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. 2026 अखेरीला जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेच्या मोबदल्याला विलंब झाल्यास लोकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरात 1% वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यापुढे विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावरचे व्याजदर भारतीय रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या दराने कर्ज देते त्यापेक्षा 1% अधिक असणार आहे. यासाठी संबंधित कायद्यातल्या कलम 72 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती देण्यासाठी अशा प्रकल्पांकरता खरेदी केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कामध्ये 25% सवलत देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला. महाराष्ट्र नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025-2035-36 मध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यात खासगी कौशल्य विद्यापीठांच्या स्थापनेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. त्यामुळे आता कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर स्थापन होणाऱ्या खासगी कौशल्य विद्यापीठांसाठी एकच कायदा लागू करण्यात येईल. कृषी विभागाच्या कृषी आयुक्तालयात संचालक, अप्पर संचालक आणि 2 सहसंचालक अशी 4 नवीन पदं निर्माण करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीच्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून 18 कोटी रुपये कर्ज घ्यायला, तसंच नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय तसंच सरकारी वकील कार्यालय स्थापन करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. दिवसभराचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी

0: नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेनं केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्यानं राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव आता केरळम असं करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेनं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 हेही मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोन्ही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. कामकाज पूर्ण झाल्यानंतर लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनांबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला. सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर द्यायला तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवकांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र निश्चितपणे घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. इस तिरंगे को हम कभी भी झुकने नहीं देंगे हे सांगण्यासाठी तरुणाई आज तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर झालेल्या या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले. तिरंग्यासाठी अनेकांनी मोठा त्याग आणि बलिदान दिलं आहे, त्यामुळे तिरंगा हाती घेतल्यावर प्रत्येक नागरिकानं देशाप्रती असलेलं आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: याच पुण्यभूमीत आजचा माझा तरुण हा पुन्हा एकदा नवीन भारताच्या निर्मिती करता या ठिकाणी रस्त्यावर आलाय. हा तिरंगा केवळ झेंडा नाही आहे, हा तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, हा तिरंगा आमच्या संपूर्ण जीवनामध्ये आहे. आणि म्हणून हा तिरंगा हाती घेतल्यानंतर केवळ आपले अधिकार नाही तर आपले कर्तव्य देखील लक्षात ठेवावे लागतात. बंधू भगिनींनो, हा नवीन भारत आहे, 20 वर्षानंतर विकसित भारताचं स्वप्न मोदीजींनी पाहिलंय, त्याच्याकरता विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण सगळे मिळून जगणार आहोत आणि तुमच्या भरोशावर येत्या 20 वर्षामध्ये विकसित महाराष्ट्र आपण तयार करणार आहोत.
1: या तिरंगा यात्रेत तरुण तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन नागरिकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. पावसाच्या हलक्या सरी सुरू असतानाही ढोल ताशांचा गजर आणि बँड पथकाच्या साथीनं नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. काही दिव्यांग नागरिकही आपल्या दुचाकीसह यात्रेत सहभागी झाले होते. वंदे मातरमच्या गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली. शिवराज सणस, आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे.
0: नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केल्या. मुंबईमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणादरम्यान शिंदे यांनी या सूचना केल्या. अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावी आणि त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा असंही ते म्हणाले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वस्तू केवळ आधुनिक

0: आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात, तसंच नागरिकांना पूर्णपणे सुविधाही मिळाव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एसटीच्या अंतर्गत विकसित करण्यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2026 या स्पर्धांचं आयोजन आजपासून पुण्यामध्ये करण्यात आलं आहे. 23 ऑगस्टपर्यंत पिंपरी इथल्या मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्रा स्टेडियममध्ये ही स्पर्धा होत असून आज दुपारी 3:30 वाजता महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. पुणे घाट परिसरात आज काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी देशातलं सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा निर्धार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विलंबानं देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर 1% अधिक व्याज, तसंच नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प जमीन हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, पुण्यातल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ, चर्चेविनाच 2 विधेयकं लोकसभेमध्ये मंजूर. आणि पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण. आता ऐकूया आजचे दिनविशेष. श्रोतेहो, आज आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या. दीपोज्योती नमोस्तुते. दिवा हे मांगल्याचं प्रतीक आहे. प्रत्येक घरात देवासमोर, सणांना दारासमोर दिवे लावले जातात. आज या दिव्यांचीच पूजा केली जाते. तेव्हा दीपोज्योती नमोस्तुते म्हणताना या दीपावस म्हणजेच दिव्यांचे अमावस्येच्या आपणा सर्वांना सुरुवातीला शुभेच्छा व्यक्त करतो. तसंच आज जागतिक हत्ती दिवस देखील आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे. या दिनविशेषांबरोबरच आजचे काही महत्त्वाच्या घटना आता आपण जाणून घेऊया. शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचं साप्ताहिक सुरू केलं 12 ऑगस्ट 1920 या दिवशी. राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ 4 वर्षांनी त्यांनी लिहिलेल्या राजसन्यास नाटकाचा पहिला प्रयोग झाला 12 ऑगस्ट 1922 या दिवशी. लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवलं 12 ऑगस्ट 1948 या दिवशी. नासाच्या पहिल्या संचार उपग्रह ICO-1A यशस्वी प्रक्षेपण झालं 12 ऑगस्ट 1960 या दिवशी. चरित्रकार, वाङ्मय विवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म 12 ऑगस्ट 1880 या दिवशी झाला. भारतीय गणितज्ञ आणि ग्रंथालयशास्त्रतज्ञ एस आर रंगनाथन यांचा जन्म 12 ऑगस्ट 1892 या दिवशी झाला. भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह, अंतराळ युगाचे शिल्पकार डॉक्टर विक्रम साराभाई यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म झाला 12 ऑगस्ट 1919 या दिवशी. आज ग्रँडमास्टर हा किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म झाला 12 ऑगस्ट 1959 या दिवशी. तर हे होते आजचे दिनविशेष.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: श्रोतेहो, आज सकाळी 8:40 अवश्य ऐका कार्यक्रम करिअर मंत्रा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. तसंच 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.
3: थोड्याच वेळात आम्ही हे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शेतीला स्थैर्य मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना राज्यातील कृषी क्षेत्रासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेची उद्दिष्टे, पार्श्वभूमी, शासनाची भूमिका आणि योजनेमागील व्यापक धोरण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. खर तर खूप ज्वलंत आणि असा एक जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि राज्य शासनाने सगळ्यांच्या सहकार्याने ही जी योजना सुरू केलेली आहे त्यामुळे खरंच आपल्या ह्या शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे किंवा दिलासा मिळेल हे आपण नक्कीच म्हणू शकतो. सर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही सुरू करण्यामागे त्यामागची अगदी मोठी व्यापक भूमिका काय आहे, काय सांगू शकाल तुम्ही?
1: राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शेतकऱ्यांना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्याचबरोबर कर्जाच्या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना मुक्त करणे आणि त्यांना पुन्हा नव्याने शेती करण्यासाठी उभे करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अवेळी येणारा पाऊस आणि इतर नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे हे राज्य शासनाने ओळखून त्यांना दिलासा देताना भविष्यात सहजपणे शेतकरी पीक कर्ज उपलब्ध व्हावे हा या मागचा शासनाचा मुख्य उद्देश आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत आपण अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे सुमारे 56 लाख राज्यातल्या शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली आहे. ही राज्य शासनाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनामध्ये पूर्ण राज्यामध्ये आम्ही राबवत आहोत.
2: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून

0: मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील, तो मँडेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला. आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समजोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते. आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात. या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही. आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला. आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे. आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचं हेअरकट बँकेने सोसलेलं आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांना हे जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून. बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणार.

0: अरे नैसर्गिक संकट, अवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरस अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेला शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, आत्ता ही जी योजना आहे त्याची खरं तर प्रमुख वैशिष्ट्य कोणती आहेत, कारण याच्या आधी सुद्धा आपण अशा योजना केलेल्या आहेत पण ही योजना कुठल्या बाबतीत जास्त प्रभावी ठरते?
0: या अगोदर देखील आपण 2017 आणि 2019 अगोदर देखील आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे पण 2017 कर्जमाफी देताना ची जी रक्कम होती आणि शेतकऱ्यांना लाभ मिळाला ती संख्या कमी होती. 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज आपण 2017 माफ केलं होतं. 2019 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं पण 2 लाखाच्या वरती जी OTS योजना आहे ती 2019 नव्हती. ती योजना आताच्या 2026 आहे आणि प्रोत्साहनपर अनुदान देखील आपण या योजनेमध्ये यावर्षी ऍड केलं आहे, त्यामुळे जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 40,000 कोटीपर्यंतचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. मला वाटतं की आतापर्यंतची राज्य शासनाची सर्वात मोठी कर्जमुक्तीची योजना आहे आणि या योजनेमध्ये जे श्रीमंत शेतकरी आहेत त्यांना या योजनेपासून आपण बाहेर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर विद्यमान भूतपूर्व लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचं मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे अशा सर्व पदाधिकाऱ्यांना, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या आणि बाजार समित्यांचे पदाधिकारी यांना देखील या योजनेतून आपण बाहेर ठेवलेले आहे, जेणेकरून फक्त योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच, जे श्रीमंत शेतकरी नाहीत गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
1: नक्की सर, याला जोडून मला असं विचारायचं होतं की जसं आता तुम्ही सांगत आहात की एक ठराविक वर्गाला त्याच्या बाहेर ठेवलेला आहे या कर्जमुक्ती योजनेच्या, तर असे कुठले शेतकरी की ज्यांचा विचार प्रामुख्याने होत आहे किंवा ते कुठले निकष लावले जाणार आहेत
0: या योजनेमध्ये? जे शेतकरी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आणि ते थकीत झालं 30 सप्टेंबर 2026 आणि 31 मार्च 2026 पर्यंत ते परतफेड करू शकलेले नाहीये अशा शेतकऱ्यांना या कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा जो कालावधी घेतलेला आहे हा संपूर्ण कालावधी म्हणजे 2019 जी योजना आपण राबवली त्या योजनेचा कालावधी वगळून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे अतिशय साधी आणि सोपी प्रक्रिया, शेतकऱ्यांना कुठेही अर्ज करायचा नाहीये. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या याद्या ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या याद्या आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीमध्ये आणि त्याचबरोबर बँकेचे जे आपले ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसमध्ये आम्ही डिस्प्ले केलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्याला एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे, तो विशिष्ट क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन फक्त आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. 90%पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं ॲग्रीस्टॅक प्रमाणीकरण झालेलं आहे, ते जर काही 5 ते 10% शेतकऱ्यांचं जे झालेलं नाही ते करून घेण्यासाठी देखील आमची महसूल आणि सहकार विभागाची यंत्रणा आपल्याला मदत करणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
2: सर, आजच्या भागामध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची संकल्पना, उद्दिष्टे आणि शासनाची भूमिका अतिशय सोप्या आणि सविस्तर शब्दात स्पष्ट केली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. श्रोते हो, या योजनेविषयी अधिक माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत मी पूनम सांगोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा प्रायोजित कार्यक्रम फर्निचरविषयी सर्व काही.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्ते.
5: आपण हल्ली बघतो की प्रत्येक घरामध्ये डायनिंग टेबल हे असतंच असतं, आणि आता सध्या तर डायनिंग टेबलची इतकी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. आणि कसं ओळखावं की याची क्वालिटी चांगली आहे का नाही?
6: आता याच्यात कसं आहे की डायनिंग टेबल सुरुवातीला फार लोक प्रिफर करत नव्हते, पण आता नवीन याच्यामध्ये काय होतं की मार्केटमध्ये गेलं किंवा तुम्ही कोणाच्याही घरी गेला की डायनिंग टेबल दिसला की मग आपल्याला पण वाटतं की आपल्या पण घरी असावा. आणि मार्केटमध्ये तुम्ही शोरूमला जर गेला तर त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर अवेलेबल आहे. म्हणजे डायनिंग टेबल एवढी व्हरायटी कशातच अवेलेबल तुम्हाला मिळणार नाही. मग ती एवढी अवेलेबल व्हरायटी बघितल्यानंतर साहजिकच कस्टमरचं एक मानसिक असं हे होतं की मला माझ्या घरी पाहिजे. मग त्याच्यात येणारे ऑप्शन्स भरपूर आहेत. मग तुम्ही मेटलमध्ये ऑप्शन्स आहेत, वुडनमध्ये ऑप्शन्स आहेत, मार्बलमध्ये आहेत, आणि तुम्ही प्रॉपर सॉलिड वुडमध्ये पण घेऊ शकता. तुमचं सिलेक्शन तुमच्या घराची थीम कशी आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं.
5: याच्यात
6: कसं होतं की डायनिंग टेबल हा शक्यतो घरी कार्पेंटरकडनं बनवला जात नाही. त्याला तुमचं रेडीमेड शिवाय ऑप्शन नाहीये.
5: बरोबर.
6: आणि त्यात फार काय कस्टमाइज नसतं. स्टँडर्ड साईज काय की 4 सीटर 6 सीटर 8 सीटर 10 सीटर ह्या स्टँडर्ड साईज ठरलेल्या आहेत, आणि त्याच साईज मध्ये ते अवेलेबल असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आता याच्यात बऱ्यापैकी सुरुवातीला ज्यावेळेस इम्पोर्ट चालू झालं त्याच बाहेरून मटेरियल सुरुवात झाली. काय होतं की मार्केट आपलं मॅच्युअर व्हायला थोडा टाइम घेतं, आणि ज्या त्रुटी आहेत, जे प्रॉब्लेम आहेत, ते सॉर्ट आउट व्हायला पण टाइम जातो. पण आता मार्केटची कंडिशन अशी आहे की बऱ्यापैकी सॉर्ट आउट झालेलं आहे. जे ठेवतात डायनिंग टेबल ते स्वतः तकलादू वस्तू ठेवत नाही. त्याचं रिझन आहे की आपण ज्यावेळेस डायनिंग टेबल देतो कस्टमरला त्याचा प्रॉब्लेम येतो तर कस्टमर फोन करून विचारतो बघ हे असं झालं आणि त्याला काय करत आहे. मग हे कंप्लेंट रेशो कमी करण्याच्या हिशोबाने देतानाच मटेरियल चांगलं दिलं जातं.
5: आणि म्हणूनच श्रोते हो, डायनिंग टेबलची भरपूर व्हरायटी प्लॅनेट फर्निचरमध्ये उपलब्ध आहे. आपल्या घरासाठी जे सूट होईल, आपल्या फर्निचरच्या थीमला जे सूट होईल, ते डायनिंग टेबल तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता. आणि त्यासाठी जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सावंत व्हेंचर सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे, आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156777003. जाधव सर, जसं आता तुम्ही म्हणालात की भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे, अगदी 4 सीटर पासून 10 सीटर पर्यंत, याचबरोबर बऱ्याच डिझाईन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात. मग त्या चेअर्स मध्ये सुद्धा आपल्याला मिळतात, म्हणजे हाफ बॅक चेअर्स असतील, फुल बॅक चेअर्स असतील. तर या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने डायनिंग टेबलचं सिलेक्शन केलं गेलं पाहिजे?
6: बेसिकली काय की याचं सिलेक्शन तुमच्या जागेनुसार राहणार आहे. तुमच्या जागेनुसार, तुमच्या थीमनुसार. तुमची थीम जर बोल्ड आहे तर तिथं तुम्हाला मोठ्या चेअर चालतील. तुमची थीम जर अशी स्लिम मध्ये आहे, स्लीक मध्ये आहे, तर तुम्हाला

0: नाजूक चेअर चालतील,
1: ओके
0: म्हणजे दिसायला नाजूक,
1: हां
0: वापरायला नाजूक नाही, दिसायला नाजूक चेअर तुम्हाला तिथे चालून जातील.
1: बरोबर.
0: आणि तुमचा यूज कसा आहे, जर तुमच्याकडे रफ यूज आहे तर तुम्ही गो फॉर द वुडन चेअर्स,
1: ओके.
0: आणि जर तुमचा यूज व्यवस्थित आहे तर त्याला तुम्ही सीटला फॅब्रिक घेऊ शकता. आणि टॉपचा ऑप्शन पण तसाच आहे की टॉपला तुमचा वापर कसा आहे. आता नॉर्मली मार्बल टॉप लोक प्रिफर करतात, म्हणजे तो ट्रेंड आहे मार्बल टॉपचा. काही लोकांना ग्लास टॉप पण आवडतो, फक्त ग्लासला काय होतं की स्क्रॅचेस पडतात,
1: राईट,
0: मार्बलचे स्क्रॅचेस दिसत नाही. आणि थर्ड ऑप्शन आहे तो तुमचा विनियर टॉप, विनियर टॉप किंवा वुडन टॉप,
1: ओके.
0: त्याला पण तोच आहे की तुम्हाला थोडासा मेंटेनन्स आहे, एक 4-5 वर्षांतर परत पॉलिश करावा लागतो.
1: बरोबर.
0: पण घेताना थोडस काय की एक 5 ते 7 वर्षाचा विचार करून घ्या.
1: अगदी खरे. आणि म्हणूनच श्रोते हो, या सण समारंभाला तुम्हाला सुद्धा जर का डायनिंग टेबलची खरेदी करायची असेल तर जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला. उत्कृष्ट क्वालिटीसाठी आणि फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सावंत व्हेंचर्स सांगली कोल्हापूर रोड सांगली आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा प्रायोजित कार्यक्रम फर्निचर विषयी सर्व काही हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं म पा भावे यांचं हे गीत, संगीतकार अनिल अरुण.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदू काका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796 999 1827.

0: नियमवटी लागू.
1: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
4: भावधारा कार्यक्रमात श्रोते आता ऐकूया.

0: शब्दांच्या वाटेवर.
1: शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते.
0: श्रोतेहो, बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सूत्रसंचालक, निवेदक आणि मुलाखतकार निबंध कानिटकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या, हवा तेव्हा हवा तिथे निःशब्दालाही मान द्या.
0: तेव्हा श्रोतेहो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. सादर करते विवेक वानखडे.

0: संगीतकार अरुण पौडवाल या रचनेबरोबरच आजचा भावधारा आता समाप्त होत आहे. 8 वाजतायत आता. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आणि त्यानंतर पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: मैं कल अपने

0: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्य दिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्षारोपण मोहीम. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज केरळ नामांतर विधेयक राज्यसभेत चर्चा आणि संमतीसाठी मांडणार आहेत. लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं आहे. तसंच आज राज्यसभेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 चर्चा आणि ते मंजूर होण्याची अपेक्षा आहे. लोकसभेत खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 विचारार्थ आणि संमतीसाठी मांडलं जाणार आहे. राज्यसभेने काल न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. तत्पूर्वी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर विविध मुद्द्यांवरून सभागृहात दिवसभर गदारोळ पाहायला मिळाला. इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेने केरळ नामबदल विधेयक 2026 मंजूर केल्याने राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये केरळ राज्याचं नाव केरळम करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक 2026 देखील मंजूर केलं. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळादरम्यान ही दोनही विधेयकं कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आली. दरम्यान केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर विद्यार्थ्यांच्या निदर्शनाबाबतच्या चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला आणि सरकार या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. गृहमंत्री अमित शहा हे देखील विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यास तयार आहेत, परंतु विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाज चालू देत नाहीत असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. समाज माध्यमावर यासंदर्भातील ध्वनीचित्रफीत त्यांनी प्रसारित केली आहे. प्रत्येक नागरिकानं एकत्र येऊन देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहावी आणि हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत सर्वांनी आपापल्या घरी तिरंगा फडकवावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक माय लाईफ माय स्ट्रगल या आत्मचरित्राचं प्रकाशन होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीने आपल्या नियमावलीअंतर्गत सूचीबद्ध नगरपालिका कर्जरोखे असलेल्या नगरपालिकांसाठी स्टॉक एक्सचेंजकडे आर्थिक निष्कर्ष सादर करण्याच्या मुदतीत शिथिलता आणली आहे. काल जारी केलेल्या सुधारित आराखड्यानुसार सूचीबद्ध नगरपालिकांना आता पहिल्या सहामाहीनंतर 60 आत सहामाही लेखापरीक्षण न झालेले आर्थिक निष्कर्ष सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 45 होती. तसंच वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष आणि लेखापरीक्षण अहवाल आर्थिक वर्ष संपल्यापासून 90 आत सादर करावे लागतील. यापूर्वी ही मुदत 60 होती. हरियाली अमावस्येनिमित्त नवी दिल्लीत भव्य वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज होणार आहे.

वृक्षमित्र अभियानांतर्गत देशभरातील हजारो सदस्यही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवणार आहेत. देशभरात 50,000 अधिक रोपं लावण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं आणि सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार असून राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्र, 4,00,000 उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल पुण्यात GCC प्रोज नेतृत्व शिखर परिषदेत ते बोलत होते. या वर्षाअखेरपर्यंत जागतिक क्षमता केंद्रांच्या क्षेत्रात पुणे शहर देशाचं नेतृत्व करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानांतर्गत पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काल तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला आपल्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे. आर्टेमिस कराराअंतर्गत असलेल्या भागीदारीच्या आधारे वैज्ञानिक माहितीच्या देवाणघेवाणीबाबत सहकार्य करण्यासाठी चर्चा पुढे नेण्यावर भारत आणि अमेरिका सहमत झाले आहेत. भारत अमेरिका अंतराळ संयुक्त कार्यगटाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्ट रोजी बंगळुरू इथल्या इस्रोच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात इस्रोचे अध्यक्ष डॉ V. नारायणन आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्गिओ गोर यांनी मार्गदर्शन केलं. द्विपक्षीय अंतराळ सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला. कर्करोगाचं लवकर निदान व्हावं आणि रुग्णांची योग्य काळजी घेतली जावी यासाठी कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्याचा विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उर्वरित 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं काल हे निर्देश दिले. संसदीय स्थायी समितीच्या शिफारशींनुसार 36 पैकी 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कर्करोगाला याआधीच अधिसूचित आजार म्हणून घोषित केलं असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. यासंदर्भातील मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच केंद्र सरकार तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीसा बजावल्या होत्या. देशभरात 7 ऑगस्टपर्यंत 967,00,000 हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. यामध्ये 344,00,000 हेक्टर जमिनीवर भात आणि 180,00,000 हेक्टर क्षेत्र तेलबियांखालील असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हे क्षेत्र 5,00,000 हेक्टरनं वाढलं आहे. श्रीअन्न अर्थात भरड धान्याखालील 168,00,000 हेक्टर जमीन असून 103,00,000 हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड झाली आहे. ऊसाखाली 58,00,000 हेक्टर तर तागाची लागवड 6,00,000 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. वारसांना आदरांजली वाहण्याच्या उत्सवादरम्यान केरळमधील हजारो नागरिकांनी आज पहाटे कार्किळका वाऊच्या शुभप्रसंगी पिथरू थार्पनम अर्पण करण्यास सुरुवात केली. मल्याळम पंचांगातील कर्कडक महिन्यातील अमावस्येचा दिवस हा हिंदू परंपरेत आपल्या वारशांच्या शांतीसाठी पवित्र मानला जातो. कोलंबियात झालेल्या भूकंपानंतर आज बचाव पथकांकडून इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 250 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. सोमवारी पहाटे कॉफी उत्पादक पट्ट्यात 7.4 रिक्टर तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे कोलंबियातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो डीला एस्प्रियला यांनी या भागाला भेट दिली आणि बाधित नागरिकांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशाला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही भागातील वीज आणि पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केरळ नामांतर विधेयक आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत सादर करणार. विकसित भारत घडवण्याचा संकल्प करून स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हरियाली अमावस्येनिमित्त देशभरात भव्य वृक्ष

0: वृक्षारोपण मोहीम, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान दिल्लीत सहभागी होणार. महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रासाठी अर्थात GCC साठी देशातलं आघाडीचं केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि हिमाचल प्रदेशातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेत. करिअर मंत्रा हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
1: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम करिअर मंत्रा. आज या कार्यक्रमात ज्वेलरी डिझाईनिंगच्या रत्नागिरी विभागातील प्रशिक्षिका श्रेष्ठा मुकेश पाटील यांची रेडिओ सखी कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा ऐकूया कार्यक्रम करिअर मंत्रा.
4: कांधे पे सूरज

0: निवेदन कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी.
1: श्रोतेहो नमस्कार. करिअर मंत्रा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, दागिना म्हणजे केवळ सौंदर्याची वस्तू नाही, तर त्यामागे कोणाची तरी कल्पकता असते, कोणाची तरी कलाकुसर असते, यामागे तंत्रज्ञान सुद्धा असतं आणि व्यावसायिक कौशल्य सुद्धा असतं. आजच्या काळामध्ये पारंपरिक सोन्या चांदीच्या दागिन्यांसोबतच फॅशन ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी, बीड्स ज्वेलरी अशा अनेक प्रकारच्या ज्वेलरींना मोठी मागणी आहे आणि म्हणूनच हा एक करिअरसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. आजच्या या भागामध्ये ज्वेलरी डिझायनिंग याच क्षेत्राविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि या निमित्तानेच आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी च्या रत्नागिरी विभागातल्या प्रशिक्षिका श्रेष्ठा मुकेश पाटील. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद
1: मॅडम. आम्हाला जाणून घ्यायचंय की ज्वेलरी डिझायनिंग हे क्षेत्र नक्की काय आहे.
2: ज्वेलरी म्हटलं की हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय. ज्वेलरी डिझायनिंग म्हणजे ज्वेलरी कशी तयार करायची. आम्ही शिकवतो 3D मॉडेल, दागिन्यांचं 3D मॉडेल कसं तयार करायचं, त्याच्यापासून सोनं, चांदी, हिऱ्यांचे असे दागिने वेगवेगळ्या प्रकारात तयार करणे, रिंग असू दे, ब्रेसलेट असू दे, पेंडंट असू दे, इयरिंग्स असू देत, अशा वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करणं.
1: ज्वेलरी मेकिंग आणि ज्वेलरी डिझायनिंग या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे.
2: ज्वेलरी डिझायनिंग म्हणजे एखादी डिझाईन, क्रिएटिव्हिटी, आपलं स्किल लावून आपण जे स्केच करणार आहोत किंवा आपण त्याचं डिझाईन्स तयार करणार आहोत, ही पूर्ण आपल्या आतून आलेली कला आहे ती. आणि मेकिंग, मेकिंग म्हणजे काय, तर ती डिझाईन जी आपण तयार केलेली आहे ती सत्यात उतरवणं, म्हणजे प्रॉपर त्याचे डिझाईन्स तयार करणं. ब्रेसलेट असेल तर पूर्ण कडी वगैरे हे करून पूर्ण त्याचं ब्रेसलेट तयार करणं, किंवा एखादं रिंग असेल ती पूर्ण जी आपण डिझाईन तयार केली आहे ती सत्यात उतरवणं, म्हणजे ती मॅन्युफॅक्चरिंग करणं.
1: ओके. गेल्या 2 वर्षांत

0: पासून तुम्ही ज्वेलरी डिझायनिंग मुलांना शिकवताय, तर या अभ्यासक्रमामध्ये नक्की काय विषय असतात?
1: आम्ही 3D मॉडेल म्हणजे जे स्केच आहेत, ज्या डिझाईन्स आहेत, त्याचं 3D कसं रूपांतर करणं, म्हणजे वेगवेगळ्या 3D सॉफ्टवेअर आहे आमच्याकडे, त्याचं वेगवेगळ्या कमांड्स आहेत, त्या वेगवेगळ्या कमांड्स वापरून आपण 2D मॉडेल तयार करतो, 3D मॉडेल तयार करतो आणि त्याचं सॉलिड पीस एक व्यवस्थित तयार करतो. त्याच्यामध्ये किती गोल्ड वेटमध्ये ते बनणार आहे हे आम्हाला 3D मॉडेलमध्येच कळून जाते. अशा प्रकारचं आम्ही हे शिकवतो. आणि त्याच्यानंतर आहे पुढे कास्टिंग मशीन आहे, म्हणजे मशीन ऑपरेट करायला असो, परत वेगवेगळ्या प्रकारच्या फायलिंग असो, पॉलिशिंग असो, मेटल सेटिंग आहे, नंतर पॉलिशिंग, फिनिशिंग. पॉलिशिंग कास्टिंग म्हणजे काय, तर हे जे आहे कॅड मॉडेल आहे त्याचं जर आपल्याला रूपांतर एखाद्या चांगल्या मॉडेलमध्ये करायचं असेल, एखाद्या ॲक्च्युअल पीसमध्ये करायचं असेल, तर ती ही पुढची प्रोसेस आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मग आपण कॅडमध्ये जी बनवलेली डिझाईन्स आहे त्याचं एक वेगळं मोल्ड तयार करणं आणि त्याच्याद्वारे आपल्याला वॅक्स पीस तयार करणं, मग ते पॉलिश करणं, त्याचं फिनिशिंग करणं, ती अतिशय स्वच्छ आणि अचूक असणं हे आपल्यासाठी जास्त गरजेचं आहे. म्हणजे एखादं डिझाईन्स आपल्याकडे आलं की त्याला शाईन कशी आणायची, किंवा ते कस्टमरला किंवा आपल्या स्किनला टच होणार नाही, घासणार नाही, तर ते स्मूथ कसं करायचं, त्याच्यामध्ये डायमंड्स कसे बसवायचे, हे आम्ही सगळं आता आमच्या अभ्यासक्रमात शिकवत आहोत स्टुडंटना.
0: एखाद्याला जर सुरुवातीपासून दागिन्यांचं डिझाईन तयार करता येत नसेल तर तोही या क्षेत्रामध्ये येऊ शकतो का, की चित्रकलेची आवड असणं आवश्यक आहे?
1: नाही, म्हणजे तुमच्याकडे आधी कौशल्य नसेल किंवा तुम्हाला डिझाईनची आवड नसेल तरीही तुम्ही हा प्लॅटफॉर्म चॉईस करू शकता. कारण का खरंच म्हणजे तुमचं स्किल इथं डेव्हलप होतं आणि तुम्हाला त्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं की तुम्ही कसं तुमचं स्किल डेव्हलप करू शकता किंवा ह्याच्यामध्ये काय नक्की हवं आहे, ज्वेलरी डिझाईनमध्ये काय तुम्हाला नक्की साध्य करायचं आहे, तेच आम्ही स्टुडंटना शिकवतो आणि तशाच वेगवेगळ्या प्रकारातून स्टुडंट अपग्रेड होत राहतात.
0: अच्छा, पूर्वीचे जे दागिने होते ते पारंपरिक पद्धतीने बनवले जायचे, म्हणजे हाती बनवले जायचे, तर आता तंत्रज्ञान प्रगत झाले सगळ्याच क्षेत्रांमध्ये, तर अर्थात यामध्ये सुद्धा तंत्रज्ञानाचा शिरकाव झालेला आहे, तर तंत्रज्ञानामुळे पारंपरिक ज्वेलरी डिझायनिंगवर काही फरक पडलाय का?
1: हो, म्हणजे चांगला पॉझिटिव्ह फरक पडलाय. म्हणजे जे हँडमेकिंगला खूप वेळ लागत होता ज्वेलरी तयार करायला, तर आता हे वेगवेगळे सॉफ्टवेअर आल्यामुळे 3D मॉडेल्स तयार करणं हे जास्त सोयीचं आणि खूपच लवकर फास्ट काम होतं तंत्रज्ञानामुळे. आणि वेगवेगळ्या मशीनरी आहेत, म्हणजे मेटल सेटिंगच्या असो किंवा कास्टिंगच्या मशीन, त्या मशीनींद्वारे आमचं काम फास्ट आणि अचूक होत आहे.
0: आपली जी पारंपरिक ज्वेलरी आहे आणि आताची जी आपण कंटेम्पररी म्हणतो ज्वेलरी, तर या दोन्हीमध्ये डिझाईनच्या दृष्टीने काय फरक आहे?
1: पारंपरिक ज्वेलरीलाच आत्ता मॉडिफाय करून नवीन त्याच्यामध्ये लोकांची पसंती जास्त येत आहे. पारंपरिक आणि प्लस नवीन आता ट्रेडिशनल ज्वेलरी याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून आम्ही डिझाईन्स तयार करतोय, पण हे कस्टमरला किंवा कंपनीजला खूप चांगल्या प्रकारे आवडत आहेत.
0: अच्छा, कस्टमाइज ज्वेलरीला जास्त हल्ली मागणी असते, तर मग त्यामध्ये ती ज्वेलरी डिझाईन करत असताना काही आव्हानं असतात का समोर?
1: होय, कस्टमाइज डिझाईन तयार करणं म्हणजे त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार गोल्ड वेट यायला हवं, त्यांच्या मागणीनुसारच तेवढेच डायमंड्स हवेत, हे एक छोटंसं आव्हान असतं आमच्यासाठी तयार करण्यासाठी.
0: ज्वेलरी डिझायनिंग हा जो कोर्स तुम्ही प्रोव्हाइड करताय तो कोर्स किती कालावधीचा आहे?
1: हा कोर्स आता 40 दिवसांचा, म्हणजे 2 महिन्यांचा आहे आणि 3 तास, दिवसातून 3 तासांचा आहे. पण जॉब आणि नोकरी सांभाळून जर तुम्हाला हे स्किल शिकायचं असेल तर आम्ही फ्लेक्झिबल टायमिंगमध्ये प्रोव्हाइड करून देऊ शकतो.
0: अच्छा,
1: गेल्या 2 वर्षापासून हा कोर्स रत्नागिरीत चालू आहे आणि तोही पूर्णत मोफत आहे. एक नवीन स्किल शिकण्यासाठी इथे रत्नागिरीत आपल्याला मोफत मिळालेला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. यापूर्वी जे स्टुडंट होते त्यांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन हा कोर्स करत होते, पण आता हा आपल्याला रत्नागिरीत उपलब्ध झाल्यामुळे अत्यंत सोयीचं झालं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तो पूर्णत मोफत आहे, फक्त 2 महिन्यांचा आहे आणि तुम्हाला त्याचं सर्टिफिकेटही दिलं जातं. त्याच्यामुळे मी तरुणांना सांगू इच्छिते की हा जास्तीत जास्त संख्येने तुम्ही याचा लाभ घ्यावा. तुमच्या क्रिएटिव्हिटीला नवीन चालना देणारा हा कोर्स आहे, तर त्याचा नक्की लाभ घ्यावा असं मी मनापासून रिक्वेस्ट करेन.
0: तुमच्या या माध्यमातून जे विद्यार्थी शिकून बाहेर पडत आहेत त्यांना मग कशा प्रकारच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत?
1: आत्ता जे शिकून आमच्याकडून बाहेर पडत आहेत त्यांच्यासाठी आम्ही जे लोकल ज्वेलर्स आहेत त्यांच्याकडे हे जे मेटल सेटिंग आहे किंवा पॉलिशिंग आहे, फायलिंग आहे, हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांना असे स्टुडंट लागतात की त्यांना पण याचा फायदा होतो.

0: त्यासाठी ट्राय करू शकता. किंवा मग 3D मॉडेल्स म्हणजे हे रायनो सॉफ्टवेअरवर शिकल्यानंतर तुम्हाला जर पुणा मुंबईसारख्या ठिकाणी जर प्लेसमेंट हवी असेल तर तीही आम्ही प्रोव्हाइड करतो, म्हणजे प्लेसमेंट देऊ शकतो.
1: अच्छा, भारतामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत ज्वेलरी डिझायनिंगमध्ये, पण भारताबाहेर एखाद्याला जर या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर परदेशामध्ये याची मागणी कशा प्रकारची आहे?
0: भरपूर प्रमाणात आहे परदेशात याची मागणी. खरं तर म्हणजे डिझाईन्स ज्या आहेत या सगळ्या इंडियाच्या बाहेरच्याच आहेत आणि पूर्ण त्या डायमंड्सने भरलेल्या कमी

0: ची आहे.
1: भरपूर प्रमाणात आहे परदेशात याची मागणी. खरं तर म्हणजे डिझाईन्स ज्या आहेत या सगळ्या इंडियाच्या बाहेरच्याच आहेत आणि पूर्ण त्या डायमंड्सने भरलेल्या कमी गोल्डवेट अशा डिझाईन्स असतात डायमंड्सच्या. तर हे पूर्ण मार्केट इंडियामधून आपल्याला तयार करून एक्सपोर्ट करावे लागतात. तर हे इंडियामध्ये मुंबई साईडला किंवा जयपूर वाराणसी या साईडला भरपूर प्रमाणात आहेत म्हणजे ज्वेलरी इंडस्ट्री. पण त्याचबरोबर इंडियाच्या बाहेरसुद्धा बरेचसे फील्ड याच्यावरती आहेतच, म्हणजे खूप छान चांगला स्कोप आहे इंडियाच्या बाहेर.
0: एखाद्याला जर स्वतःचा एक ज्वेलरी ब्रँड सुरू करायचा असेल तर त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात?
1: त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं पूर्ण ज्ञान असायला हवं, तुमचं बजेट तुम्हाला ठरवायला हवं, तुम्ही मार्केटिंग कसं करणार आहात याच्यावरती पूर्णतः तुमचा फोकस हवा, आणि मार्केटमध्ये आत्ता सध्या काय चालू आहे, ज्वेलरीमध्ये काय ट्रेंड चालू आहे याचं तुम्हाला पूर्ण नॉलेज हवं, तर तुम्ही हा व्यवसाय अगदी उत्कृष्टपणे चालवू शकता.
0: अच्छा, ज्वेलरी डिझायनर होण्यासोबतच आणखी काही अशा भूमिका आहेत का की ज्याच्यामध्ये विद्यार्थी करिअर करू शकतील?
1: होय, नक्कीच. म्हणजे ज्वेलरी आता हे 3D कॅड कोर्स वगैरे आता आहेतच, पण त्याचबरोबर आपल्याला हँड डिझायनिंग, कॅड तर आहेच आपल्याकडे, 2D मॉडेल, 3D मॉडेल कास्टिंग तर आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त डायमंड्स बसवणं, डायमंड्स वेगळे करणं किंवा साईजनुसार ते सेटअप करणं त्याचं, हे सुद्धा वेगवेगळे कोर्सेस आहेतच त्याच्यामध्ये.
0: दागिना सुंदर असतोच पण त्याच्या मागे एक कल्पकता असते जी त्याला अधिक सुंदर बनवत असते, तर तुमच्या मते एक उत्तम ज्वेलरी डिझायनर होण्यासाठी काय करायला हवं?
1: त्याच्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे खूप पेशन्स हवेत आणि खूप क्रिएटिव्ह माइंड हवं त्यासाठी, की तुम्ही कितीही वेळा तुम्हाला डिझाईन्स तुम्हाला ती जोपर्यंत आपल्या मनाला स्वतःला पटत नाही तोपर्यंत ती करत राहणं, ही तुमच्याकडे क्षमता हवी आणि तयार केलेल्या आपल्या डिझाईन्स ते समोरच्याला आवडणं, हे खूप पेशंटली तुम्हाला हँडल करायला हवं.
0: ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडिया यांच्यामुळे ज्वेलरी बिझनेसला कितपत फायदा होतो?
1: येस, नक्कीच भरपूर चांगल्या प्रकारे फायदा होतो. आपल्याला आता ऑनलाईनमुळे फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो, आपल्याला लगेच प्रेझेंट करतायत आपल्याकडे जे ज्वेलरी आहे ही कमी वेळेत आपल्याला कस्टमर सोबत आपण शेअर करू शकतो, आपण ती सेल करू शकतो, त्याच्यामुळे नक्कीच याचा 100% फायदा होतो. आणि कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तर ती जलद गतीने प्रोव्हाइड करण्याचं अतिशय उत्तम असं साधन आहे हे.
0: बरोबर. असं म्हटलं जातं की ज्वेलरी डिझायनिंग किंवा ज्वेलरी मेकिंग हे मुलींसाठीचं क्षेत्र आहे, तर कितपत हा समज योग्य आहे?
1: नाही, ज्वेलरी म्हटलं की फक्त लेडीजचं असं आहे असं नाही. तुम्ही ज्वेलरी हे म्हणजे स्किलवर आहे सांगितल्याप्रमाणे, की स्त्री आणि पुरुष असं काही भेदभाव नाही आहे याच्यामध्ये, कारण का तेवढीच मेहनतही तेवढीच लागते आणि करण्याची क्षमताही तेवढीच लागते आणि स्किलही तेवढंच लागतं. त्याच्यामुळे मुलींसाठी असं नव्हे, मी म्हणेन की मुलांसाठी एक खूप छान प्लॅटफॉर्म आहे हा ज्वेलरी डिझायनिंग करणं. खूप छान पेशंटली किंवा त्या कार्यक्षमतेने मुलगेही अतिशय उत्तमरित्या हे करिअर करू शकतात, त्यामुळे मुलींचंच करिअर आहे असं नाही, मुलांसाठी अतिशय योग्य असा प्लॅटफॉर्म आहे हा. दागिना म्हटलं की आपल्यासमोर फक्त स्त्रियांनाच आवडतो असा गैरसमज आहे की स्त्रियांपुरतंच हे मर्यादित आहे, पण असं नाही आहे. आम्ही आता बघतोय की भरपूर असं तरुण म्हणजे बॉईज या फील्डमध्ये खूप जास्त उतरतायत आणि खूप त्यांना हे आवडीचं क्षेत्र झालेलं आहे, त्याच्यामुळे हे मुलांसाठी अतिशय उत्तम असं प्लॅटफॉर्म आहे.
0: ज्या विद्यार्थ्यांना ज्वेलरी डिझायनिंगची आवड आहे तर अशा विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यासाठी?
1: त्यांच्यासाठी नक्की हे प्लॅटफॉर्म छान ठरेल, कारण का तुम्हाला आवड असल्यामुळे त्याच्यामध्ये काय गायडन्स हवे असतील तर आम्ही ते नक्की करू शकू आणि तुम्हाला त्या फील्डमध्ये पुढे जाण्यासाठी आम्ही 100% मदत करण्यासाठी तयार आहोत. तुम्हाला वेगवेगळे स्कोप, वेगवेगळे आयडियाज हवे असतील तर आम्ही नक्की तुमच्यासाठी आहोत. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही इथे आलात आणि ज्वेलरी डिझायनिंग या एका नव्या क्षेत्राविषयी आम्हाला अगदी व्यवस्थित माहिती दिलीत. नक्कीच याचा फायदा आमच्या श्रोत्यांना होणार आहे. तर आकाशवाणी रत्नागिरीतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते.
1: धन्यवाद.
0: तर श्रोतेहो, आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेतलं एका अशा क्षेत्राविषयी जिथे कला, कल्पकता, तंत्रज्ञान आणि व्यवसाय यांचा एक सुंदर संगम बघायला मिळतो. एखादा दागिना जेव्हा तयार होत असतो त्याआधी सुरुवातीला कोणाच्या तरी कल्पनेमधून उतरलेला असतो, तो कागदावर रेखाटला गेलेला असतो आणि त्यानंतरच तो तयार होत असतो. म्हणूनच तुमच्याकडे जर ती

0: क्रिएटिव्हिटी असेल, डिझायनिंगची तुम्हाला आवड असेल आणि बारकाईने निरीक्षण करण्याची आवड असेल, तर ज्वेलरी डिझायनिंग हे तुमच्यासाठी नक्कीच एक सुंदर करिअर क्षेत्र ठरू शकतं. तेव्हा तुमच्या कल्पनांना पंख द्या, कारण तुमची एक कल्पना उद्याच्या एका सुंदर करिअरची सुरुवात ठरू शकते.
1: कांधे पे सूरज

0: निवेदन कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी.
1: करिअर मंत्र या कार्यक्रमात ज्वेलरी डिझायनिंग याविषयी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेन्ट्स अँड ज्वेलरीच्या रत्नागिरी विभागातील प्रशिक्षिका श्रेष्ठा मुकेश पाटील यांची रेडिओ सखी कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: शब्दांच्या वाटेवर.
3: शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते.
2: श्रोतेहो, बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सूत्रसंचालक, निवेदक आणि मुलाखतकार निबंध कानिटकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
3: शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या, हवा तेव्हा हवा तिथे निशब्दालाही मान द्या.
2: तेव्हा श्रोतेहो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 kHz वर. सादर करते विवेक वानखडे.

श्रोतेहो, आज प्रसारित होणाऱ्या या आजच्या सभेतील कार्यक्रमात सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 10:30 वाजता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, त्यानंतर 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण 262.47 मीटर्स अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बाजीगर या चित्रपटासाठी कुमार सानू, अनु मलिक आणि सहकलाकार यांनी गायलेली देव कोहली यांची ही गीतरचना, संगीतकार अनु मलिक.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया कच्चे धागे।

या चित्रपटासाठी अलका याज्ञिक, कुमार सानू आणि सहकलाकार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत, संगीतकार नुसरत फतेह अली खान.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदू काका सराफ ज्वेल्स
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
4: शब्दांच्या वाटेवर.
5: शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते.
4: श्रोते हो, बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सूत्रसंचालक, निवेदक आणि मुलाखतकार निबंध कानिटकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
5: शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या, हवा तेव्हा हवा तिथे निःशब्दालाही मान द्या.
4: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आपल्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. सादर करते विवेक वानखडे.

आता आपण ऐकत आहोत येस बॉस या चित्रपटासाठी उदित नारायण अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतकार जतीन ललित.

येस बॉस या चित्रपटातल्या या गीतानंतर कार्यक्रमात आता ऐकूया जब प्यार किसी से होता है। या चित्रपटासाठी लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकलाकार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत, संगीतकार जतीन ललित।

राजा हिंदुस्थानी या चित्रपटासाठी कुमार सानू अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते नदीम श्रवण. आणि श्रोतेहो, या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवाटी लागू.
2: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य. आज या कार्यक्रमात शब्दांच्या वाटेवर निवेदक, संवादक आणि मुलाखतकार निबंध कानिटकर यांची रेडिओ सखी वंदना मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. सादर करते विवेक वानखेडे. तेव्हा ऐकूया कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्या भेटीला आलंय असं व्यक्तिमत्व ज्यांनी गेली 3 दशकं आपल्या प्रभावी आवाजाने, अभ्यासपूर्ण निवेदनाने आणि उत्कृष्ट संवादशैलीने असंख्य सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक कार्यक्रम समृद्ध केले आहेत. निवेदक, सूत्रसंचालक, संवादक, मुलाखतकार आणि लेखक अशी बहुआयामी ओळख असलेले निबंध कानिटकर यांनी गायक वादकांसोबतच विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांसोबतही काम केलेलं आहे. तर असे शब्दांवर प्रेम, माणसांशी संवाद साधण्याची विलक्षण हातोटी आणि प्रत्येक कार्यक्रमाला संस्मरणीय बनवण्याची कला लाभलेले श्रीयुत निबंध कानिटकर, नमस्कार. खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
1: नमस्कार.
0: निबंधजी, प्रत्येक निवेदकाच्या हातात माईक येतो पण प्रत्येक आवाजाला वेगळी ओळख मिळत नाही, तर तुमची निवेदक निबंध कानिटकर ही ओळख कधी झाली?
1: निवेदक निबंध कानिटकर ह्या ओळखीकडे नेण्यासाठी तुम्हाला मला खूप आधी घेऊन जावं लागेल.
0: बर.
1: इसवी सन 1983 मी 5वीला होतो आणि 83 साली संगमेश्वरला आमच्या गेल्या 100 वर्षातला सगळ्यात मोठा पूर आला होता आणि त्या वर्षीच्या संगमेश्वर तालुका विज्ञान मेळाव्यामध्ये खरं तर माझा सहभाग नव्हता, माझं पहिलंच वर्ष हायस्कूलमधलं असल्यामुळे. परंतु एक दिवस आमच्या मुख्याध्यापकांचं मला बोलावणं आलं आणि म्हणून मी मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये गेलो तर त्यांनी मला सांगितलं की या वर्षीच्या तालुका विज्ञान मेळाव्यात वक्तृत्व स्पर्धेमध्ये तू भाषण करायचंस. आता 5वीत म्हणजे 9-10 वर्षाचं वय होतं, काही कळत नव्हतं. मुख्याध्यापक सांगतायत म्हणून होय म्हटलं. सरांना म्हटलं सर कधी भाषण करायचंय, तर ते म्हणाले परवाच्या दिवशी करायचंय. आणि त्यावेळी आनंद एवढाच की उद्याचा संपूर्ण दिवस प्रयोगशाळेमध्ये बसून भाषण पाठ करायला मिळेल, वर्गात बसायला नको. आणि म्हणून प्रयोगशाळेमध्ये जाऊन बसलो, भाषण पाठ केलं, संध्याकाळी सरांना म्हणून दाखवलं. भाषण उत्तमपैकी पाठ झालं होतं. तिसऱ्या दिवशी सकाळी संगमेश्वर तालुका विज्ञान मेळाव्यासाठी म्हणून गेलो आणि जेव्हा जाऊन भाषणाला उभा राहिलो तेव्हा असं लक्षात आलं की काल आपण केलेलं भाषण जे पाठ होतं ते सगळं विसरलोय.
0: अरे बापरे.
1: कारण 24 तासात केलेलं पाठ होतं ते आणि त्या लहान वयामध्ये. पण सरांनी सांगितलेलं एक वाक्य ध्यानामध्ये होतं आणि ते असं होतं की एकदा माईक समोर उभं राहिल्यानंतर अजिबात न अडखळता आणि न घाबरता बोलायचं. आणि म्हणून जे मला आठवलं आणि जे त्यावेळी सुचलं ते मी न अडखळता बोललो आणि त्या स्पर्धेमध्ये माझा 3रा नंबर आला.
0: क्या बात है.
1: बोलण्याची सुरुवात इथून झाली आणि ती अशी आपत्कालीन परिस्थितीमध्ये झाली आणि तिथपासून मग एक स्टेज डेअरिंग ज्याला आपण म्हणतो, तर त्यानंतर शाळेमधल्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धा केल्या इयत्ता 10वीपर्यंत. त्याच्यानंतर तुमचा जो स्पेसिफिक प्रश्न आहे की निवेदनाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यालाही

0: एक असंच आपत्कालीन कारण कारणीभूत ठरलं. आणि ते असं की माझे वडील डॉक्टर होते आणि त्या सगळ्या संगमेश्वर तालुक्यातल्या डॉक्टरांची एक संघटना होती आणि त्यांचं वर्षातून 2 वेळा गेट टुगेदर असायचं की जे विथ फॅमिली असायचं.
1: बर.
0: आणि त्या गेट टुगेदरच्या वेळी रात्रीचं जेवण झाल्यानंतर सगळे डॉक्टर लोक आणि त्यांची कुटुंब असे एकत्र बसायचे आणि तो गाण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी व्हायचा. पण तो गाण्याचा कार्यक्रम अनप्लॅन्ड होता. म्हणजे एक डॉक्टर गायला बसायचे आणि नंतर ते गात असताना त्याच्यामागे दुसरे डॉक्टर येऊन बसायचे. त्या डॉक्टरांना माहीत होतं की मी वक्तृत्व स्पर्धेत बोलतो आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू बरं बोलतोस तर तू ह्या कार्यक्रमात निवेदन कर. अडचण एवढीच होती की तो कार्यक्रम अनप्लॅन्ड असल्यामुळे एक डॉक्टर बोलत असताना दुसरा माणूस मला सांगायचा की मी आता हे गाणं म्हणणार आहे. पहिलं गाणं संपेपर्यंतच्या 3-3.5 मिनिटाच्या अवकाशामध्ये आता त्या गाण्यावरती काय बोलायचं ह्याचा विचार करून बोलायचं ह्या निवेदनाची सुरुवात त्या कार्यक्रमापासून झाली, त्या डॉक्टरांच्या स्नेहसंमेलनापासून झाली. त्याच्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की आयत्या वेळेला काहीही बोलता येऊ लागलं. आयत्या वेळेला बोलण्याची सवय त्या कार्यक्रमातून पडत गेली. कारण हे मी जे सांगतोय हा काळ होता 1991-92 ज्या वेळेला मोबाईल नव्हते, ज्या वेळेला गुगल नव्हतं आणि त्यामुळे आपल्याला ऐकलेलं किंवा वाचलेलं यातूनच ते बोलावं लागत होतं. खऱ्या अर्थानं मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे बोलण्यापासून निवेदनापर्यंतचा पहिला प्रवास हा असा सुरू झालाय.
1: अरे वा, खूपच छान. म्हणजे मला असं वाटतं की मी जे सुरुवातीला तुमची ओळख करून दिली की अभ्यासपूर्ण निवेदन हे कुठच्याही निवेदकाच्या बाबतीत फार महत्वाचं ठरतं, तर पुढचं मी तुम्हाला असं विचारेन की प्रत्येक मंचाचा स्वभाव हा वेगळा असतो. कारण तुम्ही अनेक प्रकारचे कार्यक्रम करता, म्हणजे व्याख्यान, कीर्तन, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत असेल किंवा मग नाट्यगीतं असतील, भक्तिगीतं आहेत, साहित्यविषयक कार्यक्रम, तसंच मुलाखतीही तुम्ही घेता. तर मग मंच बदलला की निबंध कानिटकरांची भूमिका कशी बदलते?
0: निवेदन आणि सूत्रसंचालन हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. मुलाखतीकडे आपण येऊ, पण तत्पूर्वी जर निवेदन आणि सूत्रसंचालनाबद्दल बोलायचं झालं तर मी त्याचा उल्लेख असा करेन की असं एक समजा की एक सुंदर गुलाब पुष्पांची माला आहे. त्या गुलाब पुष्पांच्या मालेतलं एक गुलाबाचं फूल हे निवेदक आहे आणि त्या संपूर्ण माळेला ओवून धरणारा जो दोरा आहे ना तो सूत्रसंचालक आहे, की जो कधीच दिसत नाही.
1: बरोबर.
0: त्या माळेतला दोरा आपल्याला कधी दिसत नाही पण तो असतो, तो सूत्रसंचालक आहे. त्याच्यामुळे निवेदक हा त्या मंचावरती त्या गाण्याच्या स्वरूपात का होईना आपल्याला दिसत असतो. त्याच्यामुळे त्या मालेतलं एक फूल निवेदक निश्चित असतो, रादर असायला हवा. आणि मी अनेक वेळेला असं म्हणतो की निवेदन हे आपल्या जेवणातल्या मिठासारखं. म्हणजे का? तर जेवणामध्ये आपल्या मीठ नसेल तर आपल्याला चालणार नाही.
1: बरोबर.
0: पण ते जास्त झालं तरीही आपल्याला ते चालणार नाही. त्याच्यामुळे ते जेवढ्याच तेवढंच असायला हवं. निवेदन तसं असायला हवं, क्रमांक एक. क्रमांक दोन, की ज्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतोय, समजा गाण्याचा कार्यक्रम असेल तर ज्या कार्यक्रमामध्ये आपण बोलतोय त्या कार्यक्रमाचं भान ठेवून, त्या स्थळाचं भान ठेवून निवेदकानं बोलायला हवं. हा निवेदनातला दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा, की निवेदनाच्या बाबतीमध्ये असा आहे की विशेषतः त्या पर्टिक्युलरली त्या कार्यक्रमाची तयारी निवेदकाला करता येते. कारण बऱ्याचशा वेळेला निवेदकाच्या समोर गाणी आलेली असतात. पण सूत्रसंचालन हा विषय असा आहे की त्याला एक पर्टिक्युलर तयारी नाही. सूत्रसंचालकाची तयारी ही शाश्वत असावी लागते, निवेदनाची तयारी ही तात्कालिक असते.
1: बरोबर.
0: हा मुख्यतः निवेदन आणि सूत्रसंचालनामधला फरक.
1: बरेचदा निवेदन आणि सूत्रसंचालन यामध्ये गफलत करतात लोक, तर मला वाटतं सगळ्याच श्रोत्यांना यातला फरक इथे स्पष्ट झाला असेल. बरं, आत्ता तुम्ही म्हणालात की प्रत्येक कार्यक्रमाची तयारी ही करावीच लागते निवेदकाला, तर प्रत्येक कार्यक्रम हा वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी सादर करायचा असतो, तर मग त्यावेळीची तयारी तुम्ही कशी करता?
0: आताच मी म्हटलं त्याप्रमाणे की सगळ्यात पहिल्यांदा की तुम्ही कुठे कार्यक्रम करता आहात, तो कशाच्या प्रित्यर्थ आहे, कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे. म्हणजे उदाहरणार्थ गाण्याचा कार्यक्रम असेल तर आपण समोर असलेल्या श्रोत्यांना रसिक हो असं संबोधन करतो. पण तेच जेव्हा मी कीर्तनाच्या मंचावरून बोलतो त्यावेळेला मला रसिक हो मी असं म्हणून चालणार नाही, तर तिथे मी श्रोते हो असं म्हणायला पाहिजे.
1: बरोबर.
0: इथपासून हे भान आपण कुठे बोलतो आहोत ह्याचं बाळगणं हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे माझ्या दृष्टीने तो असा की तुम्ही काय बोलता ह्याच्यापेक्षा काय बोलायचं नाही, पर्टिक्युलरली एखाद्या कार्यक्रमामध्ये काय बोलायचं नाही हे तुमचं नक्की ठरलं पाहिजे. तर मग जे बोलणार आहात ते आपोआप सुंदर बोललं जाईल किंवा योग्य बोललं जाईल.

0: खरंय.
1: गाण्याच्या कार्यक्रमाची तयारी विशेषतः करताना हल्ली आता असं झालंय की बऱ्याचशा वेळेला गाण्याबद्दलचे किस्से, गाण्याबद्दलच्या जन्मकथा अशा निवेदक सांगत असतात. पण आज एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते ती अशी की इंटरनेटचं युग आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सांगितलेली प्रत्येक माहिती हा तो श्रोता समोर बसलेला हा पडताळून पाहत असतो. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट तुमच्याकडे योग्य ती माहिती उपलब्ध असल्याशिवाय, ज्याला आपण ऑथेंटिक माहिती असं म्हणतो, तर ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय कृपया सांगू नये.
0: बरोबर आहे,
1: कारण ते श्रोता पडताळत असतो. तर तो अभ्यास, आणि अभ्यास ही चिरंतन चालणारी गोष्ट आहे, ती काय एकाच कार्यक्रमातून संपत नाही. त्याच्यामुळे निवेदनाचा काय किंवा सूत्रसंचालनाचा काय, विशेषतः सूत्रसंचालनाला तुमचं असणारं वाचन, सभोवतालच्या परिस्थितीचं ज्ञान आणि करंट टॉपिक तुम्हाला अवगत असणं, ज्या दिवशी तुम्ही सूत्रसंचालन करत आहात त्याच्या आधीचे काही दिवस आज जगामध्ये काय चालू आहे याबद्दलचं भानसुद्धा तुमच्याजवळ असणं, हे सूत्रसंचालनाला अतिशय आवश्यक असलेली गोष्ट आहे.
0: नक्कीच नक्कीच. बरं, गेली 30 वर्ष माईक तुमचा सोबती आहे, तुम्ही नियोजनपूर्वक तयारी करता हे तुमच्या बोलण्यातनं दिसतच आहे, तरी पण आजही मंचावर जाण्यापूर्वी तुम्हाला धडधड होते का? आणि मग धडधड होत असेल तर ती धडधडच तुम्हाला नवीन ऊर्जा देते की कसं?
1: प्रामाणिकपणे सांगायचं तर धडधड होत नाही, पण ती व्हायला हवी. याचं कारण सांगतो की मी आशाताईंबरोबर एक कार्यक्रम केला होता, 2017 किंवा 2018 साल असेल आशा खाडीलकरांबरोबर. ते वर्ष आशाताईंच्या कार्यकिर्दीचं 50वं वर्ष होतं.
0: अच्छा.
1: आणि त्या कार्यक्रमाच्या अगोदर जेव्हा त्यांच्याशी संवाद झाला त्यावेळेला आशाताई मला असं म्हणाल्या होत्या की आजही प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी मला टेन्शन येतं. 50 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणारी एक विदुषी जर असं म्हणत असेल तर आमची काय कथा हो. त्याच्यामुळे दडपण हे यायलाच हवं. ते दडपणच तुम्हाला चांगला कार्यक्रम करण्यासाठी प्रवृत्त करतं, किंबहुना तुम्ही दडपण आल्याशिवाय त्या कार्यक्रमाकडे गंभीरपणे पाहत नाही.
0: खरंय.
1: आणि कुठलाही कार्यक्रम हा लहान नसतो किंवा कुठलाही कार्यक्रम साधा नसतो, प्रत्येक कार्यक्रम हा मोठा असतो. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाकडे तुम्ही गंभीरतेनं पाहिलात की कार्यक्रम आपोआप सुंदरच होणार आहे.
0: मला असं वाटतं आपल्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते, आणि आशाताई तुम्हाला एक छान धडा देऊन गेल्या या प्रसंगातून. मला असं सांगा की असा एखादा प्रसंग जो ऑन द स्पॉट तुम्हाला सुचला आणि लोकांना तो आवडला, तर त्याविषयी थोडंस.
1: मी मगाशी बोलताना कीर्तन असा एक उल्लेख केला होता. मी गेली 10 वर्ष रत्नागिरीमध्ये होणाऱ्या कीर्तन संध्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो.
0: हो,
1: खरं म्हणाल तर असे बरेच प्रसंग असतात की जे आयत्या वेळी सुचतात, पण आत्ता लगेच आठवला म्हणून तो एक सांगतो की 2-3 वर्षांपूर्वी कीर्तन संध्येच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना प्रसंग असा झाला की ज्यांनी कीर्तन संध्या प्रत्यक्ष पाहिलंय त्यांना माहिती असेल की कीर्तन संध्येचं मंच खूप मोठा आहे, 30 फूट लांबीचा मंच आहे.
0: हो.
1: आणि त्याच्यामुळे निवेदक किंवा सूत्रसंचालक एका बाजूला आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये समयी असते, म्हणजे आपण ज्याला दीपप्रज्वलन करतो, जिथे त्या वर्षी मार्च महिन्यामध्ये कीर्तन संध्या होती आणि त्या मार्च महिन्यातल्या कीर्तन संध्येमध्ये दीपप्रज्वलनासाठी मी मान्यवरांना बोलावलं. सगळे मान्यवर त्या समयीच्या भोवती जमा झाले, परंतु त्या दिवशी त्या ग्राउंडवरती प्रचंड वारा असल्यामुळे काही केल्या मेणबत्तीने समयी पेटेना.
0: अरे बापरे.
1: पण ते सगळेजण त्या समयीभोवती जमा असल्यामुळे मला ह्या बाजूने कळत नव्हतं की तिथे काय चालू आहे. काही सेकंद मध्ये गेली कीर्तन संध्येच्या कार्यकर्त्याने मला माझ्या कानात येऊन सांगितलं की असा असा प्रकार झालाय आणि समयी पेटत नाहीये. आता मी तर मगासपासून सांगतोय की दीपप्रज्वलन करून आपण कीर्तन संध्येचं उद्घाटन करणार आहोत आणि आता दीपप्रज्वलितच होत नाहीये. ह्या क्षणी सूत्रसंचालकाने काय करायचं असा जेव्हा प्रश्न आला मनामध्ये, तेव्हा मी सहज असं म्हणून गेलो की ह्या वर्षीच्या कीर्तन संध्येचा विषय रामकथा आहे आणि आपली अशी श्रद्धा आहे की जिथे जिथे श्रीराम आहेत तिथे तिथे हनुमंत असतात, कारण त्यांनी तसा वर रामचंद्रांकडून मागून घेतलाय. आज गडबड एवढीच आहे की आज हनुमंत हे एकटे न येता त्यांच्या वडिलांसह आलेत, पवनपुत्र आहेत, त्याच्यामुळे ते पवन सोबत घेऊन आल्यामुळे तिथे समयी आत्ता पेटत नाहीये. आता हा जो प्रकार आहे हा प्रकार मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सूत्रसंचालनाच्या शाश्वत तयारीमधला प्रकार आहे. त्या दिवशी असं काही होणार आहे मग दिवा लागणार नाहीये असं काही तयारी करून आपण आलेलो नसतो, त्या ठिकाणी सुचणं. आणि ह्यासाठी मी कायम असं सांगतो किंवा माझी भावना अशी आहे की तुकाराम महाराजांनी असं म्हटलं होतं, तुका म्हणे मज बोलवितो देव, तर माझीही भावना अशीच आहे की मला भगवंत सांगतो माझ्या कानात यापेक्षा

0: त्या त्याला उत्तर नाही, ते कसं सुचतं का सुचतं याच्याबद्दल काहीच सांगता येत नाही.
1: हे भगवंताचं देणं आहे असंच मी म्हणेन. पण एक उत्कृष्ट निवेदक याच्यातला एक तुम्ही गुण हा इथे सांगून गेलात की तिथे हजरजबाबीपणा आणि समय सूचकता फार महत्वाची आहे आणि ती तिथे तुम्ही दाखवलीत आणि ती लोकांना विशेष भावली. तुमची ही प्रदीर्घ कारकीर्द बघता अनेक असे प्रसंग असतील की जे मनात घर करून राहिले असतील, तर असा एखादा प्रसंग जो अविस्मरणीय आहे.
0: असेही खूप प्रसंग सांगता येतील. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन एक प्रसंग पुन्हा त्याच मंचावरचा सांगतो. कीर्तन संध्येचाच मंच आणि त्या मंचावरती कीर्तन संपल्यानंतर त्या मंचाच्या पुढच्या बाजूला मी कुणाशी तरी बोलत उभा होतो आणि बोलत उभा असताना त्या गर्दीतून, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सुमारे 4 ते 5 हजार माणसं त्या कीर्तनाला असतात, आणि त्या गर्दीतून एक म्हातारे गृहस्थ, सुमारे 70-75 पेक्षा अधिक वय असलेले गृहस्थ पटकन माझ्या जवळ आले. तो मंच एवढा उंच आहे की खाली उभा राहिलेला माणूस फक्त त्याचं डोकंच त्या मंचापर्यंत येतं. ते माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझे पाय धरले आणि पाय धरून त्यांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि मला म्हणाले की किती छान बोलता हो तुम्ही, असं म्हणाले. मला काही कळण्याच्या आत ते गृहस्थ त्या गर्दीमध्ये नाहीसे झाले. मी त्यांना नंतर खूप शोधण्याचा प्रयत्न केला की हे गृहस्थ कोण होते, पण ते मला नंतर दिसले नाहीत. मला असं वाटतं की हा एक प्रकारचा मला मिळालेला पुरस्कार आहे.
1: खरंय खरं.
0: आणि अविस्मरणीय प्रसंग जर विचारलात तर जे काही अविस्मरणीय अनेक प्रसंग असतील त्याच्यामध्ये ह्याला मी खूप वरचा क्रमांक देईन.
1: खरंय, कारण एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने आपले पाय धरून आपल्याला असं सांगावं म्हणजे ही खूप मोठी पावती आहे आपल्यासाठी. आणि नक्कीच हा अविस्मरणीय प्रसंग मी पण म्हणेन. तुम्ही एका उपक्रमाच्या माध्यमातून अनेक दिग्गज व्यक्तींच्या मुलाखतीसुद्धा घेतलेल्या आहेत, तर मुलाखत हा 2 प्रकारांपेक्षा म्हणजे निवेदन आणि सूत्रसंचलन या 2 प्रकारांपेक्षा वेगळा प्रकार आहे. तर मुलाखतीची तयारी कशी केली पाहिजे आणि मुलाखतकाराने कुठल्या गोष्टींचं भान बाळगायला हवं?
0: खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर खूप विस्तृत आहे. मुलाखतकारांनी तयारी कशी केली पाहिजे आणि भान कसं बाळगायला हवं, पण आपल्या वेळेमध्ये काही मोजके मुद्दे त्यातले मी सांगण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करतो. मुळामध्ये मुलाखत हा एक त्या समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा भाग आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीची मुलाखत घेता आहात त्या व्यक्तीला मुलाखतीच्या आधी तुम्ही एकदा प्रत्यक्ष किमान एकदा भेटायला हवं. त्या भेटण्यातून तुम्हाला ती व्यक्ती कशी बोलते, कशी वागते किंवा त्यांच्या सवयी काय आहेत याबद्दलची माहिती मिळते. तुम्ही त्याच्याशी फॅमिलियर होता,
1: ही
0: अतिशय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेतो आहोत, किंवा समजा एकाच ठराविक प्रकारातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या जर आपण मुलाखती घेत असू, तर सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की कुठलीही व्यक्ती जजमेंटल होत नाही ना, असा विचार मुलाखतकाराने केला पाहिजे. सबकॉन्शियस माइंडमध्ये मुलाखतीच्या पूर्वी आपला रियाज सतत चालू राहिला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादी मुलाखत घ्यायची असं ठरलं, त्या क्षणापासून बॅक ऑफ द माइंड आपल्या माइंडमध्ये तो विचार सतत चालू राहिला पाहिजे. मुद्दे तर तुम्ही लिहून काढलेच पाहिजेत, माहितीचा अभ्यास तर तुम्ही केलाच पाहिजे. याचबरोबरीने सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्याला मुलाखत घ्यायची आहे त्याला चांगलं ऐकता यायला हवं.
1: खरंय.
0: नुसतंच तुम्ही प्रश्न विचारणार आहात, पण तुमच्या समोरचा जो माणूस बोलायला बसलाय त्याचं तुम्हाला चांगलं ऐकता यायला हवं, तर तुम्ही चांगली मुलाखत घेऊ शकता. तुमचा मेंदू सदैव तयार राहायला हवा. आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय प्रसंग तुमच्यावरती येईल हे सांगता येत नाही, त्याच्यासाठी तुमचा मेंदू तयार राहायला हवा. मेंदूचा एक्झरसाईज करणं हा सुद्धा एक वेगळा प्रकार, अर्थात तो फक्त मुलाखतीलाच आहे असं नाही, तो निवेदन, सूत्रसंचलन, मुलाखत या सगळ्या प्रकारासाठी लागू आहे. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की कुठलीही मुलाखत ही तुम्ही गंभीरपणेच घेतली पाहिजे. म्हणजे अगदी विनोदी अभिनेत्याची मुलाखत घेत असाल तरी ती तुम्ही गंभीरपणेच घेतली पाहिजे, कारण प्रत्येक प्रयोग हा नवीन आहे.
1: खरं.
0: आणि प्रत्येक कार्यक्रम हा नवीन आहे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमच्या समोर असलेला श्रोता नवीन आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट, रोज प्रयोग पहिला प्रयोग आहे आपला, म्हणजे मुलाखती जरी किती झाल्या किंवा निवेदनाचे कितीही जरी कार्यक्रम झाले तरी आज होणारा कार्यक्रम हा पहिलाच कार्यक्रम आहे असं समजून तुम्ही जर केलं तर नक्की तो सुंदर होतो, नक्की त्याच्यामध्ये यश मिळतं. असे अनेक वेगवेगळे विषय मुलाखतकाराने करावेत. माझा काही फार अनुभव नाही मुलाखतकार म्हणून, पण जो काही थोड्याशा मुलाखती मला घेता आल्या त्याच्यातनं मी एवढं नक्कीच सांगू शकतो.
1: तुमचा अनुभव दांडगा आहे, कारण तुम्ही 60 हून अधिक नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि तुमच्या या सगळ्या बोलण्यातनं मी असं

0: म्हणेन की समोरच्याचं तर ऐकायला तर आपण हवंच, पण समोरचा माणूसही आपल्याला वाचता यायला हवा. पण कधी कधी असं होतं बघा की तुम्ही अनेक दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती घेतल्यात, तर असं कधी झालंय का की तुम्ही लिहून आणलेले प्रश्न बाजूलाच राहिलेत आणि संवादाने वेगळी दिशा घेतली?
1: संवादाने वेगळी दिशा घेतली असं अगदीच नाही झालं. कारण एक गोष्ट मुलाखतीमध्ये माझं एक मत असं आहे की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला बसता त्यावेळेला तुम्ही त्या माणसाला अगोदर समजून घेतलेलं असलं पाहिजे आणि मुलाखतीच्या दरम्यान तुम्ही त्याला लोकांना समजून दाखवायचं आहे.
0: बरोबर आहे.
1: मुलाखतीमध्ये तुम्ही त्याला समजून घ्यायचं नाहीये. तुम्ही मुलाखतीत जर त्याला समजून घ्यायला गेलात तर ती मुलाखत अडखळणार आहे. त्याच्यामुळे काही वेळेला म्हणजे मध्यंतरी मला असा एक प्रश्न विचारला गेला की तू जेव्हा मुलाखत घेतोस तेव्हा असं आम्हाला वाटत नाही की तू त्या माणसाला समजून घेतोयस. म्हटलं मी त्या माणसाला आधी समजून घेतलाय, आता मला तुम्हाला समजून दाखवायचं आहे त्याला. त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही. पण कधी कधी वेगवेगळे प्रसंग येतात. म्हणजे आता एक उदाहरण सांगतो. मध्यंतरी आम्ही एक युट्यूबवर मुलाखत करत होतो आणि जसं आपण आकाशवाणीच्या स्टुडिओ

0: की तू जेव्हा मुलाखत घेतोस तेव्हा असं आम्हाला वाटत नाही की तू त्या माणसाला समजून घेतोयस. म्हटलं मी त्या माणसाला आधी समजून घेतलाय, आता मला तुम्हाला समजून दाखवायचं आहे त्याला, त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही. पण कधी कधी वेगवेगळे प्रसंग येतात. म्हणजे आता एक उदाहरण सांगतो, मध्यंतरी आम्ही एक युट्यूबवर मुलाखत करत होतो आणि जसं आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मुलाखतीच्या आधी साऊंड चेक घेतो किंवा लेव्हल घेतो, त्याच पद्धतीने आमचा टेक्निशियन म्हणाला की ट्रायल द्या रेकॉर्डिंगची. तर मी एक वाक्य बोललो आणि मी ज्यांची मुलाखत घेत होतो त्यांना म्हटलं की तुम्ही एक वाक्य ट्रायलसाठी म्हणून बोला. असं मी बोलल्यानंतर ते जे होते गृहस्थ, तर ते मला म्हणाले मला असं नाही बोलता येणार, तुम्ही मला काहीतरी सांगा किंवा मला विचारा तरच मला बोलता येईल. ह्या क्षणी मला जाणवलं की आजची मुलाखत ही आपण कमी बोलण्याची आहे आणि त्यांनी जास्त बोलण्याची आहे. ह्याचं कारण की ते बोलत असताना जर मी त्यांना मध्येच एखादी गोष्टीमध्ये अडवलं, त्यांची लिंक तुटणार आहे आणि त्यांना पुढचा मुद्दा विसरायला होणार आहे किंवा ती फ्लुएन्सी त्यांच्या बोलण्यातली जी असेल ती जाणार आहे. मग माझी जबाबदारी अशी असते की त्यावेळेला आपण त्यांना न अडवता त्यांना जास्तीत जास्त बोलू देणं. कारण मी त्यांची मुलाखत जेव्हा घ्यायला बसतोय तेव्हा लोक त्यांना ऐकायला आलेत, मला ऐकायला आलेले नाहीत. तर हे भान मुलाखतकाराने बाळगलं पाहिजे, मग काही अडचण येत नाही.
1: म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की माणूस वाचता आला पाहिजे की आपलं पुढचं जे काम आहे ते सोपं होतं, तर असा एखादा पाहुणा ज्याने प्रश्न विचारण्याआधीच तुम्हाला नव्याने विचार करायला भाग पाडलं, जसा आत्ता हा प्रसंग सांगितलात.
0: प्रश्न विचारण्याआधीच नव्याने विचार करायला भाग पाडलं असं फार कमी वेळा झालंय. पण बऱ्याचशा वेळेला आता माझी मुलाखत घेतानाची सवय अशी आहे की मी शक्यतो समोरच्या व्यक्तीला प्रश्न आधी देतच नाही. कारण ते प्रश्न आधी दिले तर मग ते मेकॅनिकल होतं.
1: खरे.
0: पण जेव्हा मी वैभव मांगलेंची मुलाखत केली होती, प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले, तर त्यावेळेला वैभवनी मला असं सांगितलं की माझ्या मनाला आतापर्यंत इतक्या मुलाखती झाल्या आहेत की त्या प्रत्येक मुलाखतीमध्ये मग माझा संघर्ष कसा झाला, मग मी कुठून सुरुवात केली, असे तेच प्रश्न येतात. तर मला ते प्रश्न विचारू नकोस. मग मी असं ठरवलं की वैभव मांगले हा अभिनेता म्हणून आता प्रस्थापित झालेला आहे, आता इथून पुढे ह्या मुद्द्यावरती आपण ती मुलाखत करूया. असे प्रसंग अनेक वेळेला येतात, समोरच्या माणसाची डिमांड काय आहे ती लक्षात घेऊन आपल्याला ती मुलाखत करावी लागते. किंवा आपण कुठल्या जागेवरती मुलाखत करतो आहोत तर ती जागा लक्षात घेऊन मुलाखत करावी लागते. म्हणजे मी दीपक करंजीकर सरांची जेव्हा मुलाखत केली त्यावेळेला ती एका छोट्याशा हॉलमध्ये ती मुलाखत झाली होती, तर मग त्यावेळेला पण हे भान ठेवावं लागतं की आता समोर असलेला जो श्रोता आहे त्या श्रोत्याला काय आवडेल किंवा कुठल्या प्रकारचे प्रश्न त्या श्रोत्याला आवडतील हा विषय लक्षात घेऊन सुद्धा आयत्या वेळेला काही वेळेला असे प्रश्नांमधले बदल हे करावे लागतात.
1: खरंय. आणि संवाद हा फार महत्वाचा आहे. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक जण बोलतोय, पण खरंच संवाद किती जण साधतात काय वाटतं तुम्हाला?
0: संवाद हा मुळातच विषय असा आहे की दोन माणसांचं केवळ बोलणं म्हणजेच संवाद असं मी मानत नाही. तर दोन माणसांनी एकमेकांना समजून घेणं, त्यांच्या मनाने ते एकमेकांशी जोडले जाणं हा संवाद आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर अनेक वेळेला काही गोष्टी ह्या शब्दांशिवाय सुद्धा एकमेकाला कळतात.
1: खरंय.
0: मग त्याला संवाद म्हणायचं नाही का? त्याच्यामुळे संवाद ही गोष्ट अशी आहे. आणि आता पर्टिक्युलरली जर मुलाखत या विषयामधला संवाद असा म्हणून तुम्हाला जर हा प्रश्न विचारायचा असेल तर पुन्हा मगाचंच उत्तर मला द्यावं लागेल की संवाद किती जण करतात ह्याच्यावरती किती जणांवर काही बोलण्यापेक्षा सुद्धा आपण किती चांगलं ऐकतो ह्याच्यावरून आपला संवाद किती चांगला होतो तो अवलंबून असतो.
1: बरं, निवेदन सूत्रसंचालनाबरोबरच तुम्ही उत्कृष्ट लेखनही करता, तर शब्द तुम्हाला निवडतात की तुम्ही शब्दांना?
0: या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे, कारण मुळात मी लेखन करतो पण मी लेखक नाही. आता हे वाक्य तुम्हाला कदाचित कॉन्ट्रॅडिक्टरी वाटेल.
1: हो.
0: त्याचं कारण असं आहे की मला कुठलीही गोष्ट लिही म्हणून लिहिता येत नाही. मी तेव्हाच लिहितो जेव्हा मला एखादा विषय क्लिक होतो, त्याच वेळेला तो माझ्याकडून लिहिला जातो. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे विचारांची एक प्रोसेस सुरू असते आणि ती बॅक ऑफ द माइंड सुरू असलेली प्रोसेस ही कागदावरती त्यावेळेला ते शब्द उतरत जाते. नशिबाने शब्द माझे सांगाती खूप वर्षांपासून असल्यामुळे शब्द शोधावे लागत नाहीत, पण पुन्हा एकदा ही तो भगवंताची कृपा, यामध्ये माझं काहीच नाही.
1: हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही असं म्हणताय, पण शब्दसंपत्ती वाढ

0: शोधण्यासाठी मुळात ऐकणं आणि वाचन करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही टीप आहे आत्ताच्या निवेदकांना ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचं आहे. तर मला असं सांगा की निवेदनाच्या क्षेत्रात ज्यांना आपली वेगळी ओळख निर्माण करायची आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल?
1: त्यांच्यासाठी सांगण्या इतका खरं तर मी एवढा मोठा निवेदक नाही, पण तुम्ही प्रश्न विचारलाय त्याच्यामुळे मुलाखत या फॉर्मॅटमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला हवं म्हणून सांगतो की संत नामदेवांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. मी जे बोलतोय ते विठ्ठलाला म्हणजे माझ्या भगवंताला आवडेल असंच मी बोलावं. प्रत्येक निवेदकानं किंवा कोणाही प्रत्येक बोलणाऱ्यानं बोलताना कायम हे भान ठेवावं की मी जे बोलणार आहे ते माझ्या भगवंताला आवडेल ना, मग मी भगवंताला आवडेल असं बोललो की ते निश्चित चांगलं होणार आहे. आणि त्या भगवंत परमात्म्यासोबतच माझ्या समोर बसलेला जो श्रोता आहे तो त्यावेळेला माझा भगवंत आहे. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती असा संतांनी सांगून ठेवलं आहे. तर त्या श्रोत्याला माझ्या समोर बसलेल्या आवडेल असं बोलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. श्रोत्यांशी कधीही खोटं बोलायचं नाही ही एक भावना कायम आपल्या मनामध्ये ठेवली. आणि शब्दोच्चारांवरती भर कसा द्यायचा किंवा स्पष्ट शुद्ध स्वच्छ उच्चार कसे येतील त्याच्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळी स्तोत्रं सांगितली आहेत. अगदी एक साधं सोपं रामरक्षा, ज्याला निवेदन करायचं आहे किंवा ज्याला सूत्रसंचालन करायचं आहे, ज्याला बोलायचं आहे, त्याने जर रोज रामरक्षा म्हटली तर आपोआप, कारण आपण जिममध्ये जाऊन शरीराचा व्यायाम करतो, जिभेचा व्यायाम कसा करणार? जिभेचा व्यायाम करण्यासाठी रामरक्षेसारखं दुसरा चांगला उपाय नाही. तेव्हा मी सगळ्या निवेदकांना हेच सांगेन की अशा प्रकारची जी स्तोत्रं आहेत ही स्तोत्रं म्हटलीत तर तुमच्या जिभेला चांगलं वळण लागेल, तुमच्या जिव्हेतून चुकीचा उच्चार कधीच येणार नाही आणि भगवंताला तो प्रिय होईल. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, एकदा भगवंताला तो प्रिय असला की तो सगळ्यांना नक्की आवडतो.
0: खरंय खरंय. आणि हे मायबाप श्रोते आणि प्रेक्षक यांच्यामुळेच आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम करण्याची ऊर्जा मिळत असते. तर आजच्या या मनमोकळ्या संवादातून मला एक गोष्ट नक्कीच जाणवली आहे की शब्द हे केवळ उच्चार नसतात तर ते संस्कार घडवतात, नाती जोडतात आणि आठवणीही जपतात. तर तुमच्या मते शब्द म्हणजे काय?
1: सुधीर मोघ्यांचं एक खूप छान काव्य आहे, त्यांचेच शब्द तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी त्यांच्याकडून उसने घेतो. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते. आणि म्हणून शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या, हवा तेव्हा हवा तिथे निशब्दालाही मान द्या. मला वाटतं मोघ्यांनी शब्दांविषयी ह्या चार ओळींमध्येच खूप काही सांगून गेलेले आहेत.
0: क्या बात है निबंधजी, तुमच्या समृद्ध प्रवासातले अनेक सुंदर अनुभव आज आमच्यासोबत तुम्ही वाटलेत त्यासाठी आकाशवाणी परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
1: मीही आकाशवाणीचे आणि तुमचे व्यक्तिशः या एका वेगळ्या विषयासंदर्भात आज आकाशवाणीने इथे बोलायची संधी दिली याबद्दल खूप मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. श्रोतेहो, आजचा हा विशेष संवाद तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर हा संवाद तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485. श्रोतेहो, पुन्हा भेटणार आहोतच एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत रेडिओ सखी वंदना मुसळेला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. आज या कार्यक्रमात शब्दांच्या वाटेवर निवेदक, मुलाखतकार, लेखक निबंध कानिटकर यांची रेडिओ सखी वंदना मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम.

0: अभिजित सावंत, बेला शेंडे आणि सहकलाकार यांनी गायलेलं मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठीचं गुरु ठाकूर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार निलेश मोहरीर.
1: वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
4: बोला.
3: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर
4: अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
3: बस समजलं.
4: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया अगं बाई अरेच्चा या चित्रपटासाठी शंकर महादेवन आणि सहकलाकार यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत. संगीतकार अजय अतुल.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200 सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रति ग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम अटी लागू.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया टाईमपास या चित्रपटासाठी महालक्ष्मी अय्यर, चिनार खारकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं हे गीत. संगीतकार चिनार महेश.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया झेंडा या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी आणि सहकलाकार यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत, संगीतकार अवधूत गुप्ते.

ऐकूया टाइम प्लीज या चित्रपटासाठी ऋषिकेश कानोरकर, नेहा राजपाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं क्षितिज पटवर्धन यांचं हे गीत, संगीतकार ऋषिकेश कामेरकर.

आता ऐकूया चाहतो मी तुला या चित्रपटासाठी आनंदी जोशी आणि सहकलाकार यांनी गायलेलं डॉक्टर शैलेंद्र जाधव यांचं हे गीत, संगीतकार मिलिंद एन मोरे.

0: चाहतो मी तुला या चित्रपटातल्या या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, ऑगस्ट महिना सुरू झाला की सगळ्यांच्या मनामध्ये जो काही विचार येत असतो तो म्हणजे 15 ऑगस्टचा. आज 12 ऑगस्ट, म्हणजे आता तर सर्वांचं लक्ष 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाकडेच लागलेलं असणार. यासाठी 15 ऑगस्टच्या निमित्तानं आपल्या सगळ्या श्रोत्यांना आमच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो.
1: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
2: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांची.

0: एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
1: भारत हमको जान से प्यारा है.
2: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म. सदियों

0: उपकार या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सहकलाकार यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवटी लागू.
3: श्रोते हो, गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी आमच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात सकाळी 9:30 ऐका सड्यावरील फुलांविषयी धनंजय मराठे यांनी सांगितलेली माहिती. त्यांच्याशी संवाद साधलाय पल्लवी गोडसे यांनी.
4: सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण हे कवी माधवानी जसं म्हटलंय, तर त्या ह्याच्यावरती हा सह्याद्रीचा तळ आणि समुद्र ह्याच्यामध्ये जी उंच डोंगर आहे त्या डोंगर पठारांवरती जी पठारं आपल्याला दिसतात त्याला आपण जनरली सडे असे म्हणतो.
3: बरोबर.
4: आता ह्या सड्यांना सुद्धा काही ठिकाणी कातळ असं म्हटलं जातं, कातळ भाग असा म्हटला जातो.
3: बरोबर.
4: आता पावसामध्ये ह्याच्यावरती अलगी रुजते आणि ही अलगी उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हाच्या तीव्रतेन सुकली की हे काळ्या रंगाचे दिसतात म्हणून त्याला कातळ असं म्हटलं जातं.
3: अच्छा. तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: देशवासी या चित्रपटासाठी नितीन मुकेश, अनुराधा पौडवाल आणि सहकलाकार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियमवटी लागू.
3: श्रोतेहो, शुक्रवार दिनांक 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
4: सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही एक माणूस आहात आणि माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात जुनी आणि सर्वात प्रभावी कला म्हणजे कथाकथन. कथाकथन हे फक्त कथा सांगण्याचंच कौशल्य नाही, तर ते माणसं जोडण्याचं, विचार बदलण्याचं, भावना समजून घेण्याचं आणि स्वतःला अधिक समृद्ध बनवण्याचं जीवन कौशल्य आहे.
3: तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
0: श्रोतेहो, आज आहे जागतिक युवा दिन. या जागतिक युवा दिनाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तसंच आज राष्ट्रीय ग्रंथपाल दिन देखील आहे आणि जागतिक सुलेखन दिनसुद्धा आजच आहे. तसंच आज जागतिक हत्ती दिन देखील आहे. या सगळ्याच्या आपणा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून आपण आता ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि सहकलाकार यांनी गायलेलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका पालकत्व एक अखंड प्रवास याविषयी विशाखा पाटोळे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: पालकत्व म्हणजे आशीर्वादाचं कुंपण मुलांच्या भावविषयी.

0: विश्वाला फुलवणारं स्पंदन, मुलांच्या भावविश्वाला फुलवणारं स्पंदन, कर्तव्यपूर्तीचा घेऊनही निरंतर ध्यास, पालकत्व म्हणजे एक आनंददायी अखंड प्रवास.
1: 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 अवश्य ऐका तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

श्रोते हो, आज आहे दीप अमावस्या। तेज येवो तिबिर सरुनी उजेड पसरो आनंदाचा, दीप ज्योतीने घरे उजळुनी पूर येऊ दे चैतन्याचा। दीप म्हणजे परब्रह्म, दीप ज्योती जनार्दन, दीप नाश करी पापांचा, दीपा तुला दंडवत माझा। हा संदेश पाठवला आहे अनुराधा दीक्षित वाडा देवगड इथून। दीप अमावस्येच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अशासाठी धन्यवाद। आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दीप अमावस्येच्या शुभेच्छा व्यक्त करतो।

श्रोतेहो, आज 12 अगस्त इस्माइल श्रॉफ दिग्दर्शक लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शित त्यांनी केले, तसेच ज्यांनी हे चित्रपट दिग्दर्शित केले त्या इस्माइल श्रॉफ यांचा जन्म 12 ऑगस्ट 1950 कुर्नूल आंध्र प्रदेश इथे त्यांचा जन्म झाला। हे नाव उच्चारल्यानंतर तुमच्या लक्षात आता आलं असेल, अहिस्ता अहिस्ता, थोडीशी बेवफाई, बुलंदी, सूर्या, गॉड अँड गन, पोलीस पब्लिक, निश्चय, तरकीब, मजदर यांसारखे अनेक हिट आणि लोकप्रिय असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत।

थोडीशी बेवफाई या चित्रपटासाठी अनवर आणि सुलक्षणा पंडित तसंच सहकलाकार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते खय्याम.

अहिस्ता अहिस्ता या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं निदा फाजले यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते खय्याम. इस्माईल श्राफ यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून ध्वनी अभियांत्रिकीचा कोर्स केला. त्यानंतर चित्रपटात करिअर करण्यासाठी ते मुंबईत आले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. साधू और शैतान या चित्रपटात त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. 2004 साली प्रदर्शित झालेला थोडा तुम बदलो थोडा हम हा त्यांचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट होता. इस्माईल शाप यांनी जवळपास 15 चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. थोडीशी बेवफाई या चित्रपटामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.

श्रोतेहो आता ऐकूया दिल आखिर दिल है या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं नक्ष लालपुरी यांचं हे गीत, संगीतकार खय्याम।

राजकुमार, राजेश खन्ना, विनोद खन्ना, नसरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर ते सलमान खान अशा अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट दिग्दर्शित केले होते.

झूठा सच या चित्रपटासाठी लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकलाकार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते राहुल देव बर्मन.

0: रसिकांना अशी छान छान गाणी देणारे इस्माईल श्रॉफ यांनी दिग्दर्शित केलेले हे चित्रपट, त्यातली गाणी आपण आत्ता ऐकली. इस्माईल श्रॉफ यांचं 26 ऑक्टोबर 2022 रोजी वयाच्या 72व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पवित्र स्मृतींना आमचं विनम्र अभिवादन. आणि याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: गाता रहे
0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता आपण ऐकत आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.
2: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणीनो, अनेक वर्षापासून काही क्षेत्र ही केवळ पुरुषांचीच आहेत अशी समाजात एक समजूत रुजलेली होती. वारसा भ्रमंती हे त्यापैकीच एक क्षेत्र. पण काळ बदलत आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. इतिहास, संस्कृती आणि वारसा जपण्याचं कामही त्या तितक्याच विश्वासानं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं करतायत. आज अशाच एका प्रेरणादायी मैत्रिणीला मी तुमच्या भेटीला घेऊन आलेले आहे. वारसा भ्रमंतीच्या क्षेत्रात त्यांची स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांचा प्रवास, अनुभव आणि यशाची कहाणी नक्कीच अनेक महिलांना प्रेरणा देणारी ठरेल. विशेषतः या क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही मुलाखत खूप उपयुक्त ठरणार आहे. चला तर मग ऐकूया वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणीनो, पुण्याच्या प्रत्येक वाड्याशी, प्रत्येक पेठेशी आणि प्रत्येक दगडाशी इतिहासाची नाळ जोडणाऱ्या हेरिटेज वॉक अर्थातच वारसा भ्रमंतीच्या अभ्यासू आणि संवेदनशील मार्गदर्शक अर्चना वैद्य आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. अर्चनाताई, या भ्रमणकोश या अनुभवाधारित वारसा आणि सांस्कृतिक शिक्षण उपक्रमाच्या संस्थापिका आहेत. त्यांनी रसायनशास्त्र विषयात BSc इग्नूमधून अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा, तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडोलॉजी म्हणजेच भारतीय इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा अभ्यास या विषयात डिप्लोमा केलेला आहे. शालेय शिक्षिका म्हणून 15 वर्षांहून अधिक अनुभव त्यांना आहे. सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार लाभलेल्या अर्चना वैद्य यांना इतिहास, कथा सांगण्याची कला आणि शिक्षण यांची विशेष आवड आहे. या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम साधत त्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांसाठी वारसा भ्रमंती आयोजित करतात, ज्या केवळ माहिती देत नाहीत तर प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास आणि संस्कृती जिवंतपणे उलगडून दाखवतात. आज आपण त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. अर्चनाताई, आपलं खूप खूप स्वागत आहे.
3: धन्यवाद.

0: अर्चनाता, आज तुम्ही अनेक लोकांना वारसा भ्रमंतीतून इतिहास अनुभवायला शिकवत आहात, पण या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि इतिहास आणि वारशाची गोडी तुम्हाला नेमकी कधी लागली? कारण तुमचं शिक्षण मी बघितलं तर तुम्ही आधी BSc झालेले आहात, मग चाइल्डहूड डेव्हलपमेंटचा डिप्लोमा केलेला आहे आणि मग नंतर इंडोलॉजीमध्ये तुम्ही डिप्लोमा पूर्ण केला, तर तुमची सुरुवात नेमकी कधी झाली?
1: हां, तर जसं तुम्ही सांगितलं तर मी टीचर होते 15 वर्ष, आणि खरं सांगायला गेलं तर शाळेत मला इतिहास हा कधीच आवडलेला विषय नाही आहे. आणि जेव्हा मी ॲज अ टीचर रिझाईन केलं त्याच्यानंतर डोक्यात नक्कीच असं होतं की आपण काहीतरी मुलांसाठी करावं, आणि मग तो माझा एक वेगळा प्रवास चालू झाला. आधी प्लेग्रुप चालू करू वगैरे अशा बऱ्याच गोष्टी चालू होत्या, पण मग मी एका ट्रॅव्हल कंपनीला ॲज अ पार्टनर जॉईन झाले. तिथे काही मुलांसाठी एक्सपिरियन्शियल लर्निंग कॅम्प्स केले, मुलांना त्या त्या जागेवर घेऊन जाणं, तिकडची माहिती देणं, हँड्स ऑन असा प्रकार होता तो. पण त्या दरम्यान काय झालं की एक टेम्पल टूर केली सिनियर सिटीजनसाठी, आणि तेव्हा खरं मला मंदिरांची ओळख झाली. म्हणजे मंदिरं कशी बघावी हे मला आमच्याबरोबर जे एक्सपर्ट होते त्यांच्याकडनं कळलं, आणि मग मी काही गोष्टी वाचायला लागले आणि मग त्यातनं खरं ही आवड निर्माण झाली. आणि मग मी इंडोलॉजीचा आपल्या टिळक महाराष्ट्र विद्यालयातनं डिप्लोमा केला 1 वर्षाचा, आणि अशा रीतीनं खरं पुण्याची हळूहळू हळू ओळख मला व्हायला लागली, आणि मग मी 2024 माझी स्वतःची कंपनी स्टार्ट केली.
0: अच्छा, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांना भ्रमंतीसाठी घेऊन जात आहात. आधी मुलांपासून सुरुवात केली भ्रमंती?
1: नाही, मोठ्यांना. खरं तर मोठ्यांपासून सुरुवात झालेली आहे आणि मुलांपर्यंत पोचावं अशी माझी खूप इच्छा आहे. आत्ता कुठेतरी काही काही वॉक्सना दोन तीन मुलं अशी यंगस्टर्स म्हणा किंवा लहान मुलं येतात.
0: बरोबर. ताई मला सांगा, आपण पुण्यात राहतो, रोज रस्त्यांवरून फिरतो, अनेक वास्तू आपण बघत असतो, पण शहर चालत वाचावं लागतं असं म्हणतात, तर पुणे वाचणं म्हणजे नेमकं काय तुमच्या मते?
1: मला काय वाटतं की प्रत्येक गल्ली किंवा अगदी प्रत्येक घर जरी बघितलं तर त्याच्या मागे काहीतरी इतिहास असतो, काहीतरी एखादी गोष्ट असते. त्याच पद्धतीनं पुण्याबद्दल मलाही वाटलं. म्हणजे पूर्वी जेव्हा मी मंडईत जायचे तर फक्त भाजी किंवा शॉपिंगसाठी तुळशीबागेत, पण जसं मी हा कोर्स केला माझ्या हेरिटेजबद्दल माहिती व्हायला लागली, मला अगदी प्रत्येक गोष्ट फॅसिनेट करत होती की किती छान आहे ही गोष्ट, मला ही माहितीच नव्हते. असं करत करत बेसिकली मी चालत चालत, म्हणजे आता कधीही मला वेळ मिळाला की मी जाते, गावात जाते, कसबा पेठेत फिरते. तांबटाळी जी मला माहिती नव्हती, जिथे अजूनही ती त्यांची कला, त्या कशा पद्धतीनं भांडी तयार करतात, हे सगळं खूप फॅसिनेटिंग होतं माझ्यासाठी. आणि पेठेत जेव्हा मी फिरायला लागले मला असं वाटलं अरे किती जुने वाडे आहेत. तर मग हळूहळू म्हणजे मी स्वतः जेव्हा आपण एखादी गोष्ट तिथे जातो क्युरिओसिटी वाढते आणि आपल्याला ओळख त्या ठिकाणची जास्ती चांगल्या पद्धतीनं होऊ शकते.
0: अच्छा, तुम्हाला फिरता फिरता एखादी वास्तू आवडली किंवा एखादं देऊळ आवडलं तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करून त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करता?
1: हो, अगदी अगदी.
0: आणि पुण्यातल्या कुठल्या जागेनं किंवा गल्लीनं तुम्हाला पहिल्यांदा असं प्रेमात पडलं किंवा तिथे गेल्यावर पहिल्यांदा असं वाटलं की याचा अगदी अभ्यास करायला हवा?
1: म्हणजे खरंच जसं मी आता म्हटलं की तांबटाळी कसबा पेठेत गेल्यानंतर मला अगदी तिकडच्या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या प्रचंड आवडतात, कारण तिथे अजूनही जुने वाडे आहेत काही. म्हणजे तिथं जे तांबटांचं जे देऊळ आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्यांची कुलदैवत आहे ती, तर ती 100 वर्षापूर्वीचं ते देऊळ आहे.
0: बरं, ते देऊळ आवडलं तुम्हाला आणि त्या देवळाचं काय तुम्हाला सौंदर्य भावलं?
1: हा, त्या देवळात गेल्यानंतर तिकडचं जे बांधकाम आहे म्हणजे लाकडी अगदी म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीनं आतलं बांधकाम आहे तिथलं, आणि तिकडची जी देवी आहे ती बघितल्यानंतरच आपल्याला खूपच प्रसन्न वाटतं. म्हणजे आणि अजून एक वैशिष्ट्य आहे की तिथला जो गणपती आहे, तिथे दरवर्षी जो गणपती बसवतात, शमीच्या लाकडाने बनवलेला तो गणपती तिथे आहे.
0: अरे
1: हो, आणि गणपतीच्या दरम्यान ती मूर्ती जी आहे ती ठेवतात. हो
0: हो,
1: तर ते खूप छान वाटलं मला की ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात पण आपल्याला माहिती
0: नाही. शमीचा गणपती हे मी कधी ऐकलं नव्हतं आणि त्या निमित्ताने
1: तर ते खूप छान आहे. आणि मुळात लाकडी बांधकाम म्हणल्यानंतर आपल्याला अगदी पेशव्यांच्या काळातली आठवण होतेच.
0: कोरीव काम, अगदी 100 वर्षापासून लाकडाचं काम त्यांनी एवढं जतन करून ठेवणं,
1: आणि बाल्कनी वगैरे. हा, वरती त्यांचा एक हॉल आहे जिथं त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम होतात. आणि तिकडची बाल्कनी वगैरे बघितल्या किंवा तिकडचे जे ग्रिल आपण जे बघतो तर ते तेव्हाचं बांधकाम आहे असं जाणवतो, कारण तिथे काही असे कार्विंग्स आहेत ते राणी एलिझाबेथ किंवा लक्षात येतं की हे तसं काहीतरी तेव्हाच

0: त्या काळात
1: जर आपण ह्या गोष्टी नीट बघत नाही पण बघितल्यानंतर लक्षात येतं की हे असं काहीतरी
0: त्यांच्या काळातला तो कुठेतरी पगडा असतो ना, त्या काळातलं एक जण काहीतरी खून ठेवून जातो.
1: अगदी अगदी, तर ते तिथे दिसतं मात्र तिकडच्या.
0: मग तुम्हाला दुसऱ्या लोकांना भ्रमंतीसाठी न्यायचं तर तुम्हाला हा एवढा मोठा खूप अभ्यास करायला लागतो, अर्थात ही तुमची आवडच आहे. त्यासाठी तुम्ही आधी बरंच फिरत असाल, तुम्ही लिस्ट करत असाल साधारण की पुण्यात काय काय बघितलं याची, आणि त्यानुसार तुम्ही अरेंज करत असाल टूर त्याची. तर कोणत्या कोणत्या जागा तुम्ही पुण्यामधल्या लोकांना दाखवता तुमच्या या भ्रमणात?
1: बरोबर. आता माझं एक होतं की म्हणजे आपण शनिवारवाडा हा अगदीच आपल्याला माहिती आहे, म्हणजे पुणे म्हणलं की शनिवारवाडा, तर ती तर वास्तू अशी आहे की जी लोकांना अगदी बघायचीच असते. पण अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी रामनवमीला राम मंदिर, फक्त 5 राम मंदिर, आपली जुनी राम मंदिर असा एक वॉक घेते. अर्थात माझ्यावर पण एक्सपर्ट असतात त्यावेळेला, कारण अगदी आपल्याला जर चांगली माहिती हवी असेल तर असे लोक आपल्या बरोबर लागतात. तर त्या याच्यामध्ये 5 जी राम मंदिरं मी घेतली ती साधारण 17व्या किंवा 18व्या शतकातली मंदिरं आहेत. म्हणजे तुळशीबागेतलं राम मंदिर आहेच, त्याच्यानंतर मंडईच्या पुढे गेल्यानंतर काही 2-3 आहेत. रहाळकर राम मंदिर आहे, 11 मारुतीचं एक देऊळ आहे जिथे खूप जुनं रामाचं मंदिर आहे, ते वाड्यात आहे. अशी मंदिरं, ती 5 मंदिरं त्या हेरिटेज वॉकमध्ये कव्हर केली जातात. हां, तर असे आहे. त्याच्यानंतर ओल्ड सिटी वॉक म्हणल्यानंतर पुण्यातला सगळ्यात जुना पेठ, जुनी पेठ म्हणजे कसबा पेठ, तर त्या कसबा पेठेतला पूर्ण वॉक, तिकडचे जुने वास्तू, म्हणजे जर आपण बघायला गेलं तर कुंभार आई जी आहे ती पुण्यातली सगळ्यात जुनी वास्तू आहे, म्हणजे कसबा पेठ आणि ती कुंभाराळी, तर हे जुनं आणि त्याच्यानंतर तांबटाळी. तर तिथे एक देऊळ आहे जे त्या काळात म्हणजे 17व्या शतकातलं देऊळ आहे. तर अशी ती कसबा पेठेतली पेठेतलं हेरिटेज वॉक असतं. त्याच्यानंतर गणपतीमध्ये गणपती हेरिटेज वॉक असतो. आता गणपती हेरिटेज वॉक म्हणल्यानंतर 5 फक्त मानाचे गणपती नाही, पण त्याच्यामध्ये गणपतीची ओळख हे सगळं त्याच्यामध्ये.
0: मगाशी जे म्हणालात की जो गणपती शमीच्या लाकडापासून होतो, तर तो गणपती मला असं वाटतं ह्याच्यात कव्हर होत असेल. दरवेळेला मला असं वाटतं तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर फिरताना तुम्हालाही काही नवीन नवीन गोष्टी प्रत्येक वेळेला कळत असेल. तुम्हाला अशी कोणती गोष्ट नव्यानं पुन्हा कळली किंवा त्याच्या मागची एखादी गोष्ट ती तुम्हाला नवीन कळली? कारण तुम्ही म्हणालात की तुमच्या बरोबर काही तज्ज्ञ पण असतात.
1: आपल्याला माहितीये की आपल्या इथे बऱ्याच मंदिरांची नावं वेगळी आहेत. आता बटाट्या मारुती म्हणून शनिवारवाड्याच्या जवळ एक मारुती आहे. तर जेव्हा हे वेगळे वेगळी नावं कशी पडली ह्याच्या मागे पण एक इतिहास किंवा एक गोष्ट असते. तर पूर्वी शनिवारवाडा जो होता त्याच्या समोर मंडई भरायची, तर तिथे बटाटे विकले जायचे, म्हणून तिथं जो मारुती आहे त्याला बटाट्या मारुती असं म्हणतात. त्यानंतर तुळशीबाग राम मंदिर आहे तिथे खरकट्या मारुती आहे. तर खरकट्या मारुती का? कारण पूर्वी जेव्हा लोक त्या मंदिरात किंवा तिथं जेव्हा जेवायची तर ती जे पत्रावळी किंवा ह्या गोष्टी तिथे सोडून जायचे, तर ते खरकट पडलेलं असायचं म्हणून तिला खरकट्या मारुती. अशा गोष्टी ह्या आता मला ह्या 1-2 वर्षात कळायला लागल्यात की अशा गोष्टी आहेत आपल्याकडे बरंच.
0: अच्छा, आणि हे जे वॉक आहे ह्याला किती तास लागतात? का दिवस पूर्ण लागतो सगळं फिरण्यासाठी?
1: नाही, हे वॉक आपले 2-2.5 तासामध्ये पूर्ण होत. 2.5 तास मॅक्सिमम.
0: हे 2-2.5 तास लोकांना मंत्रमुग्ध करणं किंवा त्यांना सगळी माहिती देणं हे नक्कीच स्किल असेल. तर तुम्ही कसं त्यांना गुंतवून ठेवता किंवा त्याच्यात कसं त्यांना रमवता?
1: हां, तर गोष्टी बेसिकली ह्या आपल्याला गोष्ट म्हणल्यानंतर खूप छान वाटतं ऐकायला. नुसतं आपण त्याच्याबद्दलची माहिती देत राहिलो तर नाही आवडणार. ह्याच्यामधल्या फॅसिनेटिंग फॅक्ट्स काय आहेत ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात, की काहीतरी मजेशीर गोष्ट सांगणे त्याबद्दलची. तर असं जेव्हा आपण त्यांना चालता चालता चालता गोष्टी स्वरूपात काही माहिती देतो ती जास्त इंटरेस्टिंग होते, आणि मग लोक अरे हो मला माहितीच नव्हती गोष्ट. तर अशा गोष्टी स्वरूपात जेव्हा आपण सांगतो तेव्हा जास्ती फॅसिनेटिंग ते वाटतात असं मला वाटतं.
0: बरोबर. आतापर्यंत आपण ना वास्तूचं बोललो किंवा देवळांचं बोललो, आळीचं बोललो. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही कुंभाराळीमध्ये जाता किंवा वस्त्रोद्योग तुम्ही बघायला जात असलात तर ते वस्त्रोद्योग किंवा ते कसं करतात ते बघायला मिळतं त्यामुळे. तर त्यांची ती संस्कृती, त्यांचं बनवणं, ते पण तुम्ही समावेश करता का त्या सगळ्या गोष्टींचा हेरिटेज वॉकमध्ये?
1: हो, म्हणजे आता मी हे पुण्यातलंच सांगते, पण म्हणजे पुण्यात तर आहेच, पण आता मी फक्त पुणे नाही तर महाराष्ट्रातल्या अजून काही जागा अशा पण एक्सप्लोअर केल्या आहेत. तर आता बेसिकली आपण जेव्हा थेऊरला जातो तर आपली जी म्हणजे तुम्ही टेक्स्टाईल म्हणलात म्हणून म्हणजे आता संस्कृती म्हणल्यानंतर किंवा आपला देश किंवा आपल्या आपलं कल्चर

0: म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये खूप गोष्टी, म्हणजे फूड वॉक्स पण मी चालू केलेले आहेत.
1: हा,
0: पुण्यातलं सगळ्यात जुना अमृततुल्य चहा, तिथनं खरं अमृततुल्य हा प्रकार आपल्या इथे चालू झाला. तर तिथे त्या फूडवॉक मध्ये मी सुरुवात त्या फूडवॉकची तिथून करते. आणि मिसळ जी आता 100 वर्ष जुनी आहे. तर अशा ज्या जुन्या जुन्या गोष्टी जेवढ्या आपल्याला, म्हणजे मला बघून त्या लोकांशी बोलता येईल या पद्धतीनं मी ते फूडवॉक्स पण चालू केलेत. आणि टेक्सटाईल्स आता मी करते, म्हणजे पैठण मी स्वतः जाऊन आले पैठणला किंवा येवल्याला जाऊन आले, तर तिकडे वीव्स कसे, पैठणी ही कशी तयार होते त्या लोकांना भेटून, तर असेही मी आता काही छोटे छोटे 2-2 दिवसाचे प्रोग्राम्स पण चालू करते.
1: बरोबर,
0: की 2-2 दिवसाच्या ट्रिप्स
1: आणि तिथल्या आजूबाजूचं बघणं आणि तिथली संस्कृती की जे काय तिथे प्रसिद्ध आहे पैठणीचं, त्याचंही तुम्ही या वॉक मध्ये त्याचं लोकांना माहिती देणार आहात.
0: आणि थेऊरला जसं मी म्हटलं की थेऊरचा गणपती आहे, पण तिथे आपल्या ज्या पुणेरी साड्या ज्या म्हणतो आपण, पुणेरी साडी त्या बनतात साड्या, तर तिथेही मी घेऊन गेलेली आहे लोकांना की त्या कशा पद्धतीनं त्या मशीन्सवरती तयार करतात. तिथे आता मशीन्स आहेत, पण त्या मशीन्सवर त्या कशा साड्या तयार होतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक कुठल्या तरी ट्रिपमध्ये ऍड करणं हे मी बघत असते की आपल्याला.
1: आणि आपण ज्या वेळेला एकदा भेटलो होतो त्यावेळेला मला तुम्ही सांगितले की साडी भ्रमंती केली होती तुम्ही, हेरिटेज वॉक केलं होतं, त्याबद्दल सांगा ना.
0: हा, तर आपली संस्कृती म्हणल्यावर साडी ही आहेच आपल्या संस्कृतीमध्ये, आणि मला स्वतःला साड्या अतिशय आवडतात. त्याची माहिती पण मी जेवढी शक्य तेवढी गोळा करत असते वेगळ्या वेगळ्या साड्यांची. तर आता कसं होतं की हेरिटेज वॉक्स होतात किंवा नुसते साडी वॉक होतात, बऱ्यापैकी आता आपल्यामध्ये अवेअरनेस आला आहे. खूप रन्स पण होतात बायका साड्यांमध्ये, जॉगिंग किंवा रनिंग वगैरे पण करतात. तर माझ्या डोक्यात काय आलं की आपण हेरिटेज वॉक करतोय तर का नाही, म्हणजे मी हे चालूच केलं 8 मार्चला वुमेन्स डेला, की बायकांनी यावं छान साडी मध्ये आणि त्या वस्तूशी त्यांना माहिती करून द्यायची त्यावेळेला, म्हणजे गप्पाही होतात, एक वेगळा फील येतो. आणि मी खरं सांगते की जेव्हा मी पहिला लॉन्च केला, आता माझ्या 5 असे हेरिटेज वॉक झालेत. मी सदाशिव पेठेत केलेला आहे, मंडई तुळशी बघायचं केलंय, पाताळेश्वर केलेला आहे, जिथे बायका अगदी 7 वाजता छान साड्या नेसून येतात आणि जिथे जिथे घेऊन जाते तिकडची माहिती देणं, आणि त्या तो एक वेगळाच फील आणि खूप छान वाटतं. म्हणजे ह्याच्यामध्ये हा आणि कॉम्बिनेशन झालं, आपला कल्चर आपण दाखवतो आहे थ्रू साड्या, त्यामुळे ते मला एक वेगळं.
1: आणि खरं सांगायचं तर तुम्ही हेरिटेज वॉक थ्रू आपलं हे सगळं परंपरा किंवा संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच प्रयत्न करत आहात, ते जतन करण्याचा प्रयत्न करत आहात. तर ही वस्त्रांची किंवा आपल्या कपड्यांची संस्कृती पण एक प्रकारे जतनच आहात असं मी म्हणू शकते. आणि फूड वॉक पण घेतात त्यावेळेला. तुमच्या पुढे सर्वात मोठं आव्हान काय असतं?
0: चॅलेंजेस म्हणलं तर काही वेळेला कसं होतं की ते कोऑर्डिनेशन खूप करावं लागतं, त्यावेळेलाच तो वॉक संपणं किंवा एखादा वाडा आता मला दाखवायचा आहे, पण कधी कधी तिकडचे जे ओनर आहेत ते कॉपरेट नाही करत किंवा त्यांना आत जाऊन तो वाडा
1: मालमत्ता असते त्यांना दाखवायचं नसतं लोकांना.
0: किंवा एखाद तर मला असा अनुभव आलाय की मी एका वाड्यात गेले होते, खूप छान होता ऍक्च्युली तो वाडा, तर एक बाई होत्या तिकडे, तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही फोटो काढायला फक्त आला असाल तर इथे अजिबात यायचं नाही म्हणून. हा, म्हणजे असं खरं तर त्यांची पण चूक नाही, कारण हल्ली फोटोग्राफी आणि ह्यामुळं कसं होतं की त्यांची मे बी ती जी
1: सुरक्षित त्यांना भीती. हा,
0: पण हे चॅलेंजेस येतात की जेव्हा आपण परमिशन घेतो तर काही वेळेला होतं की पटकन ती लोक हो म्हणत नाहीत, ती गोष्ट मी त्या माझ्या वॉकमध्ये नाही इन्क्लूड करू शकत.
1: याच्या आधी तुम्हाला त्यांच्याकडे जाऊन परवानगी घेऊन वेळ घेऊन तुम्हाला मग लोकांना तुमच्या बरोबरच्या तिथे न्यायला लागत असेल.
0: हो, आधीच.
1: बरोबर आहे. आणि त्या कुठे ऐतिहासिक वास्तू बघताना, जसं आपण बघतो की किल्ले बघताना आपल्याला दुःख होतं की लोकांनी इतक्या प्रकारे कचरा टाकलेला असतो, किंवा आपण किती वेगळ्या हेतूनही खरं तर तो किल्ला बघायला जात असतो आणि हे अगदी अतिशय विचित्र दृश्य आपल्याला बघायला मिळतं, कुठेतरी थुंकलेलं असतं. अशा काही वास्तू किंवा तुम्ही जाता गल्ल्यांमध्ये त्यावेळेला तुम्हाला असं दुःख होतं का की अरे इतकी जुनी परंपरा आहे पण ती त्यांनी जतनच नाही केलेली?
0: म्हणजे हा प्रश्न मला वाटतं विचारायलाच हवा होता, कारण खरंच मला असं होतं की आपण म्हणजे आता काही काही वेळेला फॉरेन डेलिगेट्स पण येतात, म्हणजे असे कुठल्या कंपनीजमधनं आले तर मी त्यांना घेऊन जाते. तर मला सगळ्यात आधी वाटतं की शनिवारवाडा, म्हणजे तो आतून इतका सुंदर, अर्थात आता आपण त्याच्याबद्दलची माहिती देऊ शकतो, पण बाहेर अनक्लीन वाटतात त्या जागा. म्हणजे अजूनही सौंदर्य वाढवू शकतो आपण शनिवारवाड्याचं, हा अवेअरनेस असणं मला वाटतं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. खरंच आपण अशा ऐतिहासिक

0: वास्तूंना जेव्हा भेट देतो त्यावेळेला त्याचं पावित्र्य राखणंही बघायला येणाऱ्या लोकांनी राखलं पाहिजे.
1: आता जर आपण हेरिटेज वॉकला जायचं म्हणलं तर तुम्ही कोणती तीन स्थळं अशी पटकन सांगाल की जाऊच या बघायला असं?
2: एक तर तुळशीबागेतलं राम मंदिर, आपली मंडई, म्हणजे ती आपण नुसतं भाजी आणायला म्हणून किंवा त्याच्यासाठी जातो, पण
1: मंडईत तुम्ही काय नव्यानं बघितलं, दाखवता तुम्ही नव्यानं?
2: मंडईत बेसिकली मंडई ही इंग्रजांनी बांधलेली आहे, पण त्याचं जर आपण आर्किटेक्चर बघितलं ना तर ते त्या पद्धतीचं आर्किटेक्चर आपण बघतच नाही. आपण फक्त भाज्या आणायला म्हणून किंवा विकत घ्यायला म्हणून जातो, पण तिकडचं आर्किटेक्चर खूप वेगळं आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे जर आपण निरखून पाहिलं ना एक एक जे कमानी आहेत तिकडे जेव्हा आपण आत जातो, त्याचं पूर्ण आर्किटेक्चरच वेगळं आहे.
0: मी जेव्हा मंडईत गेले होते ना तेव्हा काही ठिकाणी बघितलं मी की ते त्यांचे लाकडी बॉक्स टाईप असे आहेत, त्यांचे खूप चांगल्या प्रतीचं लाकूड आहे ते, आणि त्याच्या खाली असे कप्पे त्यांना दिलेले आहेत,
1: ते स्टोरेज साठीच केलेलं आहे, ते खूप जुनं असावं बहुतेक,
0: त्याला कुलप पण असतात ज्याच्यात ते त्यांचं सामान ठेवून घरी जातात,
1: मला अजूनही काही ठिकाणी
2: दिसतं. आहे आहे, या सगळ्या गोष्टी आपण नाहीच बघत ना, पण ते आहे. तर अजून एक सांगते, आपण जेव्हा पाताळेश्वर इकडे जातो तर खूपदा कसं होतं की जेव्हा आपल्याला माहिती कोणी देत नाही आपण नुसते जाऊन ती वास्तू फक्त बघून येतो, म्हणजे आपण लक्ष देत नाही काही गोष्टींकडे. आपण जर पाताळेश्वरला गेलो तर खाली जी फरशी आहे तिथे तर तिथे आपल्याला काही जुने खेळ त्यावेळेस जे खेळत असतील तर ते कोरलेले आहेत, म्हणजे ते कार्विंग्स तिथे आपल्याला दिसतील. तर हे आपण असंच गेलो तर बघणार नाही. हे तर ते खेळ जर आपण नीट निरखून बघितलं तर तिथे अजून तिथे आपल्याला हे माहिती हा की हे त्यावेळेला असेल किंवा नुसती पावलं अशी कार्व केलेली आहेत, तर अशा गोष्टी तिथे. त्याच्यानंतर काही पूर्ण न झालेले कार्विंग्स आहेत. आपण जर हंपीला गेलो किंवा आपण अजंता एलोरा गेलो तर आपल्याला ती मूर्ती व्यवस्थित दिसते, तर इथे जर गेलो तर तिथे आता जेव्हा माहिती देतो आपल्याला हे दाखवायचं तर आपण टॉर्च घेऊन त्या गोष्टी दाखवतो आणि तिथे ते कार्विंग्स इनकम्प्लीट आहेत. म्हणजे आपल्याला असं नीट बघितल्यावर आपण इंटरप्रेट करतो की हा बहुतेक इथे हत्ती कोरायचा असेल किंवा असं हे म्हणजे ह्याचा अर्थ की ते कुठेतरी अडथळा आलेला थांबला गेला त्यावेळेला. तर अशा इंटरप्रिटेशन आपल्याला ह्या वास्तूंमधनं करता येतात. आता जर आपण कसबा गणपतीला गेलो आणि गुर्जर म्हणून ज्यांचा तो गणपती आहे तर ते इंडी म्हणजे कर्नाटकाहून त्यांचा गणपती घेऊन आले होते. आतलं जे बांधकाम आहे आपण गर्भगृह जे म्हणतो तर ते आहे शिवाजी महाराजांच्या, म्हणजे दगडी बांधकाम आहे, आणि बाहेरचं ते पेशव्यांनी कम्प्लीट केलेलं, त्यामुळे ते लाकडी बांधकाम आहे बाहेरचं जे आहे. अशा काही गोष्टी आहेत.
0: अच्छा अर्चना, तुमच्या मते हेरिटेज वॉक ही केवळ पर्यटनाची संकल्पना आहे की आपल्या सांस्कृतिक ओळखीशी जोडणारा एक जिवंत संवाद आहे, काय वाटतं तुम्हाला?
2: तर आपल्या संस्कृतीशी ओळख ही नक्कीच हेरिटेज वॉक मधनं होते. नुसतंच वॉक हा प्रकार होत नाही, त्याच्यामध्ये खूप खूप गोष्टी येतात. आपले पूर्वज कसे होते किंवा त्यांचं राहणीमान कसं होतं, त्या काळी ती लोक कशी राहत असतील, आणि हे आपोआप प्रश्न आपल्याला पडायला लागतात जेव्हा आपण त्या अगदी जवळून ती वास्तू बघतो. त्यामुळं हे मला वाटतं की संस्कृतीशी संवाद साधणच होईल जास्त.
0: नक्कीच नक्कीच, आणि हा जिवंत संवादच आहे की जो पुढे चालू राहणार आहे. तुम्ही जेव्हा हेरिटेज वॉक ऑर्गनाइज करता त्यावेळेला साधारण कोणत्या याची आणि कोणत्या आवडीची किंवा शिक्षण घेणारी असतात का?
2: हा, ज्या लोकांना माहिती करून घ्यायची आहे, आवडतं काहीतरी शिकायला नवीन ऐकायला, खूपदा त्यांचे प्रश्नांवरनं लक्षात येतं की अरे ह्यांना खूप म्हणजे आवडतंय किंवा ह्यांना माहिती करून घ्यायची आहे त्या गोष्टीची, तर साधारण 40 ते 55 म्हणू शकतो ह्या एज ग्रुपमधली लोकं. आणि हेरिटेज जे गणपती वॉक म्हणते त्याला तर माझ्या मुंबईहून पण लोक आलेली आहेत त्या वॉक्सना.
0: वाटल्या बात आहे, म्हणजे पुणे म्हणजे संस्कृती पण आहे, ऐतिहासिक परंपरा पण आहे आणि विद्येचं माहेरघर पण आहे. आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येत आहोत, मला सांगा तुमचं आता भविष्यात तुमच्या काय योजना आहेत?
2: रिसेंटली मी कर्नाटकात गेले होते तर तिकडे येल्लापूर म्हणून एक जागा आहे, तर तिथे अजूनही काही असे ट्राईब्स आहेत म्हणजे ज्यांना सिद्धी म्हणतात, हे साऊथ आफ्रिकेहून पोर्तुगीजनी त्यावेळेला त्यांना स्लेव्स म्हणून इथे कामासाठी म्हणून आणलेलं होतं, त्यांच्या पिढ्या अजूनही आपल्याला दिसतात आणि हे बघितल्यावर आपल्याला अगदी लक्षात येईल की ही साऊथ

0: साऊथ आफ्रिकन दिसतात, म्हणजे तिकडचीच लोक ते कळतं. फक्त त्यांची वेशभूषा आपल्यासारखी आहे, आता साड्या नेसतात किंवा असे, पण त्यांचं एकंदरीत आपण जर चेहरा बघितला, केस बघितले, तर ती तशीच दिसतात.
1: आणि भाषा कोणती?
0: भाषा ती लोक ना मराठी आणि कन्नड असं मिक्स कोंकणी आहे. कारण मी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायला गेले, पण जेव्हा त्यांनी सांगितलं की कोंकणी आणि त्याच्यात मराठी शब्द मला कळले, मी म्हणलं की अरे आपल्याला हे समजतं ते काय बोलतात. त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला सोपं गेलं आणि त्यांनाही मला म्हणजे जे काय मी विचारत होते तर ते व्यवस्थित मला उत्तरं देत होती. तर तिथे गेल्यानंतर मला म्हणजे आपल्याला ना खूप रिअलायझेशन होतात. तर त्यावेळेला मी त्यांना काही गोष्टी विचारत होते तर ते म्हणले की मॅडम मी तुम्हाला आमच्या ग्रामदैवत जो असतो, प्रत्येक गावाचा एक दैवत असतो, तर ते दाखवायला घेऊन जातात. ते जंगलातच होतं आणि हे जे सिद्धी लोक आहेत ते सर्व धर्मीय आहेत. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी मला दाखवलं की हे जे इथे आम्ही काही मंदिर वगैरे बांधलं नाही, तिथे फक्त एक दगड होता ज्याची ती पूजा करतात आणि त्याला फक्त त्यांनी प्रोटेक्शन दिलं होतं, म्हणजे एक असा सर्कल केला होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे तर आम्ही का देऊळ बांधलं नाहीये, कारण इथे मग त्या गोष्टीवरनं भांडाभांडी नकोच की हे कोणीही या आणि कोणीही पूजन करा,
1: तिला पूजा
0: तिला, हा बरोबर, शक्तीला पूजायचं. तर हे मला छान वाटलं यांच्याकडनं ऐकायला. आणि मी असं म्हणले की सस्टेनेबल आपण म्हणत असतो हल्ली की सस्टेनेबल लिव्हिंग, आपण स्वतः जितका कचरा करतो पण ही लोक नेचरमध्येच राहतात, त्यांच्याकडे कचरा करायला वावच नाही, कारण जे काय आहे ते त्यांच्याच रिसोर्सेस, जवळपासच्याच रिसोर्सेसमधनं त्यांना मिळत असतं. म्हणजे मी गेल्यानंतर तिथे मला खूप छान वाटत होतं त्या लोकांना बघून. अजूनही ते छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहतात. त्याच्यानंतर त्यांनी मला गेल्या गेल्या उन्हाळा होता त्यामुळं त्यांनी मला गूळ दिला. तो गूळ म्हणजे आपल्यासारखा क्रिस्टल फॉर्म मध्ये नव्हता, तो असा पातळ होता, म्हणजे अगदी पाण्यासारखा म्हणता येत नाही, पण आपण जसं श्रीखंड हा खातो. आणि ते मला व्यवस्थित करत ते म्हणले हो. आणि हा घरी म्हणजे ते फक्त त्या उसाच्या रसापासून ते कॉन्सन्ट्रेट करून बनवतात, म्हणजे त्याच्यात त्यांना मी विचारलं काहीही केमिकल घालत नाही. त्यामुळे हे किती छान आहे की आपल्याला फ्री खायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांनी मला वेलकम ड्रिंक दिलं. तर त्या वेलकम ड्रिंक मध्ये तिकडे एक प्रकारची मोठी काकडी मिळते, त्याचा ज्यूस आणि तो गूळ. ते म्हणजे मला त्या लोकांकडनं हे सगळं ऐकून खूप छान वाटत होतं. अजूनही त्यांच्याकडे ज्या प्रकारे ते डान्स, त्यांचे जे काही कल्चरल डान्सेस असतात ते पण ना खूप सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी.
1: बरं,
0: हा त्यांचं ते पानं बिनं लावून त्या अजूनही त्या पद्धतीनं त्यांचं ते कॉस्ट्युम असतं आणि तो जो नाच करतात, मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात.
1: लाकडापासून
0: ओढापासून आणि ते स्वतः तयार करतात. आणि मग त्यांना मी विचारलं की कशा पद्धतीनं, तर लाकडाचा ओंडका आणि त्याला अटॅच कसे करणार ना, तर ते खेळ सुद्धा ते लाकडापासून तयार करतात.
1: बरं,
0: हो. तर हे इतकं छान. आणि त्या मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी,
1: बरं,
0: म्हणजे भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले. तर मला हे खूप छान वाटलं. आणि मला नक्कीच लोकांना अशा ठिकाणी, म्हणजे जे लोकांना माहिती नाहीये अशा ठिकाणीच घेऊन जाण्यात मला मजा वाटते. म्हणून हेरिटेज वॉक का करावा, कारण आपण ज्यांच्या बरोबर जातो आपण बघणं आणि त्यांच्या दृष्टीनं बघणं आणि आपण काही गोष्टी सांगणं आणि तेव्हा आपलं तिथे लक्ष जाणं हे त्यावेळेला होतं.
1: खरंय, खूप छान अर्चना ताई, तुम्ही हे खरंच खूप छान काम करता आहात आणि तुमच्या बरोबर अनेक लोकांना तुम्ही त्याचं ज्ञान देत आहात. इतिहास हा केवळ पुस्तकातच नसतो, तो शहराच्या रस्त्यावर जिवंत असतो, याची अनुभूती या आपल्या हेरिटेज वॉक मधून आपण घडवता. आणि वारसा जपणं म्हणजे केवळ जुन्या वास्तूंचं संरक्षण नाही, तर त्याच्या मागच्या कथा, संस्कृती आणि अस्मितेचं जतन करणं, ही जाणीव समाजात रुजवण्याचं काम अर्चना ताई इतके वर्षापासून करतायत. आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट निश्चित समजली, स्वप्नांना लिंग नसतं, असते ती फक्त जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास. अर्चनाताई, तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या सर्व प्रोजेक्टसाठी आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आपल्या सगळ्या मैत्रिणींची इतके भरभरून तुम्ही बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं ही माहिती देताना. आणि मला पण त्यावेळेस उत्तरं देताना सुद्धा मला काही गोष्टी अशा आठवत होत्या की आपण खरंच तिकडे पोहोचलोय. मी पण खूप खूप आभारी आहे तुमचे. धन्यवाद,
1: खूप खूप धन्यवाद. आताच आपण वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया
0: अष्टमी

या गीतानंतर मैत्रिणींनो आपण ऐकणार आहोत स्मिता कुलकर्णी हिनं सादर केलेलं एकपात्री प्रहसन. मैत्रिणींनो, पण एकपात्री म्हणजे काय माहिती आहे ना? कारण काय, बरेचदा एकपात्री, द्विपात्री, नाट्यछटा, नाटक, स्वगत याच्यामध्ये सगळ्यांची गल्लत होते. तर एकपात्री म्हणजे एकाच व्यक्तीनं रंगमंचावर सादर केलेली कला किंवा नाटक. यामध्ये एकच अभिनेता किंवा अभिनेत्री, विविध पात्र, त्यांचे आवाज आणि हावभाव बदलून एकटाच संपूर्ण कार्यक्रम किंवा नाटक सादर करतो. चला तर मग ऐकूया स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना.

0: आले आले आले, अरे अरे अरे, किती नरड दाबल त्या घंटीच. आता दुपारच्याला कोण आलंय कुणास ठाऊक. दुपारी 1 ते 4 झोपायची वेळ असते, कस कळत नाही लोकांना. आय आय आय, आता उठून जावं लागणार दारू उघडाया. कोण आहे?
1: नमस्कार, मी सुनीता चव्हाण.
0: कोण सुनीता चव्हाण? म्या नाही ओळखत तुला.
1: अहो आजी, तुम्ही नाहीच ओळखणार मला.
0: तू ओळखतीस मला?
1: नाही.
0: तू मला ओळखत नाही, म्या तुला ओळखत नाही, मग कशाला आली आहेस इकडं? हा, अनोळखी माणसाला घेत नाही मी घरात. एकतर माझी झोप मोड केली दुपारची, आणि काय बडबड करत बसली आहेस इकडं? चल निघ.
1: ओ आजी, मी इथे तुमच्याशी गप्पा मारायला आलेले नाही.
0: तेच तर म्हणतीये मी, मला तरी कुठंही आहे तुझ्याशी गप्पा माराया. झोपू दे बरं मला, जा म्हणलं ना.
1: अहो आजी, आधी मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. मी जनगणना करायला आली आहे म्युन्सिपाल्टीकडून. हे बघा, हे माझं ऐकाळ, मला तुमची काही माहिती हवी आहे.
0: अजाबात मिळणार नाही. तुला काय वाटलं ग, ही म्हातारी तुझ्या बोलण्याला फसल? हा ग, मला माहिती आहे तुझ्यासारखे लोक असंच काहीतरी कारण सांगून घरात घुसत्यात आणि समजा घर लुटून नेत्यात.
1: काहीही काय बोलताय आजी, माझं ऐकून दाखव ना की मी तुम्हाला.
0: ते कार्ड बिर्ड मला काही सांगू नगस, चल निघ म्हणलं ना.
1: अहो आजी, विश्वास ठेवा जरा माझ्यावर. हा बघा, हा माझ्याकडे फॉर्म आहे, तो तुम्हाला फक्त भरून द्यायचाय.
0: मी नाही देणार बघ. तू जनगणना वगैरे करायला आली आहेस यावर माझा विश्वासच नाही.
1: अहो हे बघा ना, माझ्याकडे तुमच्या सगळ्या शेजाऱ्यांनी भरलेले फॉर्म आहेत. आता त्यांनी काय खुळे म्हणून भरून दिलेत का फॉर्म?
0: ते काय मला माहित. आता
1: का तुम्हाला असं वाटत कि मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून?
0: तशी तुझ्यात एवढी काय धमक आहे असं वाटत नाही मला. पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय?
1: काय म्हणालात?
0: काय नाही, बघू बघू बघ तुझा फारम आण बरं इकडं.
1: हे बघा,
0: बघू बघू बघू.
1: हा आजी, ह्या बघा, दिसतोय का? हा दोषांचा आहे, पाठच्या मजल्यावर राहतात ना त्यांचा.
0: बघू बघू. पर काय ग, आमच्या इथं 5 जोशी राहत्यात, एकदा इथं येऊन तुला लगेच कशा लक्षात राहिलं ग कि हा 5व्या मजल्यावरच्या जोशांचाच फारम आहे ते? नक्कीच तू पाळ ठेवल्यास बघ आमच्यावर.
1: अहो आजी, तसं काही नाही. अहो आता त्यांच्याकडूनच आले ना म्हणून लक्षात राहिलंय इतकंच.
0: अस मला फशिवतीस? 5व्या मजल्यावर होतीस तर तिथून लगेच 7व्या मजल्यावर कशी काय आलीस ग? 6व्या मजल्यावर काय कबूतर राहत नाहीत आमच्या? 6व्या मजल्यावरच्या शिंद्यांचा फारम कुठे?
1: अहो आजी, 6व्या मजल्यावर सगळ्या घरांना कुलप आहेत, आता काय कुलप भरून देणार आहेत का फॉर्म? हे बघा बाकीच्या लोकांचे फॉर्म. हा बघा
0: बघू, त्या गोल गोट्यानं पण भरलाय फारम. त्या टकल्यानं तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे तू नक्की जनगणना वाली असणार, नाहीतर तो चौथाच्या सावलीवर बी विश्वास ठेवणार नाही. ये आत, ये बस इत.
1: अहो मग तेच तर सांगते ना, मी खरंच जनगणना ऑफिस मधून आली आहे. आता थोडी खात्री.

0: खटली ना, आता भरूया का फॉर्म? मी विचारते ती माहिती सांगा, मी भरते तुमचा फॉर्म.
1: तू बरी भरशील माझा फारम? हा, माझ हात काय केळी खायला गेलत काय? आणि इकडं तो फारम भरून देते म्हणे.
0: अहो आजी, तुम्हाला त्रास नको म्हणून म्हंटल मी. नकळत तर राहिलं बरं तुम्हीच. तुम्ही घरात किती माणसं ते लिहा.
1: माझे डोळे काय फुटले नाहीत, येतय मला वाचाया. चार बुक शिकली मी अभी.
0: बर बर, लिहा तुम्हीच. कोण कोण राहतो घरात, त्यांची आवली आहे इथे
1: घरात? वय म्हणजे बघा, शंकरराव दादा अण्णा, रमी सुमी शैलू नलू बाबू बाळू इट्टू रकमा मोती शेवंता बकुळी हनुमान शिरप्या.
0: काय इतक्या लवकर हाताने घरात?
1: हे तर नाही ग, आमच्या गावच्या घरी. म्हणजे बघा, शंकरराव म्हणजे दादानी अण्णाचा बा.
0: म्हणजे आमचे धनीच की ग. रमी आणि सुमी दादाने अण्णाच्या बायका,
1: शैलू आणि बाबू दादाची पोर, नलू आणि बाळू अण्णाची, इट्टू आणि रकमा आमच्या घरी काम करतात, मोती आमचं कुत्र, शेवंती आमची गाय, बकुळी तिचं वासरू, आणि हनुमी आणि शिरप्या म्हणजे आमची बैल जोडी. आमचा वाडा म्हणजे कसं अगदी भरलं गोकुळ हाय गोकुळ.
0: ओ आजी, तुमच्या गावाकडच्या गोकुळात कोण कोण आहे, मला काय करायचंय, इथे काय ते सांगा.
1: अग काय थाट आहे आमच्या गावाकडं, काय मान आहे आम्हाला गावात. बक्कळ शेती वाडी जमीन जुंबलं काय विचारू नगस.
0: नाही विचारत ते तुम्हाला, मला उशीर होतोय हो. सांगता का प्लीज इथं कोण कोण राहत ते?
1: इथं वय ओकलेले काळे, पांढरे हिरवे डोळे.
0: अहो,
1: शहा पवार पाटील शिंदे आणि जोशी जोशी जोशी जोशी जोशी.
0: शी, अहो काय हे, अख्ख्या सोसायटीत कोण राहत ते विचारलंय का या फॉर्म मध्ये?
1: मला काय माहित.
0: अहो मग वाचा ना तो फॉर्म, आणि त्यात विचारले तितकीच माहिती द्या. कशाला उगाच वायफळ माहिती सांगून माझा वेळ वाया घालवताय.
1: बर बर,
0: घरात राहणाऱ्या सदस्यांची संख्या
1: 17.
0: 17 जण राहतात इथे?
1: अग मगाशी सांगितली ना व समधी यादी गावाकडे राहणाऱ्या माणसांची. मज बर परत, शंकरराव दादा अण्णा.
0: अहो आजी, अहो किती वेळा सांगू तुम्हाला, गावाकडचे नाही, इथं राहणाऱ्या माणसांची नावं हवी आहेत.
1: अग पर बघा, आमच्या गावाकडच्या लोकांची जनगणना कोण करणार आहे ते सांगा नि मला.
0: अहो ते मला कसं माहिती, मला इथली जबाबदारी दिली आहे, बाकीच मला काय माहित नाही.
1: अरे माहित नाही म्हणजे असं कसं अर्धवट ज्ञान आहे तुझं? जा पूर्ण माहिती करून घे आणि मग ये माझ्याकडं.
0: अरे काय ताप आहे या बाईचा, घरात कोणी आहे का दुसरं?
1: काय काय ताप आहे म्हणतीस? हा माझा त्रास होतो तर आलीस कशाला इकडं? मी काय अक्ष देऊन बोलावणं केलं होतं तुला? नाही बरं, जा तुझा फारम. काय करशील? मेलेल्या माणसांची जनगणना करून काय करणार आहेस?
0: म्हणजे तुम्ही काय भूत आहात का काय? राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम.
1: अग घाबरू नगस, गंमत केली मी जरा तुझी. कुठे

0: निघालीस? या हात ये पाणी पी थोडं, कली मुसरबत करू, खर तर आता माझी चहाचीच येळ झालीय. पर तू ना तू आलीस तर सरबत करते थंडगार, बरफ घालून. नको नको, मला फक्त फॉर्म भरून द्या, मी निघते लगे. अशी बरी सोडन म्या तुला, ये आत ये. अग घाबरू नगस,
1: आता सरबत पिल्याशिवाय काय तुझी सुटका नाही बघ.
0: नाही नको नको, मला जाऊ द्या, राहू दे. तो फॉर्म पण तुमच्याकडे, राहू दे, येते मी. थांब अगं, थांब की जरा. आव आव, येता का जरा बाहेर? या पोरीला म्या भूत आहे असं वाटतंय. माझी लाखीची आई ग भूत व्हायची, पर मरण असं काय येत? ते जेव्हा यायचं तेव्हाच येणार. आजोबा अजून नाही अजून बाहेर. येतील येतील, येत की काय घाई आहे? अहो आजी, तुम्हाला नसेल घाई, पण मला जायचंय घरी. आव आव, येत आहे ना व बाहेर. बघ ना ग, 4 महिने झाले हाक मारायले, पर बाहेरच येत नाहीत बघ. 4 महिने? आहो आजी, काय बोलताय काय तुम्ही? अग खरंच, 4 महिन्यापासून बोलवायले यांना बाहेर या बाहेर या म्हणून, पर येतच नाहीत बघ. काय बी ऐकत नाहीत माझ. पोरांनी आमच्या गावचं सगळे ऐकून खाल्लं, आणि आम्हा दोघा म्हातारा म्हातारीला इथं वृद्धाश्रमात आणून टाकलं, आणि परत तोंड म्हणून दाखवलं नाही बघ. यांना तिकडं काय गमन, म्हणून तिथून पळून आलो. गाठीशी थोडं लपून आणलेलं पैकन दागिनं होते, ते ऐकून हे घर भाड्याने घेतलं. रित बी त्यांना काय बी करमलं नाही बघ. आणि एक दिस असंच दुपारच्या लाज झोपले, चहा झाल्यावर 10 हाका मारल्या, पर एक नाय आणि दोन नाय. हात बघायला गेले तर समज संपलं होतं ग. काय बोलताय तुम्ही? मला भीती वाटते ना. चलो चलो, मी निघते. अग पुढचं तरी ऐक. नको नको, मी चालले चल. अग म्या कशी मिळाले ते तरी ऐक.
2: काय ग, कोण आले? कोणाशी बोलतीस?
0: आव मला फसवाय आली होती एक बामटी, कस हुसकून लावलं बघा. सकाळीच वाचला होता मी मेसेज व्हॉट्सअपवर, ही टोळी आधी जनगणनेच्या नावावर घरातल्या लोकांची माहिती घेती, आणि मग घरात घुसून कशी लुटती लोकांना. ते तवाच ठरवलं होतं म्या, आज कोणी आलं घरला तर त्यांना कसं पळवून लावायचं ते.
2: वो लय हुशार झाली ग माझी बाळ. अग येडी का खुळी तू? हा नक्की भामटीच होती का ती? अग आपल्या सरकारकडनं तस जनगणनेच काम चालू आहे, फार महत्वाचं काम आहे बर का ते. जनगणनेसाठी आलेल्या समध्या माणसांना सहकार्य करून समधी माहिती द्या असं आवाहन करते सरकार, आणि तू त्यांच्याकडून आलेला बाईला हुसकावून लावलंस वय.
0: अव जनगणनेचं काम करायच पाहिजे, म्या कुठं नाही म्हणती. लय महत्वाचं काम आहे ते, मला बी माहित आहे. त्यांना माहिती द्यायलाच पाहिजे समधी खरी खरी. खर तर हे जनकल्याणाचंच काम आहे. आपल्या कल्याणासाठी सरकारकडून ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी समधी माहिती फार महत्वाची असते, होय ना?
2: आता कस एकदम शान्यावरी बराबर बोललीस.

0: अवं पर्याचाच फायदा घेतात ना ही भामटी लोक. आणि गरीब बिचारे लोकांना फसवत्यात. हे काय बरोबर आहे का सांगा मला.
1: अगो पण तू त्याच्या सरकारी अधिकाऱ्यालाच पळवून लावलं. जाऊ बरं बोलवून आण तिला.
0: अव आता इतका वेळ तिच्याशी बोलून दमले बघा. मी
1: म्हटलंच ना मग अशी एकदम हुशार आहे बघ माझी बाय. लावला ना मला कामाला आणतो बाई आणतो. मी तिला बोलून आणतो. तिला समधी खरी खरी माहिती देऊया बर का. आलोच मी.
2: मैत्रिणींनो आताच आपण स्मिता कुलकर्णी यांनी सादर केलेलं एकपात्री प्रहसन ऐकलं. विषय होता जनगणना. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातलं भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातलं हे पद.

मी सादर केलेलं एकपात्री प्रहसन ऐकलं. विषय होता जनगणना. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातलं भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातलं हे पद.

बरं तर मैत्रिणींनो या नाट्यपदाबरोबरच कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूच. तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.

पुणे केंद्रनिर्मित वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. पुणे केंद्रनिर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.

0: सादरीकरण
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई.
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
0: तेव्हा श्रोते हो या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
1: नौसेना स्वरवंदना.
2: शेतकरी बंधूंनो, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. खरीप पिकातील अन्नद्रव्याची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य

श्रोतेहो, अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी दीप पूजन करून येणाऱ्या श्रावण महिन्याचं स्वागत केलं जातं.

श्रोतेहो, भारतीय सण संस्कृती, मानवी जीवन आणि निसर्गाचं चक्र यांचं एकमेकांशी अतूट असा संबंध आहे. आषाढ श्रावण हे महिने पावसाळ्यात येतात. आषाढातला काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखं मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी म्हणून आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी करतो. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते.

श्रद्धेहो, आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी देवापुढे दिवा लावून प्रार्थना करतो. देवापुढे दिवा दिसला की नकळतपणे आपले दोन्ही हात जोडले जातात. मांगल्य, समृद्धी, तेज, प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेनं दीपपूजन करून शुभं करोति कल्याणम ही प्रार्थना म्हणतो. अनेक विजेच्या दिव्यांचा प्रकाश असूनही देवासमोरचा तेल किंवा तुपाचा दिवा आपल्याला मनशांती देते, कारण त्याचा सात्विक प्रकाश आपल्याला समाधान देतो.

घरातील धातूंच्या दिव्याची पूजा केली जाते. यासाठी सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करून प्रज्वलित करतात. त्यांची हळद कुंकू फुलं पाहून पूजा केली जाते. पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो. काही कुटुंबात बाजरीच्या पिठांचं किंवा कणकेचे दिवे करून त्याची पूजा करतात.

श्रोतेहो, दीप अमावस्येचं औचित्य साधून कुटुंबात त्याचप्रमाणे विविध मंदिरं, शाळा, संस्था अशा ठिकाणी दीपपूजन केलं जातं. या दिवशी आपल्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण करण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे.

0: श्रोतेहो, याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18 दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे, त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.
2: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन अवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
1: विरोधकांनी सभागृहात चर्चा होऊ द्यावी, मात्र त्यांना चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा, आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेत आजही गदारोळ कायम राहिला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच घोषणाबाजी सुरू झाली. सभापती ओम बिर्ला यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना कामकाज चालू द्यायची विनंती केली. धोरण विचारांमध्ये मतभेद असू शकतात, पण ते विचारांमधूनच व्यक्त व्हायला हवेत. देशाला सभागृहांचं कामकाज चालताना बघायचं आहे असं ते म्हणाले. प्रश्नोत्तराचा तास चालू द्यायची विनंती त्यांनी केली, पण गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली.

त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराने सभागृहात आपल्या पेहरावावरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा मुद्दा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केरळचे खासदार जॉन ब्रिटास यांनी उपस्थित केला. त्यावर इतर सदस्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सर्व सदस्यांनी काळजी घ्यावी अशी सूचना अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी केली. मात्र या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यामुळे त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. सध्या रेल्वेची जवळपास 89% तिकीटं ऑनलाईन बुक होत असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. लोकसभेत आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मांडलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत केरळचं नाव बदलून केरळम असं करण्यासंबंधीचं विधेयक मांडतील. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकही आज चर्चा आणि संमतीसाठी मांडण्यात येणार आहे. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठाला सांगितलं. दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनांसाठी योग्य नसून तिथं आंदोलनांची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडून घेतली. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारवायांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा या कायद्यानं घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 पदं रिक्त आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत मांडण्यात आला. मुख्यमंत्री विजय यांनी हा प्रस्ताव मांडताना सांगितलं की लोकसंख्येवर यशस्वी नियंत्रण ठेवणाऱ्या राज्यांवर मतदार पुनर्रचनेचा प्रतिकूल परिणाम होता कामा नये ही काळजी घेणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्तावात याला पाठिंबा दिला आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीच्या 11व्या मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हिमाचल प्रदेशातल्या सिरमोर जिल्ह्यामध्ये गटलोग इथं गाडी खोल दरीत कोसळल्यानं 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी दरीत कोसळून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. परंतु आज राज्यात विविध ठिकाणी हवामानात सुधारणा झाली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये दरड कोसळल्यानं बंद पडलेले रस्ते पुन्हा सुरू करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. राजस्थानात 5 जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे भोपाळ आणि उज्जैन इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. 4 जिल्ह्यातल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 24 तासातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांसह प्रयागराजमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ओदिशामध्ये बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम

0: स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18 दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार. लोकसभेची सदस्य संख्या 543 कायम ठेवावी असं आवाहन करणारा ठराव आज तमिळनाडू विधानसभेत सादर. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विलेपार्ले इथं बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. 1:40 झाली आहेत. आता ऐकूया जिल्हा वार्तापत्र अंतर्गत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3 मृत्यू, 2 जण पुरात बेपत्ता, तर 51 घरांची पडझड. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत धुळे जिल्ह्यातल्या 9020 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा. जागतिक आदिवासी दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातल्या 10,470 पात्र शेतकऱ्यांची EKYC यशस्वीरित्या पूर्ण. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
3: धुळे जिल्ह्यात 30 आणि 31 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच 3 जणांची प्राणहानी झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. या मुसळधार पावसात जिल्ह्यात 51 घरांची पडझड तर 11 जनावरे सुद्धा दगावली आहेत. धुळे तालुक्यातील आंबोडे गावातील पुराच्या पाण्यात वाहून गेलेले पिता पुत्रांचा अद्यापही शोध लागलेला नाही. प्रशासनाकडून जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या शेती, घरे आणि पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण केले जात आहेत. धुळे जिल्ह्यात 30 जुलैला रात्री तसेच 31 जुलैला पहाटे पासून अतिवृष्टी झाली होती. यात 7 मंडळांमध्ये 11 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस कोसळला होता. त्यामुळे नदी नाल्यांना प्रचंड पूर येऊन काही नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले. सर्वात जास्त 26 घरे धुळे तालुक्यातील आहेत तर साक्री तालुक्यातील अनेक घरांचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने साक्री येथे 1 आणि पिंपणेर येथे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आंबोडे गावातील नुकसानीची पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच पाहणी केली आहे. मदतीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत धुळे जिल्ह्यातील 9020 शेतकऱ्यांना 89,74,051,955 रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यात धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 3,596 शेतकरी सभासदांना 32,13,99,407 रुपये एवढ्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील अन्य पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल असे आवाहन देखील धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. अन्न व औषध प्रशासन धुळे यांच्या वतीने दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरी व्यावसायिकांसाठी प्राथमिक दूध संकलन ते दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादन या विषयावरील 1 दिवसीय कार्यशाळा नुकतीच धुळे शहरात घेण्यात आली. धुळे जिल्ह्यातील 250 दूध उत्पादक शेतकरी, डेअरी चालक आणि दूध व्यावसायिकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. प्राध्यापक डॉक्टर देसले यांनी बदलत्या बाजारपेठेतील गुणवत्तेचे महत्व याविषयी सकोल मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील डॉक्टर धनराज चौधरी यांनी डेअरी व्यावसायिकांनी दूध स्वीकारताना घ्यावयाची काळजी, बेसळीचे प्रकार, बेसळ ओळखण्यासाठीच्या शास्त्रीय चाचण्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

0: नंतर एटीआर लॅबोरेटरी जळगाव येथील प्रशिक्षक वृषाली दुबे यांनी दुग्ध व्यावसायिकांना अन्न सुरक्षा संदर्भात प्रशिक्षण दिले. जागतिक आदिवासी दिन नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या मोठ्या मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचे जिल्हाभरात आयोजन केले गेले. नवापूर तालुका आदिवासी उत्सव आणि समन्वय समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तळोदा येथे शहरातील बिरसा मंडा चौकात आदिवासी समाजाने भव्य रॅली काढली. आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या रॅलीत हजारो आदिवासी समाज बांधव सहभागी झाले. अक्कलकुवा तालुक्यातील अलिविहीर आश्रमशाळेत विश्व आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजासाठी बलिदान देणाऱ्या आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन करून त्यांच्या शौर्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नंदुरबार येथे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. नंदुरबार जिल्ह्यातील 10,470 पात्र शेतकऱ्यांची EKYC यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री जन आरोग्य अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 214 विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले. दिनांक 1 ते 31 जुलै या कालावधीत पार पडलेल्या या अभियानात जिल्ह्यातील तब्बल 9,967 लाभार्थ्यांनी विविध मोफत आरोग्य सेवा आणि तपासण्यांचा लाभ घेतला. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झाली आहेत. ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत रमेश राणे यांच्या स्वरात शांताबाई जोशी यांची रचना. कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत प्रदीप वर्तक यांचं आहे.

महेंद्र कपूर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रदीप वर्तक यांचं. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: पत्रलेखन हा विषय कुणासाठी जीवन मरणापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न झाला आणि तो विचार करणाऱ्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळणारे असतील तर त्यांच्या पत्रोत्तरातून दोघांचाही फायदा होण्याबरोबरच या विचारांच्या देवाणघेवाणीतून दूरगामी फलदायी परिणाम होण्याची शक्यता असते. महात्मा गांधी आणि लिओ टॉलस्टॉय यांच्यामध्ये असाच सार्थक पत्रव्यवहार झाला होता. हा पत्रव्यवहार 1 ऑक्टोबर 1909 रोजी सुरू होऊन तो टॉलस्टॉय यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे नोव्हेंबर 1910 चालला होता. त्या दोघाही महान व्यक्तींमध्ये 40 वर्षाचं अंतर होतं. एका योगायोगानं सुरू झालेल्या या पत्रव्यवहाराचे परिणाम इतके ठोस आणि प्रभावी होतील त्याची कदाचित त्या पत्रलेखकांना देखील कल्पना नसावी. अमेरिकेत राहणारे प्रवासी भारतीय क्रांतिकारी आणि फ्री हिंदुस्तान या वृत्तपत्राचे संपादक तारकानाथ दास यांनी टॉलस्टॉय यांना 2 पत्रं लिहिली होती. हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग कोणता आणि त्याचं शस्त्र कोणतं असावं या प्रश्नाची उत्तरं त्यांना टॉलस्टॉय यांच्याकडून हवी होती. त्याबरोबरच तारकानाथ यांची इच्छा होती की इंग्रज जे भारतीयांवर अत्याचार करीत आहेत त्याविरुद्ध टॉलस्टॉय यांनी प्रखर शब्दात लिहावं. तारकादास यांच्या पत्रांनी टॉलस्टॉय यांना प्रभावित आणि विचलित केलं. त्यांनी उत्तर म्हणून जे निबंधात्मक पत्र लिहिलं ते एका हिंदूला पत्र या नावानं प्रसिद्ध झालं. तारकानाथ यांचा शस्त्रानं स्वातंत्र्य मिळू शकेल यावर विश्वास होता, त्यामुळे उत्तर म्हणून मिळालेल्या पत्रानं त्यांना खूप निराश केलं होतं. टॉलस्टॉयने इंग्रजांविरुद्ध सहिष्णुता बाळगणं आणि अहिंसेच्या मार्गानं चालण्याचं आवाहन केलं होतं. त्याच्याशी तारकानाथ सहमत नव्हते. ते पत्र योगायोगानं महात्मा गांधी यांच्या वाचनात आलं. त्या पत्रानं ते केवळ प्रभावितच झाले नाहीत तर अनेक वर्षापासून त्यांच्या मनात जे द्वंद्व चाललं होतं त्याचं उत्तर त्यांना मिळालं. टॉलस्टॉय यांचं द किंगडम ऑफ गॉड विद इन यू हे पुस्तक देखील गांधीजी यांना प्रेरणा देऊन गेलं होतं. माणसांनी एकमेकावर प्रेम करीत जगण्यातच मानवजातीचं कल्याण आहे हे सत्य वैचारिक पातळीवरून भावनिक पातळीवर संक्रांत करणं हेच कलेचं उद्दिष्ट आहे असं टॉलस्टॉयने एका ठिकाणी म्हटलं आहे. सत्य अहिंसा आणि विश्वबंधुत्वाचा पुरस्कार हीच टॉलस्टॉय यांची शिकवण गांधीजी यांनी प्रत्यक्षात उतरवली. आता एक नमुन्याचं पत्र पाहूयात. प्रिय महोदय, तुम्हाला आठवत असेल मी लंडनहून तुम्हाला पत्र लिहिलं होतं. तिथे मी प्रवासादरम्यान राहिलो होतो. तुमचा एकनिष्ठ अनुयायी म्हणून तुम्हाला या पत्रासोबत मी संकलित केलेलं एक छोटंसं पुस्तक पाठवित आहे. मूळ गुजराती पुस्तक इंग्रज सरकारनं जप्त केलं आहे म्हणून मी भाषांतर प्रकाशित करण्याची घाई केली. तुम्हाला त्रास देताना मला संकोच होतो आहे, पण तुमची तब्येत बरी असेल तर तुम्ही या लेखनाचे गुणदोष विवेचन करू शकलात तर ते माझ्यासाठी फार मौल्यवान असेल. तसंच तुम्ही प्रकाशित करण्यास परवानगी दिलेल्या एका हिंदूला पत्र च्या काही प्रती पाठवतो आहे. त्याचा एका भारतीय प्रादेशिक भाषेत अनुवादही झाला आहे. आपला नम्र ध्येयनिष्ठ M.K. गांधी. गांधीजी यांची 8 पत्रं उपलब्ध आहेत, ती मिळवून वाचली पाहिजेत. त्यावरून गांधीजींच्या अहिंसा मार्गावरील प्रेरणा

0: हॉस्टाईल्स होते हे आपल्या लक्षात येईल.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला महात्मा गांधी आणि टॉलस्टॉय यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे अमृत कटला मोठ्या आकाराची मत्स्यजात. या माहितीचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, भारतातल्या मत्स्य उत्पादनामध्ये गोड्या पाण्यातील पॉलिकल्चर पद्धतीचं महत्त्व खूप आहे. या पद्धतीमध्ये कटला ही प्रजाती अतिशय झपाट्यानं वाढणारी आणि बाजारात चांगला भाव देणारी अशी आहे. अर्थातच ती ग्राहकप्रियसुद्धा आहे. कार्प प्रजातीमधली जरी असली तरी तिच्या वाढीचा दर, वजन, क्षमता आणि उत्पादन स्थिरता याबाबत काही मर्यादा होत्या. आणि म्हणूनच केंद्रीय मत्स्य संशोधन संस्था भुवनेश्वर येथील तज्ज्ञांनी शास्त्रीय पद्धतीनं अमृत कटला ही नवीन जात विकसित केली. मंडळी, दरवर्षी कार्प उत्पादनात जागतिक पातळीवर आपला भारत देश अग्रस्थानी आहे. त्यामुळेच अमृत कटला ही नवीन प्रजाती विकसित करून देशातील कटला जातीचं वार्षिक उत्पादन 15-20% वाढण्याची शक्यता यातून निर्माण झाली आहे. या प्रजातीचं महत्त्व लक्षात घेतलं तर ट्रेडमार्क नोंदणीकृत अशी ही जात आहे. उत्कृष्ट तंत्रज्ञान पुरस्कारानं सन्मानित झालेली ही जात राज्य पातळीवर सुद्धा बियाण्याची उपलब्धतेनं तांत्रिक मार्गदर्शनाने तयार आहे. अमृत कटला या जातीचे मासे अतिशय जलद गतीने वाढतात. या जातीला बाजारपेठेमध्ये चांगला दरही मिळतो. मोठ्या आकाराचे मासे विक्रीयोग्य ठरतात, त्यामुळे 25-30% नफा मिळू शकतो. आपल्या शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करत असताना अमृत कटला या प्रजातीच्या वाढीचा दर इतर जातींपेक्षा जास्त असल्यानं तळ्यातल्या रोहू, मृगल यांच्याशी योग्य प्रमाणात संतुलन ठेवणं हे मात्र फार आवश्यक आहे. अमृत कटला या मत्स्यजातीची सर्वात मोठी जमेची बाब म्हणजे वाढीचा दर. कमी काळामध्ये जास्त वजन म्हणजेच कमी खाद्य खर्च, कमी उत्पादन खर्च आणि जास्त बाजारभाव हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या जातीमध्ये वाढीची स्थिरता आणि गुणवत्तेची खात्री आहे. आपल्या देशाचं जे वेगवेगळं पर्यावरणीय हवामान आहे त्या सर्वांसाठी ही जात अनुकूल आहे. म्हणजेच काय तर पूर्वोत्तर राज्य, बंगाल, ओडिसा किनारपट्टी, महाराष्ट्रातील दुष्काळी भाग या सर्व ठिकाणी या जातीनं योग्य ते परिणाम दाखवलेले आहेत. त्यामुळेच भारतामध्ये अमृत कटला ही जात निश्चितच फायदेशीर ठरू शकते. यातून शाश्वत मत्स्यपालनाला चालना मिळते. वेगवान वाढीमुळे कमी काळामध्ये उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. त्यामुळे खाद्याचा परिणामकारक वापर, पाण्याचा कमी वापर तसंच तळ्याच्या जागेचा जास्तीत जास्त लाभ आपण घेऊ शकतोय. मात्र अमृत कटला जात घेताना काही प्रमाणात काळजी घेणं आवश्यक आहे. नेहमी प्रमाणित मत्स्यबीजच खरेदी करावं. मिश्रित किंवा अज्ञात स्रोतांपासून मत्स्यबीज घेऊ नये. तळ्याचं व्यवस्थापन हे सुद्धा यामध्ये महत्त्वाचं आहे. यामध्ये पाण्याचं तापमान, सामू, पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन आणि पोषण याचं नियमितपणे निरीक्षण करणं गरजेचं आहे. सुधारित जातीची पूर्ण क्षमता जर मिळवायची असेल तर हे तांत्रिक व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं ठरतं. तर मंडळी, एकूण निर्यात योग्य दर्जाचे मासे यातून उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळू शकते. तसंच महिला बचत गटांसाठी सुद्धा नवीन उद्योजकीय संधी यातून मिळू शकतात. त्यामुळे अमृत कटला ही जात केवळ संशोधन किंवा प्रयोगशाळेत मर्यादित न राहता शेतकऱ्यांना अनेक दृष्टीनं लाभदायक ठरू शकते. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत अमृत कटला मोठ्या आकाराची मत्स्यजात याविषयीची माहिती. माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की हे आजार होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का?
1: लंग्स किंवा श्वासनलिकेशी संबंधित जे आजार आहे याच्यातले बरेचसे आजार प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे ज्याच्यात आपण काळजी घेतल्याने आपण या आजाराला अवॉइड करू शकतो. तर जसं आपण आधी बोललो की आपल्या श्वासनलिकेचा एक डिरेक्ट संपर्क असतो आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी, तर सगळ्यात आधी जे आपल्याला जी रिसर्च सांगतं ते आहे की कुठल्याही प्रकारचा धूर, म्हणजे धूम्रपान, बीडी, सिगरेट किंवा हुक्का, वेपिंग हे अवॉइड करणे. यासोबत समजा तुम्ही धुराशी संपर्कात असाल, अगरबत्तीचा धूर किंवा धूप लावतो आपण त्याचा धूर, जे लोक फॅक्टरीमध्ये काम करतात किंवा कोळशाच्या खदानात काम करतात, आणि आजकाल आपल्या आजूबाजू जे कन्स्ट्रक्शन किंवा एक आपण प्रदूषण जे आहे ते वाहतूक असेल किंवा फॅक्टरीमुळे असेल याच्यापासून बचाव करणे, म्हणजे मास्क घालणे, हा एक मोठा प्रिव्हेंटिव्ह एक मार्ग आहे श्वासनलिकेशी आजार आपण अवॉइड करण्यासाठी. यासोबत कुठेही तुम्हाला कधीही असे लक्षण असतील तर डॉक्टरकडनं एक तपासणी करून घेणे आणि निदान लावणे हा पण एक उपाय आहे. कारण बरेचदा हे लक्षणं सुरुवातीमध्ये फक्त सर्दी खोकला असतो आणि याला आपण तेव्हाच समजा चांगल्याने ट्रीट केलं तर पुढे मोठे आजार होत नाही. यासोबत वॅक्सिनेशनचा एक खूप मोठा रोल आहे, कारण वॅक्सिनेशनमुळे आपण बरेचसे रेस्पिरेटरी इन्फेक्शन अवॉइड करू शकतो. एक हेल्दी लाईफस्टाईल, रेग्युलर एक्सरसाइज आणि चांगलं डाएट फॉलो करणे या सगळ्या गोष्टीसोबत मिळून तुम्हाला एक हेल्दी रेस्पिरेटरी सिस्टम ठेवण्यात मदत करतं.
0: डॉक्टर, आपण म्हणाले की निदान करून घेणं, म्हणजे लंग टेस्ट आपण कधी करू शकतो?
1: ज्यांना कुणाला सतत सर्दी खोकला दम्याचा त्रास असेल तर यांनी आपला लंग फंक्शन टेस्ट, यामध्ये आधीपेक्षा आता बरेचसे नवीन टेस्ट आले, एक स्पायरोमेट्री, एक फिनो FOT, या वेगळ्या लंग टेस्ट असतात ज्याच्यात आपल्याला लंग्सची क्षमता माहीत पडते. आपल्या श्वासनलिकेमध्ये समजा सूज असेल तर ती किती आहे, त्याचा उपचार किती दिवस चालेल हे आपल्याला माहीत पडतं. आणि कधी कधी ज्या लोकांना लंग्समध्ये फायब्रोसिस आहे त्यांना DLCO नावाची एक लंग फंक्शन टेस्ट असते. यासोबत एक एक्सरे किंवा CT स्कॅन आणि काही ब्लड टेस्ट मिळून आपल्याला निदान लावता येतो कुठल्याही रेस्पिरेटरी आजाराचा.
0: एक्सरसाइज आणि वॅक्सिनेशनचा काही रोल असतो का यात?
1: वॅक्सिनेशनचा खूप मोठा रोल आहे. आपल्या आजूबाजू जी काही हवेत बॅक्टेरिया किंवा व्हायरस असतात यांच्यात सतत बदल होत राहतो. तर सध्या गाईडलाईन्स आल्या ज्याच्यात 2 वर्षाच्या वरती सगळ्यांना फ्लू वॅक्सिन ॲडवाईज असते, ज्यामुळे साधारण फ्लू म्हणजे H1N1, H3N2 किंवा इन्फ्लुएन्झा जो असतो ते आपण अवॉइड करू शकतो, ते वर्षातून एकदा घ्यायचं असतं.

0: आणि जो मोठा निमोनिया असतो तो 50 वयाच्या वरती सगळ्यांना निमोकॉकल वॅक्सिन, जी कधी कधी 5 वर्षातून एकदा किंवा कधी कधी वन्स इन अ लाईफ टाईम घेता येते. तर या दोन्ही वॅक्सिनेशननी ज्यांना कोणाला सतत ॲलर्जीचा त्रास आहे, सर्दी खोकल्याचा त्रास आहे, त्यांना परत परत इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. या वॅक्सिनेशननी पण बरेचसे व्हायरल आणि बॅक्टेरियल जे आजार आहे ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, त्याचाही आपल्या शरीरावर दुष्परिणाम कमी होतो. आणि एक्सरसाइजचा एक खूप मोठा रोल आहे, एक्सरसाइजमुळे आपल्या मसलची स्ट्रेंथनिंग होते. यासोबत जसं आपण बोललो आपल्या नाकाघशाचं टेम्परेचर आणि मॉइश्चर मेंटेन करणे, तर आठवड्यातून 3 दिवस कमीच कमी 20 मिनिटासाठी असा कुठला व्यायाम करणे ज्याच्यात तुमची हार्टची गती वाढते किंवा तुम्हाला घाम येऊ शकतो, म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी, हे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये, याला आपण एक हेल्दी रुटीन म्हणतो जो तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीमला प्रोटेक्ट करण्यात फायद्याचा असतो.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा पुन्हा प्रसारित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते, दुपारचे 2:10 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.
1: परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. श्रोते हो आज या कार्यक्रमाचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत.
1: मित्रांनो, आधीच्या भागात आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे जिरवायचे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याविषयी सविस्तर जाणून घेतले. आजच्या या शेवटच्या भागात आपण आपल्या परिसरातील सार्वजनिक जलस्त्रोत्र कसे जपायचे आणि एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे हे सविस्तर जाणून घेऊया. प्रत्येक परिसरात किंवा शहरात जुने तलाव असतात, लहान मोठे ओढे असतात, सार्वजनिक विहिरी असतात किंवा नद्या असतात. पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा या निसर्गनिर्मित जलसाठ्यांची देवतेप्रमाणे पूजा करायचे आणि त्यांची खूप काळजी घ्यायचे. म्हणूनच पूर्वी कधीही पाण्याचे संकट एवढ्या भीषण प्रमाणात जाणवतच नव्हते. पण आज आपण काय केलंय? आज आपण आपल्या परिसरातील तलाव आणि ओढ्यांमध्ये कचरा फेकत आहोत. प्लास्टिकच्या पिशव्या, निर्माल्याच्या नावाखाली टाकलेला कचरा आणि सांडपाणी थेट या नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये सोडलं जातं. त्यामुळे हे तलाव बुजत चालले आहेत, त्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपत चालली आहे आणि त्यातलं पाणी विषारी होत चाललंय. आपल्या परिसरातील पाण्याचे हे जुने स्त्रोत वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं? कचरा टाकणे पूर्णपणे थांबवणे. सर्वप्रथम आपल्या परिसरातील कोणत्याही विहिरीत, तलावात किंवा ओढ्यात कचरा किंवा प्लास्टिक टाकणार नाही असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. परिसर स्वच्छता अभियान महिन्यातून एकदा किंवा दोनदा परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागातील जुन्या विहिरींची आणि तलावाकाठांची स्वच्छता केली पाहिजे. विहिरीमधला गाळ उपसून काढला तर त्यांची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते. वृक्षारोपण, प्लांटिंग नेटिव्ह ट्रीज, झाडं आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आहे. झाडांची मुळं जमिनीत माती घट्ट धरून ठेवतात आणि पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या

गायन आपण ऐकलं तर राग होता गौड सारंग, त्यांना तबला साथ प्रशांत फाटक यांची आणि हार्मोनियमची साथ होती सुरेश फडतरे यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3 वाजत आहेत. थोड्याच वेळात प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि मुंबईत कुर्ला इथे घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी, तर विर्ले पार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी यापूर्वीच हे स्पष्ट केलं आहे, त्यानुसार विरोधकांनी चर्चा करावी असं आवाहन शहा यांनी केलं.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन अवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: विरोधकांना सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही असा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, गोळ्या झाडण्याचे आदेश कोणी दिले असा प्रश्न लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे आदेश दिले असतील तर ते अन्यायकारक असून त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा. आणि जर गृहमंत्र्यांच्या आदेशाविना पोलीस बळाचा वापर झाला असेल तर अकार्यक्षमतेच्या कारणावरून शहा यांनी राजीनामा द्यावा. या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज सलग 18व्या दिवशी विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाई, अयोध्या राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून प्रचंड गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज होकार दिला. अशी आंदोलनं सुरू असताना अत्यावश्यक सेवांना फटका बसण्याचे प्रकार संपूर्ण देशात वाढत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठाला सांगितलं. दिल्लीतलं जंतर मंतर अशा आंदोलनासाठी योग्य नसून तिथे आंदोलनाची परवानगी देऊ नये अशी मागणी करणाऱ्या एका स्वतंत्र याचिकेला ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं जोडली. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीशी संबंधित कथित बनावट वकील, बनावट पदव्या आणि इतर कारव्यांचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकार, बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याची तरतूद करणाऱ्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली असून हा कायदा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. 16 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशाची जागा कायद्याने घेतली आहे. देशभरात प्रलंबित खटल्यांची संख्या लक्षात घेता ही वाढ करण्यात आली असून आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची 3 रिक्त पदे आहेत. गेल्या 5 आर्थिक वर्षात राज्यात 36,000 खासगी कंपन्या बंद पडल्या, अवसायनात निघाल्याचं केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी हा प्रश्न विचारला होता. यातल्या सर्वाधिक 12,000 कंपन्या मुंबईतल्या तर सुमारे 6,500 पुण्यातल्या होत्या. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारामुळे हे उद्योग बंद पडल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला. या प्रकरणी तपासणी करून माहिती देऊ अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतले इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचं मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्तालयाच्या कक्षेतल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता निवास

0: निवासी व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार आहे. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सध्या घटनास्थळी महानगरपालिका, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहकार्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. विर्लेपाले इथं बहुमजली इमारतीच्या 11 मजल्यावर काल रात्री लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यात सर्वत्र विविध देशभक्तीपर उपक्रम राबवण्यात येत आहेत. नांदेड वागळा महानगरपालिकेच्या वतीनं आज नांदेड शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. महापौर, आयुक्त, स्थायी समितीचे सभापती, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. बीड शहरात भाजपाच्या वतीनं तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली होती. देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारे फलक घेऊन मोठ्या संख्येने नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातला आदिवासी बहुल तालुका जळगाव जामोद इथं तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज जागतिक हत्ती दिन. भारतीय वन्यजीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या हत्तीविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हणाले की जगातल्या 60% जास्त आशियाई रानटी हत्ती भारतात आढळतात. देशात हत्तींसाठी 33 राखीव वनक्षेत्र असून या भागात त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात असं ते म्हणाले. वनकर्मचारी, संशोधक, पशुवैद्यक, माहूत आणि स्थानिक समुदायांनी हत्ती संवर्धनात दिलेल्या योगदानाचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनीही हत्ती आणि मानवी सहजीवन सुरक्षित करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं आज जागतिक हत्ती दिनानिमित्त इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ईटॅक या संस्थेच्या वतीनं गजलोक या विशेष माहितीपटाचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता MGM विद्यापीठामध्ये व्ही शांताराम सभागृहात हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटातून जाणारी एसटी वाहतूक पुढचे आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावरची एसटी वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे अंतर 42 किलोमीटरने वाढलं असून साहजिकच तिकिटाच्या दरात आणि प्रवासाच्या वेळेतही वाढ होणार असल्यानं प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन एसटी प्रशासनानं केलं आहे. अवजड वाहतुकीसाठी आंबाघाट 1 ऑगस्टपासूनच बंद करण्यात आला होता. मात्र चौपदरीकरणाचं काम, पावसामुळे रस्त्याला भेगा पडणं, दरड कोसळणं, रस्ते खचणं अशा घटनांमुळे परिस्थिती आणखी धोकादायक झाल्यानं एसटी वाहतूकही थांबवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या लोकसभेत निवेदन देणार. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आज अधिवेशनाच्या 18व्या दिवशीही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार. जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल. आणि मुंबईत कुर्ला इथं घरांवर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 4 जखमी तर विर्लेपार्ले इथे बहुमजली इमारतीला आग लागून 2 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10:30 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन प्रसारण सभेत संध्याकाळी 4:58. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचं प्रसारण आपण ऐकू शकता. तोपर्यंत नमस्कार.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आजची आमची दुसरी सभा. नमस्कार श्रोते हो, आजच्या सभेत आपण सर्वांचं मी अनघा योगेश मगदूम मनपूर्वक स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजत आहे तेव्हा आजच्या आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. ठीक 5 वाजता मुंबई केंद्रावरून ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करतोय.

0: प्रकरणी लावलेले सर्व आरोप सिद्ध झाल्याचा अहवाल संसदीय चौकशी समितीने दिला आहे. वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानाच्या स्टोअररूममध्ये ही रोकड आढळून आली होती. यावर वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचंही समितीने म्हटलं आहे. राज्यात विविध पदांसाठीच्या सेवाभरती परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. पेपर फुटीसह परीक्षांमधल्या गैरप्रकार विरोधी कायद्यांची अंमलबजावणी पुढच्या 15 दिवसात राज्यात लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कुर्ला पश्चिम इथं आज पहाटे काही घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसंच दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 188 अंकांची घसरण झाली आणि तो 77,966 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 36 अंकांची घसरण नोंदवत 24,436 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, ही आहे आजची आमची दुसरी सभा. संध्याकाळचे 5:03 आणि 10 सेकंद झालेत. श्रोते हो, आमच्या दुसऱ्या सभेत आपलं पुनश्च स्वागत. आता ऐकणार आहोत कार्यक्रम गीतसंध्या. श्रोते हो, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि अशोक सराफ या 4 दिग्गज मराठी कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ दिला. ज्या काळामध्ये मराठी चित्रपट कोणी पाहत नाहीत अशी भावना निर्माण झाली होती आणि त्याच वेळेला ह्या 4 कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीचे 4 खांब असल्याचं म्हणत ही चित्रपटसृष्टी जिवंत ठेवली. नव्हे आपल्या निखळ विनोदी चित्रपटांनी आपल्या सर्वांनाच हसवलं, आपलं मनोरंजन केलं. याच कलाकारांनी अभिनीत केलेल्या चित्रपटांमधील काही गाण्यांचा आनंद आज आपण गीतसंध्या या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. त्यातलाच पहिला चित्रपट आहे एकापेक्षा एक. हे गीत गायले सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी. गीतकार आहे शांताराम नांदगावकर आणि संगीतकार आहेत अरुण पौडवाल.

नमस्कार, मी दर्शना जोगदनकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. संसद भवनाच्या परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. वादग्रस्त माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याकडे बेहिशोबी रोकड मिळाल्याप्रकरणी

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स।
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम अटी लागू।
2: श्रोते हो, गीतसंध्या कार्यक्रमात मी आपल्याला ज्या चित्रपटातलं गाणं ऐकवणार आहे त्या चित्रपटाचं नाव आहे गम्मत जम्मत। तुम्हाला नक्कीच हा चित्रपट आठवला असेल, नाही का? 1987 सालचा हा गाजलेला मराठी विनोदी चित्रपट, त्याचं दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलं आणि त्यामध्ये सचिन यांच्यासह अशोक सराफ, वर्षा उसगावकर, सुधीर जोशी, सतीश शहा आणि यांच्यासह अनेक कलाकार होते आणि अतिशय सुंदर असा हा विनोदी चित्रपट होता। यातलं महत्त्वाची गोष्ट अशी आहे श्रोते हो की यातील सतीश शहा आणि किशोर कुमार यांचा पहिला मराठी चित्रपट आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही। यातील अश्विनी येना हे गाणं किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं, तर फजी पिंक नाईट गाऊन या 1957च्या इंग्रजी चित्रपटाशी या चित्रपटाची कथा संबंधित होती असंही म्हटलं गेलंय। आता मी आपल्याला ऐकवते ते गीत गायले सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी, शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत अरुण पौडवाल यांचं, चित्रपट अर्थातच गम्मत जम्मत।

0: श्रोते हो, गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी आमच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात सकाळी 9:30 वाजता ऐका सड्यावरील फुलांविषयी धनंजय मराठे यांनी सांगितलेली माहिती. त्यांच्याशी संवाद साधला आहे पल्लवी गोडसे यांनी.
1: सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण,

0: कवी माधवांनी जसं म्हटलंय, तर त्या ह्याच्यावरती हा सह्याद्रीचा तळ आणि समुद्र ह्याच्यामध्ये जी उंच डोंगर आहे त्या डोंगर पठारांवरती जी पठारं आपल्याला दिसतात त्याला आपण जनरली सडे असे म्हणतो.
1: बरोबर.
0: आता ह्या सड्यांना सुद्धा काही ठिकाणी कातळ असं म्हटलं जातं, कातळ भाग असा म्हटला जातो.
1: बरोबर.
0: आता पावसामध्ये ह्याच्यावरती अल्गी रुजते आणि ही अल्गी उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हाच्या तीव्रतेने सुकली की हे काळ्या रंगाचे दिसतात म्हणून त्याला कातळ असं म्हटलं जातं.
1: अच्छा. तेव्हा नक्की ऐका, गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, तुम्हाला एक गाडी बाकी अनाडी हा चित्रपट आठवतोय का? 1988 साली तो प्रदर्शित झाला, पण आजही तो लागला तरी आपण पाहतो ना. एक कार जी खलनायकांचा बदला घेते, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या त्या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. श्रोते हो, विशेष म्हणजे या चित्रपटाला नंतरच्या काळात टार्झन द वंडर कार या हिंदी चित्रपटाशी साधर्म्य होतं या चित्रपटाचं असं म्हटलं गेलं. पण अर्थातच एक गाडी बाकी येणारी हा चित्रपट 1988 सालचा आणि हा टार्झन द वंडर कार हा चित्रपट अलीकडचा होता. ऐकूया या चित्रपटातील हे गीत. गीत गायलंय विनय मांडके आणि कविता कृष्णमूर्ती यांनी, प्रवीण दवणे यांची रचना, संगीत अशोक पत्की यांचं.

0: श्रोते हो, महेश कोठारे हे असेच एक हरहुन्नरी अभिनेता आणि दिग्दर्शक. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असं म्हणूया का, विनोदाबरोबरच ॲक्शन आणली की ॲक्शनला विनोदाची जोड दिली. कारण त्यांचे चित्रपट असेच होते, नाही का, थरथराळ, धडाकेबाज. आणि त्यांचा मेन हिरो म्हणजे लीडमधला हिरो अर्थातच लक्ष्मीकांत बेर्डे. श्रोते हो, त्यांचे सगळे चित्रपट आणि त्यातली जी काही अजब करामती होत्या त्या आपल्या डोळ्यासमोर येतात. आता आपण ऐकणार आहोत तो चित्रपट आहे थरथराळ. या चित्रपटातलं श्रोते हो गीत ऐकवते उषा मंगेशकर आणि अमित कुमार यांनी म्हटलेलं. गीतकार प्रवीण दवणे, संगीत अनिल मोहिले यांचं.
1: चिकरी तू

थरथराट सारखाच महेश कोठारे यांचा आणखी एक चित्रपट म्हणजे धडाकेबाज. 1990 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दोन भूमिका केल्या, लक्ष्या आणि बाटलीत अडकलेला जादुई गंगाराम. गंगाराम हा जिनी होता, लक्ष्या त्याला मुक्त करतो आणि मग जिनी लक्ष्याच्या अनेक इच्छा पूर्ण करतो अशी भन्नाट कल्पना या चित्रपटाची होती. विशेष म्हणजे श्रोते हो, हा मराठीतला पहिला चित्रपट होता जो सिनेमास्कोप पद्धतीनं बनवण्यात आला होता. त्याला तांत्रिक प्रयोगाचा एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न कोठारे यांनी केला होता. या चित्रपटात दिग्गज कलाकार सुद्धा पाहायला मिळाले. या चित्रपटातलं हे गाणं आता आपण ऐकूया. सुदेश भोसले, ज्योत्स्ना हर्डीकर हे गायक आहेत, गीतकार प्रवीण दवणे आणि संगीतकार आहेत अनिल मोहिले.

श्रोते हो, आजच्या गीतसंध्या या कार्यक्रमात आपण सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्या चित्रपटातील गीतांचा आनंद घेतला. गीतसंध्या हा कार्यक्रम श्रोते हो प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता मुंबई केंद्रावरून युववाणी हा कार्यक्रम प्रसारित होत आहे. हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट यून या सदरात आज ऐकूयात जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत.

0: कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. धैर्याने पुढे चला, विजय तुमचाच आहे. तरुणाई म्हणजे स्वप्न पाहण्याचे, नवे विचार स्वीकारण्याचे आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला नवी दिशा देण्याचे वय. आजचा युवा बदलत्या जगाचा केवळ साक्षीदार नाही, तर त्या बदलाचा महत्त्वाचा शिल्पकार आहे. अशा युवा शक्तीला धैर्य, आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा जागतिक युवा दिन 2026 विशेष महत्त्वाचा ठरतो. जागतिक युवा दिनाची सुरुवात संत पोप जॉन पॉल द्वितीय यांनी 1985 मध्ये केली. जगभरातील तरुणांना एकत्र आणणे, त्यांच्या प्रश्नांना आणि स्वप्नांना व्यासपीठ देणे, तसेच त्यांच्यामध्ये बंधुभाव, आशा आणि सेवाभाव निर्माण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. 1986 मध्ये पहिला जागतिक युवा दिन आयोजित करण्यात आला आणि तेव्हापासून हा युवा पिढीच्या सहभागाचा जागतिक प्रवास बनला आहे. 2026 41व्या जागतिक युवा दिनाची थीम आहे टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड, म्हणजेच धैर्य धरा, मी जगावर विजय मिळवला आहे. ही थीम योहान 16:33 या बायबलमधील वचनावर आधारित आहे. या संदेशातून संकटे, भीती, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातही धैर्याने उभे राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही राष्ट्राचा सर्वात मोठा ठेवा म्हणजे त्या राष्ट्रातील युवक. त्यांच्या विचारात ऊर्जा असते, कृतीत जोम असतो आणि स्वप्नात भविष्याची दिशा दडलेली असते. युवक हे समाजातील परिवर्तनाचे वाहक असतात. त्यांच्या हातात राष्ट्राची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक प्रगती अवलंबून असते. त्यामुळे युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, नैतिक मूल्ये, आत्मविश्वास, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्व गुण विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे जग वेगाने बदलत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल माध्यमे, जागतिकीकरण आणि स्पर्धा यांच्या युगात युवकांसमोर अमर्याद संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनेक आव्हानेही उभी आहेत. या परिस्थितीत स्वामी विवेकानंदांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यांनी युवकांना स्वतःवर विश्वास ठेवण्याचा, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य वाढवण्याचा, ज्ञानार्जन करण्याचा आणि मानवतेची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणुकीमुळे युवकांना जीवनाचे योग्य ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळते. याच संदेशासह प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत या आपल्या खास कार्यक्रमाची सुरुवात करूया.

मित्रांनो, युवक दिन हा युवकांमध्ये आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. आपण समाजासाठी काय करतो, राष्ट्राच्या विकासात आपले योगदान कसे असावे, आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी कसा करता येईल याचा विचार या दिवशी प्रत्येक तरुणाने करणे आवश्यक आहे. हा दिवस युवकांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो आणि त्यांच्यात सकारात्मक विचार, कर्तव्य भावना आणि नेतृत्वाची भावना जागृत करतो. या दिवसामागील उद्देश अत्यंत व्यापक आहे. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय युवकांना दिलेले

संदेश केवळ धार्मिक नव्हते, तर ते सामाजिक, राष्ट्रीय, नैतिक आणि मानवतावादी मूल्यांनी समृद्ध होते. त्यांनी युवकांना आत्मविश्वास, चारित्र्य, परिश्रम, शिस्त, धैर्य, सेवा आणि राष्ट्रप्रेम यांचा मार्ग दाखवला. भारत हा जगातील सर्वाधिक युवक संख्या असलेल्या देशांपैकी एक आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारताला महासत्ता बनविण्यात तिची महत्वाची भूमिका असू शकते. म्हणूनच युवक दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून युवकांच्या क्षमता, कर्तृत्व आणि जबाबदारी यांची आठवण करून देणारा दिवस आहे. या दिवशी देशभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे आणि युवक संघटनांमध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, योग शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, सामाजिक सेवा उपक्रम आणि युवक मेळावे आयोजित केले जातात. या उपक्रमांद्वारे युवकांना समाजाशी जोडण्याचा आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. जागतिक युवक दिनाचा आणखी एक महत्वाचा उद्देश म्हणजे युवकांना संस्कृती, अध्यात्म आणि नैतिक मूल्यांशी जोडणे. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक युवक पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करतात. अशा वेळी स्वामी विवेकानंद यांचे विचार भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगण्यास आणि आधुनिकतेबरोबर मूल्यांचे जतन करण्यास प्रेरणा देतात. स्वामी विवेकानंद यांचा सर्वाधिक विश्वास युवकांवर होता. त्यांचे मत होते की राष्ट्राचे भविष्य युवकांच्या हातात असते. युवकांमध्ये अपार ऊर्जा, कल्पकता आणि कार्यक्षमता असते. योग्य दिशा मिळाल्यास ते अशक्य वाटणारी कामेही शक्य करू शकतात. त्यांनी युवकांना नेहमी स्वतःवर विश्वास ठेवण्याचा संदेश दिला. त्यांच्या मते स्वतःच्या शक्तीवर विश्वास नसलेली व्यक्ती कधीही महान कार्य करू शकत नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही स्वतःला दुर्बल समजू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद शक्ती दडलेली आहे. त्यांच्या विचारांमध्ये केवळ यश मिळवण्याचा संदेश नव्हता, तर चारित्र्य, प्रामाणिकपणा, शिस्त, निस्वार्थ सेवा आणि आत्मसंयम यांनाही तितकेच महत्व होते. युवकांनी केवळ वैयक्तिक प्रगती न करता समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठीही कार्य केले पाहिजे, असे ते सांगत असत.

मित्रांनो, स्वामी विवेकानंदांच्या मते युवकांनी भीती, आळस, न्यूनगंड आणि नकारात्मक विचार यांचा त्याग करून धैर्य, परिश्रम आणि आत्मविश्वास स्वीकारला पाहिजे. त्यांच्या प्रत्येक विचारातून युवकांना जीवनात मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असते. स्वामी विवेकानंदांनी युवकांना नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे तर जबाबदारी असल्याचे शिकवले. नेत्यामध्ये दूरदृष्टी, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, संयम आणि लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता असली पाहिजे. युवकांनी स्वतःमध्ये हे गुण विकसित केले तर ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात. शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांमधील सहभागामुळे नेतृत्व गुण विकसित होतात. युवकांनी अशा संधींचा लाभ घेऊन समाजात आदर्श निर्माण करावा. स्वामी विवेकानंदांचा प्रत्येक संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी युवकांना निराश न होता सतत प्रयत्न करण्यास, स्वतःच्या क्षमते

वर विश्वास ठेवण्यास आणि मोठी स्वप्ने पाहण्यास प्रेरित केले. त्यांच्या मते प्रत्येक युवकामध्ये राष्ट्र बदलण्याची क्षमता आहे. योग्य शिक्षण, चारित्र्य, शिस्त, परिश्रम आणि सेवाभाव यांच्या जोरावर भारताला जगातील सर्वोच्च राष्ट्र बनविणे शक्य आहे. त्यांनी सांगितले की जीवनात अपयश आले तरी खचून जाऊ नये. प्रत्येक अपयश हा यशाकडे नेणारा एक टप्पा असतो. ध्येय निश्चित करून अखंड प्रयत्न करणारा युवकच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो. त्यांच्या विचारांमध्ये आत्मविश्वास, परिश्रम, राष्ट्रप्रेम, मानवता, नैतिकता आणि नेतृत्व यांचा सुंदर संगम दिसून येतो. आजच्या युवकांनी त्यांच्या विचारांचा स्वीकार करून वैयक्तिक प्रगतीबरोबरच समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

एकविसावे शतक हे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे युग मानले जाते. या बदलत्या युगात युवकांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्वाची झाली आहे. आजचा युवक केवळ स्वतःच्या करिअरचा विचार करणारा नसून समाज, राष्ट्र आणि संपूर्ण मानवजातीच्या विकासात योगदान देणारा नागरिक बनला पाहिजे. युवक हे राष्ट्राचे वर्तमानही आहेत आणि भविष्यही आहेत. त्यांच्या विचारांवर, कृतीवर आणि निर्णयांवर देशाच्या प्रगतीची दिशा ठरत असते. भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. देशातील मोठा लोकसंख्येचा वर्ग हा युवकांचा आहे. ही युवा शक्ती योग्य दिशेने मार्गदर्शित झाली तर भारत आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक आणि नैतिक क्षेत्रात जगातील अग्रगण्य राष्ट्र बनू शकते. परंतु या शक्तीचा योग्य उपयोग झाला नाही तर तीच शक्ती देशासाठी आव्हान ठरू शकते. त्यामुळे युवकांना योग्य शिक्षण, कौशल्य, नैतिक मूल्ये आणि राष्ट्रभक्तीची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. आजचे युग डिजिटल क्रांतीचे आहे. इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक, मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाईन शिक्षणामुळे जग एका क्लिकवर उपलब्ध झाले. युवकांना ज्ञान, माहिती आणि रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. आज अनेक तरुण ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, संशोधन करत आहेत, नवीन उद्योग सुरू करत आहेत आणि जागतिक स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. परंतु डिजिटल युगाचे काही दुष्परिणामही आहेत. सोशल मीडियाचे अतिवापर, मोबाईलचे व्यसन, खोटी माहिती, सायबर गुन्हे, मानसिक ताण, वेळेचा अपव्यय आणि सामाजिक एकाकीपणा यासारख्या समस्या वाढताना दिसतात. अनेक युवक प्रत्यक्ष संवादापेक्षा आभासी जगात अधिक वेळ घालवतात. यामुळे युवकांनी तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे साधन आहे, ध्येय नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या आत्मसंयम, शिस्त आणि आत्मनियंत्रणाच्या शिकवणीचा अवलंब करून युवकांनी डिजिटल साधनांचा समाजहितासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी उपयोग केला पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक जगात केवळ पदवी पुरेशी नसते. युवकांनी संवाद कौशल्य, नेतृत्व, संगणक ज्ञान, संशोधन, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता आणि उद्योजकता

करता यासारखी कौशल्य विकसित केली पाहिजे. कौशल्य विकासामुळे युवक आत्मनिर्भर बनतात, रोजगाराच्या संधी वाढतात आणि नवीन उद्योग उभारण्याचे धैर्य मिळते. आज भारतात स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यासारख्या उपक्रमांद्वारे युवकांना नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा लाभ घेऊन युवकांनी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बनले पाहिजे. युवकांनी स्वतःच्या प्रगती बरोबरच समाजाच्या विकासाचाही विचार केला पाहिजे. समाजात अजूनही गरिबी, अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, पर्यावरण प्रदूषण, लैंगिक असमानता, व्यसनाधीनता आणि सामाजिक विषमता यासारख्या समस्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. स्वच्छता अभियान, रक्तदान, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, साक्षरता अभियान, आरोग्य जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षण अशा उपक्रमांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. सामाजिक कार्यातून नेतृत्व, संवेदनशीलता, सहकार्य आणि जबाबदारीची भावना विकसित होते. यामुळे युवक अधिक परिपक्व आणि समाजाभिमुख बनतात.

मित्रांनो, आज आपण पर्यावरण संवर्धन ही जगासमोरील सर्वात मोठी गरज आहे. हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण, पाण्याची टंचाई आणि जैवविविधतेचा ऱ्हास यासारख्या समस्या गंभीर होत आहेत. युवकांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त जीवनशैली, जलसंधारण, ऊर्जा बचत, कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळावे यासाठी युवकांनी पर्यावरणपूरक सवयी स्वीकारणे आवश्यक आहे. राष्ट्रप्रेमाचा खरा अर्थ म्हणजे देशाच्या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण होय. भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध देश आहे. या विविधतेत एकता टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. युवकांनी जात, धर्म, भाषा किंवा प्रादेशिक भेदभाव न करता सर्वांना समान आदर दिला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव, सहिष्णुता, संविधानिक मूल्यांचा स्वीकार करून युवक देशात शांतता आणि विकासाचे वातावरण निर्माण करू शकतात. स्वामी विवेकानंदांनीही संपूर्ण मानवजातीला एक कुटुंब मानण्याचा संदेश दिला होता.

मित्रांनो, आज जागतिक युवक दिनाचे महत्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. जागतिक स्पर्धा, बदलती जीवनशैली, तंत्रज्ञान, मानसिक ताण, बेरोजगारी आणि सामाजिक बदल यांच्या पार्श्वभूमीवर युवकांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. या दिवशी युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून आत्मविश्वास, शिस्त, परिश्रम, सेवाभाव आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांचा स्वीकार करावा. शाळा, महाविद्यालय आणि विविध संस्था युवक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांद्वारे युवकांना प्रेरणा देतात. जागतिक युवक दिन हा केवळ उत्सव नसून आत्मपरीक्षण, आत्मविकास आणि राष्ट्रसेवेची नवी प्रतिज्ञा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक युवकामध्ये अमर्याद क्षमता दडलेली असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकाटी, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकणे आणि पुन्हा प्रयत्न करणे हेच यशाचे रहस्य आहे. युवकांनी वेळेचे महत्व ओळखले पाहिजे, चांगले आरोग्य राखले पाहिजे, सतत नवीन ज्ञान मिळवले पाहिजे आणि स्वतःला नैतिकदृष्ट्या सक्षम बनवले पाहिजे. प्रत्येक युवकाने आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, जागतिक युवक दिन हा भारताच्या युवा शक्तीला जागृत करणारा, प्रेरणा देणारा आणि राष्ट्र निर्माणासाठी सज्ज करणारा महत्वपूर्ण दिवस आहे. भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, शेती, कला, क्रीडा, संशोधन, प्रशासन आणि समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात युवकांनी उत्कृष्ट कार्य करून देशाला प्रगतीच्या शिखरावर नेले पाहिजे. स्वतःचा विकास आणि समाजाचा विकास यांचा समतोल साधणारा युवकच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माता ठरतो. जागतिक युवक दिन आपल्याला हेच शिकवतो की युवक ही केवळ देशाची आशा नसून देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. ही शक्ती योग्य मूल्यांनी, योग्य शिक्षणाने आणि योग्य दिशेने प्रेरित झाली तर भारताला विकसित, समृद्ध, सशक्त आणि जगात अग्रगण्य राष्ट्र बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आजच्या तरुणांसमोर करिअरची स्पर्धा, आर्थिक अस्थिरता, बदलते तंत्रज्ञान, मानसिक दबाव, सामाजिक विभाजन आणि भविष्याबाबतची अनिश्चितता अशी अनेक आव्हाने आहेत. मात्र आव्हाने म्हणजे थांबण्याचे कारण नव्हे, उलट त्यातून शिकून अधिक सक्षम होण्याची संधी आहे. त्यामुळे या वर्षाची थीम तरुणांना सांगते, भीतीवर मात करा, आशा जपा आणि धैर्याने पुढे चला. या संदेशाचा व्यापक अर्थ केवळ धार्मिक विश्वासापुरता मर्यादित नाही. प्रत्येक तरुणाने आपल्या जीवनातील अडचणींवर मात करताना सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि मूल्यांची साथ घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या यशाबरोबरच समाजाच्या कल्याणाचा विचार करणे, दुर्बल घटकांना मदत करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि शांतता बंधुभावासाठी योगदान देणे ही देखील युवा शक्तीची जबाबदारी आहे. युवा म्हणजे परिवर्तनाची ऊर्जा. तंत्रज्ञानाच्या युगात ही ऊर्जा योग्य दिशेने वापरली तर नवकल्पना, उद्योजकता, विज्ञान, कला, सामाजिक सेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडू शकते. सोशल मीडियाचा केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर ज्ञान आणि सकारात्मक संवादासाठी वापर करणे ही देखील आजच्या युवकांची जबाबदारी आहे. जागतिक युवा दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तरुणांनी स्वतःकडे आणि समाजाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी आहे. मी काय करू शकतो या प्रश्नापासून परिवर्तनाची सुरुवात होते. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, अपयशातून शिकत

आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची तयारी ठेवत तरुणांनी पुढे जाणे गरजेचे आहे. 2027 मध्ये जागतिक युवा दिनाचे आंतरराष्ट्रीय आयोजन दक्षिण कोरियातील सोल येथे होणार आहे. त्याची तयारी जगभर सुरू असून टेक करेज, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड हा संदेश या युवा प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे. आजच्या युवा पिढीसमोर संधींचे आकाश खुले आहे. गरज आहे ती फक्त योग्य दिशा, सकारात्मक दृष्टिकोन आणि धैर्याची. कारण संकटे कितीही मोठी असली तरी धैर्यवान मन, आशावादी विचार आणि कृतिशील युवा शक्ती परिवर्तन घडवू शकते. म्हणूनच जागतिक युवा दिन 2026 संदेश प्रत्येक तरुणाने मनात ठेवूया. भीतीला नाही, धैर्याला होकार देऊया. निराशेला नाही, आशेला साथ देऊया. आणि स्वतःसोबत समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही पुढे येऊया.

2026 चा संदेश प्रत्येक तरुणाने मनात ठेवूया. भीतीला नाही, धैर्याला होकार देऊया. निराशेला नाही, आशेला साथ देऊया. आणि स्वतःसोबत समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही पुढे येऊया.

0: शुभवाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात जागतिक युवा दिनानिमित्त खास कार्यक्रम प्रेरणेतून परिवर्तनापर्यंत आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं स्वराली गायकवाड यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

श्रोते हो, गीत बहार कार्यक्रमात आता आंधी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत ऐकवतीये. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोते हो, आजच्या गीत बहार या कार्यक्रमात आपण मिली आणि आंधी या चित्रपटातील खूप छान अशी गीतं ऐकली. श्रोते हो, आज रात्री 10 वाजता रजनीगंधा या कार्यक्रमातून अशाच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आनंदसुद्धा आपण घेणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 6:20 होत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या प्रसारित होत आहेत. हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहोता उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया. आमची पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:55, त्यामध्ये 6:05 सॉंग सुविचार आणि त्यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलप्रभात. 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणीमध्ये वेलवर्गीय भाजीपाल्यांवरील किडीचं व्यवस्थापन या विषयावरची माहिती आपण ऐकाल वाचनस्वर ऋचा गद्रे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये मूळ व्याधीचे समज आणि गैरसमज या विषयावरची माहिती देणार आहे डॉक्टर मधुमिता बच्चेवार. तर 6:50 प्रसारित होणाऱ्या परिसर कार्यक्रमामध्ये पर्यावरण आणि वनस्पतीचे अनमोल योगदान या विषयावर प्राध्यापक डॉक्टर सुनील सोडम यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. प्रायोजित कार्यक्रमांमध्ये सकाळी 7:00 गोष्टीतून दृष्टी, 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, 7:50

जागरूक विवाह संस्था, तर सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती, यामध्ये आदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती, त्यांच्याशी संवाद साधलाय पूर्णिमा साठे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लख लख चंदेरी. 9:30 प्रसारित होणाऱ्या आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये सड्यावरील फुलांची माहिती या विषयावर धनंजय प्रभाकर मराठे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. सकाळी 10:00 शर्विल होमिओपॅथीचा प्रायोजित कार्यक्रम ऐकाल आणि त्यानंतर 10:10 ऐकाल मराठी चित्रपट संगीत. सकाळी 10:30 NCERTNचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, तर 11:05 गाथा रहे मेरा दिल कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत सुनेत्रा रेमणे. श्रोते हो, दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये दुपारी 12:00 वनिता मंडळ, यामध्ये तिची उद्योग भरारी या सदरात अपर्णा चौधरी यांची मुलाखत ऐकाल, तर साहित्य विश्व या सदरात अपर्णा आठले यांनी सांगितलेली कथा आपण ऐकणार आहोत. दुपारी 1:05 असेल गीतबहार, 1:40 नागपूर जिल्हा वार्तापत्र ऐकाल, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. पुन्हा प्रसारित कार्यक्रमामध्ये दुपारी 2:00 रत्नागिरी केंद्रावरून कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर हे कार्यक्रम असतील. श्रोते हो, दुपारी 2:30 प्रसारित होणाऱ्या नाद ब्रह्म या कार्यक्रमात योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या उद्याच्या पहिल्या सभेची. श्रोते हो, आमची दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5:00, यामध्ये 5:02 चित्रपट गीत अर्थात गीत संध्या. 5:30 मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल युववाणी, यामध्ये इंटरनॅशनल लेफ्ट हँड डे यानिमित्त प्रासंगिक, तसंच वेधविश्वाचा आणि अनुभवाचे बोल यामध्ये लाईफ स्किल ट्रेनर अँड कार्पोरेट कोच नीरज नानोटी यांची मुलाखत आपण ऐकाल. 6:10 असेल गीतबहार, 6:30 सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम, 6:45 कौटुंबिक संवाद मावळतीचे रंग लेखन केले ज्योती मुळे यांनी, सहभाग मोरेश्वर जोशी, रोहित देव आणि रुचा गद्रे यांचा. संध्याकाळी 7:15 अर्थविशेष आणि 7:30 किसानवाणी हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 8:15 सुगम संगीत दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणाऱ्या कार्यक्रमांमध्ये रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे. रात्री 10:00 रजनीगंधा, तर 10:30 प्रसारित होणाऱ्या नाद ब्रह्म या कार्यक्रमात उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी शहिनाईवर वाजविलेला राग रागेश्री आपण ऐकणार आहोत. त्याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या कार्यक्रमांचा आनंद श्रोतेहो आपण घेणार आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 6:36 आणि 13 सेकंद झालेत. श्रोते हो, आता ऐकणार आहोत लोकसंगीत. श्रोते हो, सह्याद्रीचा सिंह गर्जला, रयतेचा हा वाली, स्वराज्याची मशाल पेटवून क्रांती नवी फुलवली. अन्यायाचा छेद करूनी मावळ्यांना एकत्र केलं, पराक्रमाचा मेरुमणी हा जगतात अमर झाला. शतशत नमन त्या छत्रपतींना ज्यांनी इतिहास घडवला. श्रोते हो, आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात मी करते. ऐकणार आहोत शाहीर पुंडलिक फरांदे यांनी रचलेला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. मुख्य स्वर आहे शाहीर पुंडलिक फरांदे यांचा.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796 999 1827. नियम वाटी लागू.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध
1: 200 वर्षांचा गौरव 200 वर्षांचा विश्वास चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099 सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827 नियमवटी लागू
3: श्रोते हो लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विमल लिमये यांचं गीत गायक आहेत रंजना पेठे आणि संगीतकार आहेत मुकुंद पाटणकर

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स।
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम वाटी लागू।
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा। 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदूकाका सराफ ज्वेल्स।
1: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स। सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट।
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स।
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत।
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827। नियम वाटी लागू।
4: लोकसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो आता पुष्पा पागदरे यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत ऐकवते। संगीत आहे श्रीकृष्ण चंद्राते।

0: श्रोते हो, गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी आमच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात सकाळी 9:30 वाजता ऐका सड्यावरील फुलांविषयी धनंजय मराठे यांनी सांगितलेली माहिती. त्यांच्याशी संवाद साधलाय पल्लवी गोडसे यांनी.
1: सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण हे कवी माधवांनी जसं म्हटलंय, तर त्या ह्याच्यावरती हा सह्याद्रीचा तळ आणि समुद्र ह्याच्यामध्ये जी उंच डोंगर आहे त्या डोंगर पठारांवरती जी पठारं आपल्याला दिसतात त्याला आपण जनरली सडे असे म्हणतो.
0: बरोबर.
1: आता ह्या सड्यांना सुद्धा काही ठिकाणी कातळ असं म्हटलं जातं, कातळ भाग असा म्हटला जातो.
0: बरोबर.
1: आता पावसामध्ये ह्याच्यावरती अलगी रुजते आणि ही अलगी उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हाच्या तीव्रतेने सुकली की हे काळ्या रंगाचे दिसतात म्हणून त्याला कातळ असं म्हटलं जातं.
0: अच्छा. तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता गायक आणि गीतकार शाहीर पांडुरंग वनमाळी यांचं गीत ऐकूया. संगीतकार आहेत मधुकर पाठक.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल उत्तम कथाकथन युवा वर्गासाठी आवश्यक या विषयावर कथाकथन कार्यशाळा घेणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सुनीता तांबे यांच्याशी सुनेत्रा रेमणे यांनी साधलेला संवाद.
1: सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही एक माणूस आहात आणि माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात जुनी आणि सर्वात प्रभावी कला म्हणजे कथाकथन. कथाकथन हे फक्त कथा सांगण्याचंच कौशल्य नाही, तर ते माणसं जोडण्याचं, विचार बदलण्याचं, भावना समजून घेण्याचं आणि स्वतःला अधिक समृद्ध बनवण्याचं जीवन कौशल्य आहे.
0: तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका 14 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: 10 ऑगस्टला सकाळी 9:30 आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
1: श्रोते हो, लोकसंगीत या कार्यक्रमामध्ये आपण शाहीर पांडुरंग वनमाळी, राम उगावकर, पठ्ठे बापूराव, विमल लिमी आणि शाहीर पुंडलिक फरांदे यांची गीतं ऐकली. आजच्या या गीतांबरोबरच आता लोकसंगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी श्रोते हो, संध्याकाळचे 7 वाजतात. अर्थातच ही वेळ मुंबई केंद्रावरील प्रादेशिक बातम्या ऐकण्याची. आम्ही हे बातमीपत्र आता सहक्षेपित करीत आहोत. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर, देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवर झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले.
1: आप एक पत्र 2 बजे तक लिख कर दे दीजिए स्पीकर साहब को, 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. हम तो क्वेश्चन अवर भी सस्पेंड करने के लिए तैयार है अगर स्पीकर साहब अनुमति देते हैं तो. मैं खुद बैठूंगा, हर चीज लिखूंगा और हर चीज का जवाब दूंगा जिससे देश की जनता के सामने सारी चीजें स्पष्ट हो जाए, दूध का दूध और पानी का पानी हो जाए. अब विपक्ष ने तय करना है कि उनको चर्चा करनी है या हंगामा करना है.
0: या संदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णय

न्यायालयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही, असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. राज्यात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीनं सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या समितीनं राज्याच्या प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. पुढच्या 15 दिवसात पेपरफुटी आणि परीक्षांमधल्या गैरप्रकारांसंदर्भातल्या कायद्याची अंमलबजावणी राज्यात करावी, राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम्स उभारण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिले. राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांची नावं 7/12 उतार्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या निर्णयामुळे राज्यातल्या 2,31,000 शेतकऱ्यांचा अॅग्री स्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणं सुलभ होणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. नागरिकांना अधिक पारदर्शक, कालबद्ध आणि पूर्णतः डिजिटल स्वरूपात सेवा देण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या सेवांमध्ये शासन प्रक्रिया पुनर्रचना राबवण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या विभागांच्या पूर्वीच्या 15 सेवांचं सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या आता 10 करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीनुसार समान स्वरूपाच्या अनेक सेवांचं एकत्रीकरण करण्यात आलं असून काही अनावश्यक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या सेवांसाठी कायद्याने प्रतिज्ञा पत्र अनिवार्य नाही तिथं स्वयंघोषणापत्र स्वीकारण्यात येणार आहे. काही सेवांच्या शुल्कात बदल करण्यात आले आहेत. दस्त नोंदणीसाठीच्या गृहभेटीचं सध्याचं 300 रुपये शुल्क वाढवून ते 5,000 रुपये करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विविध 10 नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. त्यात जिवती जिल्हा चंद्रपूर, शिरूर अनंतपाळ आणि रेणापूर जिल्हा लातूर, सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पालम जिल्हा परभणी, उमरखेड जिल्हा यवतमाळ, बीड, कोरपना, गडचांदूर जिल्हा चंद्रपूर आणि पुलगाव जिल्हा वर्धा यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची बनावट वर्क ऑर्डर काढून सुमारे 3 कोटींपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 2 जणांना जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांसाठी हाऊसकीपिंग, जेवण वगैरे पुरवण्याच्या कामांसाठी त्यावर खोटी राजमुद्रा, विभागीय आयुक्तांची बनावट स्वाक्षरी आणि मनपा निविदा नोटीस क्रमांक टाकून ही बनावट ऑर्डर काढण्यात आली होती. मुंबईत कुर्ला पश्चिम इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. देशात कुठेही अनधिकृत बांधकामं नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं त्यामुळे ते पाडलं जात नाही असं याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितलं.

0: निवडणूक आयोगानं नेमलेलं बीएलओ अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना एसआयआरचं काम एकत्र करता येईल, पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहीत धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारायला नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर सही केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या 99% अधिक मतदारांना गणना प्रपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. त्यापैकी सुमारे 78% प्रपत्रांचं डिजिटायझेशन झालं आहे अशीही माहिती त्यांनी दिली. स्थलांतर, अनुपस्थित किंवा इतर कारणांमुळे जमा न होऊ शकलेल्या प्रपत्रांची संख्या सुमारे 18.5% आहे असं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथं अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच गेल्या वर्षभरात शाळेची तपासणी करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला झालेल्या विलंबाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. 25,000 सुरक्षित वर्ग उभारणार. आणि मुंबईत कुर्ला इथं घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि ही आहे आजची आमची दुसरी सभा. संध्याकाळचे 7:10 झालेत. श्रोते हो, ही वेळ आहे काही महत्त्वाच्या जाहिरातींची.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 August ते 16 August पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 August ते 16 August पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
4: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
5: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
4: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 August ते 16 August पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1,099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
2: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 August ते 16 August पर्यंत.
2: अधिक माहितीसाठी 0796-999

0: 1997 नियम वटी लागू.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या वाटपा येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास, चंदू काका सराफ ज्वेल्स.
3: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
3: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.

श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजेच 7:30 वाजता प्रसारित होणाऱ्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये आज आपण युवकांसाठी कृषी शिक्षणातील संधी या विषयावर डॉक्टर संदीप गुरव यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होईल. मात्र श्रोते हो, त्याआधी 7:15 वाजतायत, आता अर्थविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे. हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणचा म्हणजेच NFHS सहावा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला असून राज्याची आकडेवारीही यामध्ये नमूद केली आहे. 2019-21 या काळात केलेल्या NFHSच्या पाचव्या सर्वेक्षणानंतर आता 2023-24 केलेल्या सहाव्या सर्वेक्षणामध्ये राज्यात गरोदर माता, नवजात बालकांचे आरोग्य, प्रौढांचे आरोग्य आणि आरोग्य विमा कवच यामध्ये काय बदल दिसून आले याच्या नोंदी या अहवालात मांडलेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य विभाग आणि मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जवळपास 101 विकास निर्देशांकांची महाराष्ट्राची माहिती नोंदवली आहे. याबाबत अधिक समजून घेण्यासाठी आपण राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवा संचालक डॉ विजय कंदेवाड यांची मुलाखत ऐकणार आहोत.
1: पहिल्या प्रश्नाकडे वळूया. NFHS 6 नुसार राज्यामध्ये संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 96% गेलं आहे आणि घरी प्रसूती झालेल्या बाळांना सुद्धा 24 तासाच्या आत वैद्यकीय सेवा मिळण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. तर यामागे राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये माता बालकांच्या आरोग्यावर भर देण्यात आलेला विविध सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांचा काही फायदा झाला आहे का आणि तो कसा झाला?
2: त्याच्यामध्ये संस्थात्मक प्रसूती त्याची व्याप्ती निश्चितपणे आता वाढलेली आहे. पूर्वीच्या साधारणतः 94.7% होतं, त्यावरून आता ती NFHS 6 प्रमाणे 96.4 पर्यंत पोहोचलेली आहे. यामध्ये निश्चितच आपले आरोग्य यंत्रणा असेल त्याचा वाटा आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या गाव पातळीवर आशा कार्यकर्ते असतात, आमचे NMTAI असतात आणि आपले NPW असतात, यांचे जे ग्रहभेटी असतात त्या माध्यमातून म्हणजे ज्या काही माता रजिस्टर्ड असतात त्या भागामध्ये त्यांना प्रोत्साहित केलं जातं. त्यांची रेफरल ट्रान्सपोर्ट एक आमच्याकडे विभाग आहे, त्यामध्ये जे आपले 102 क्रमांकाचं वाहन आहे त्याच्यामध्ये 102 जर त्या मातांनी डायल केलं तर त्यांना ती मोफत अँम्ब्युलन्स घरापर्यंत ती सुविधा मिळते आणि त्या माध्यमातून मग हे रुग्णांना त्या ठिकाणी त्या मातांना आपल्या हॉस्पिटल्समध्ये नियरेस्ट PSC असेल, आपलं ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि गरजेनुसार मग जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तिथे त्यांना नेलं जातं. हा एक पहिला भाग आहे. त्यानंतर निश्चितच आता गुणात्मक सेवा ज्या आहेत आपल्या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे आमचा, त्यामध्ये मोफत आपण मातांना त्या ठिकाणी डिलिव्हरीची सोय देतो, त्यांना लागणारे ज्याचा

0: आहेत, तपासण्या आहेत, सोनोग्राफी आहे, कोणाला जर ब्लडची गरज असली तर ब्लड, ह्या सगळ्या सुविधा तिथे फ्री दिल्या जातात. आणि दुसरा एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे जननी सुरक्षा योजना, ज्यामध्ये ग्रामीण भागातली जर माता असेल तर तिला संस्थेमध्ये प्रसूती केल्यास तिला 700 रुपये त्या ठिकाणी डीबीटी द्वारे तिच्या अकाउंटला दिले जातात. शहरी भागातली माता असेल तर तिला 600 रुपये दिले जातात. आणि शासनाने हे पण विचार केलेला आहे की पर्टिक्युलरली जे काही ट्रायबल डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी अजूनही काही प्रमाणात थोड्या घरी प्रसूती होतात आदिवासी भागामध्ये, तर त्या मातांना देखील 500 रुपये त्या जननी सुरक्षा योजना याच्यामध्ये लाभ दिला जातो.
1: निश्चित
0: या सगळ्या स्कीमचा हा फायदा आहे एकत्रित. आणि आपले जवळपास 550 आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, त्यानंतर आपले 2000 पीएससी आहेत, आणि काही ट्रायबल डिस्ट्रिक्ट मध्ये आपले उपकेंद्राच्या माध्यमातून सुद्धा प्रसूती सेवा दिल्या जातात.
1: तर या निघालेल्या NFHS 10 अहवालामध्ये आपल्याला एक अजून एक दुवस्थती स्थिती म्हणजे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये होणाऱ्या प्रसूतीमध्ये काही अंशी घट झालेली आहे, तर यामागच्या काही कारणांची स्पष्टता करता येईल का?
0: प्रसूतीमध्ये घट असा तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. आता आपण जर NFHS ची आकडेवारी जर बघितली तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये जे प्रसूती पूर्व नोंदणी आहे त्याचं प्रमाण देखील 70.9% 85.4% पर्यंत वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रसूतीपूर्व तपासणी जे 4 भेटी आपण म्हणतो त्याचं प्रमाण देखील 71.4% 77.5% वाढलेलं आहे. आणि त्याचबरोबर निश्चितपणे सिझेरियनचंही प्रमाण थोडंसं वाढत चाललेलं आहे. सिझेरियनच्या शक्रिया साधारणतः राज्यभरामध्ये जर आपण बघितलं 25.4% 33.6% गेलेलं आहे. यामध्ये जास्तीत जास्त खासगी क्षेत्रामध्ये 48.5% प्रसूती ह्या सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे होत आहेत, आणि शासकीय आरोग्य संस्थेमध्ये याचं प्रमाण मात्र 23.8% आहे. त्यामुळे असं आपल्याला म्हणता येणार नाही की प्रसूती गव्हर्नमेंटमध्ये कमी झाल्या आहेत वगैरे असं नाही म्हणता येणार. साधारणतः आपल्याकडे 21 लाख गरोदर मातांची नोंदणी त्या ठिकाणी राज्यामध्ये केली जाते, आणि एकूणच त्यापैकी जो वाटा आहे तो खासगी क्षेत्राचा पण आहे महाराष्ट्रामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की 50% वर आपलं अर्बनायझेशन झालेलं आहे आणि खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा ह्यातल्या काही माता जातात. पण शासनाची पॉलिसी आहे की संस्थात्मक प्रसूती व्हाव्यात, आमची जी एम्पॅनल प्रायव्हेट हॉस्पिटल असतात तिथे व्हाव्यात किंवा आपल्या गव्हर्नमेंटमध्ये व्हाव्यात, हे आपलं धोरण आहे.
1: आता आपण थोडं मातांच्या आरोग्यानंतर बालकांच्या आरोग्याकडे थोडं वळूया. एकीकडे बालकांमधलं कुपोषणाचं प्रमाण कमी झाल्याचं आशादायक चित्र या आकडेवारीमधनं दिसून येत आहे, पण दुसरीकडे मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या तासाभरात किंवा 6 महिन्यापर्यंतच्या बालकाला मिळणारं स्तनपान किंवा बालकांना आवश्यक असणारा आहार मिळण्याचं प्रमाण या सर्वांमध्येच राज्याच्या आकडेवारीत घसरण झालेली दिसते. तर एकूणच ही बालकांच्या आरोग्याबाबतची चिंताजनक स्थिती दिसून येते, तर ह्याची काही कारण मीमांसा करता येईल?
0: यामध्ये आपण जर NFHS 6 जी आता आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे नुकतीच, त्यामध्ये जर आपण बघितलं तर बालकांमधील कुपोषणाचं जे प्रमाण आहे त्याच्या आकडेवारीमध्ये तसं बघितलं तर लक्षणीय घट झालेली आहे. त्यामध्ये आपण दुबकेपणा ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वयाप्रमाणे उंची आपण जिथे आपण मोजतो त्याच्यामध्ये साधारणतः कुपोषणाचं प्रमाण 35.2% 29.5% कमी झालेलं आहे. आणि वेस्टिंग एक प्रकार असतो त्यामध्ये की ज्यामध्ये उंचीप्रमाणे वजन आपण मोजतो त्यामध्ये देखील हे प्रमाण आता आपल्या सर्व्हेनुसार जर बघितलं तर 25.6% 19.9% ते खाली आलेलं आहे. आणि कमी वजनाच्या बालकांचं प्रमाण देखील जर आपण बघितलं राज्यामध्ये तर ते 36.1% 31.4% कमी झालेलं आहे. म्हणजे निश्चितच जे मातांचं सुपोषण म्हणू आपण की आहार वगैरे आपले जे महिला व बाल विकास विभाग आहे त्यांच्या माध्यमातून अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांना जो आहार दिला जातो, त्यानंतर काउन्सिलिंग केलं जातं, आपले जे आमच्याकडे विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे असतो म्हणजे त्या ठिकाणी गरोदर मातांची तपासणी बालकांना लसीकरण अशी ती सत्र आयोजित केली जातात आपल्या आरोग्य संस्थांमध्ये, त्यावेळी देखील आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना समुपदेशन केलं जातं आहाराबद्दल, आणि त्याचा निश्चितच फायदा या ठिकाणी झालेला दिसून येतो. दुसरा मुद्दा तुम्ही जो विचारला होता तो म्हणजे स्तनपानाबद्दल होता. जन्मानंतर 1 तासात स्तनपान सुरू करण्याचं प्रमाण 53.2% त्या ठिकाणी स्थिर राहिल्याचं निदर्शनास येतं. दुसरा एक मुद्दा स्तनपानाच्या बाबतीत असतो की 6 महिन्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना निव्वळ स्तनपान म्हणजे इतर कुठलाही आहार न देता त्या ठिकाणी त्यांची ती काळजी घेतली जाते, त्याबद्दल देखील आम्ही समुपदेशन करत असतो. त्याचं प्रमाण मात्र नक्की 71% 64% आलेलं आहे. यामध्ये थोडंसं आणखीन आपल्याला अवेअरनेस जनजागृती करणं फार गरजेचं आहे असं वाटतं. आणि साधारणतः 52.8% बालकांना 6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान मिळाले असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास येत आहे. आता याच्यात आपल्याकडे आपण जर बघितलं तर 6 महिने ते 23 महिन्यापर्यंतच्या वयोगटातले जे बालकं असतात त्यांना या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन आलं की त्याचं त्यांना पुरेसं

0: आहार मिळतो, पण त्याचं प्रमाण जे आहे ते 9.3% एवढं कमी राहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्या एनएफएचएस 5 मध्ये ते 8.9% होतं, त्याच्यामध्ये आता त्याच्यात थोडाफार वाढ झालेली आहे.
1: सर, राज्यात महिला आणि पुरुष दोघांच्याही जीवनशैली जन्य आजार जसं की लठ्ठपणा असेल, मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळतं. आणि प्रामुख्याने शहरी भागात हे प्रमाण अधिक होतच, परंतु आता ग्रामीण भागात देखील वाढत आहे, तर याबद्दल काय सांगता येईल?
0: जीवनशैलीशी निगडीत जी समस्या आहे ती आपल्या राज्यापुढील काय पूर्ण देश सर्व स्तरावर देशात सुद्धा सगळीकडे ही परिस्थिती समान दिसेल. जीवनशैलीशी निगडीत ज्या समस्या आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर लठ्ठपणा, त्यानंतर मेटाबॉलिक निर्देशक जे असतात म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असणे, त्यानंतर उच्च रक्तदाब अशी जे काही आपल्याला व्याधी असतात त्यामध्ये आपण बघतोय की प्रौढांमध्ये अतिपोषण झालं म्हणू आपण, ओव्हर न्यूट्रिशन किंवा लठ्ठपणा त्याचं प्रमाण निश्चितपणे वाढलेलं आहे. ओबेसिटीचं प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. म्हणजे बैठक काम असेल, मुवमेंट नसेल, व्यायामाचा अभाव असेल, आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं जास्त कन्झम्पशन असेल, ही कारणं त्याची आपल्याला सांगता येतील. आणि ही समस्या प्रामुख्याने शहरी भागामध्ये दिसून येत आहे, ज्या ठिकाणी 40% महिला आणि 41.7% पुरुष या ठिकाणी या समस्येने त्या ठिकाणी लठ्ठपणाच्या ग्रस्त असल्याचं लक्षात येतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असणं किंवा नियंत्रित पातळीत नसणं, हाय ब्लड शुगर लेवल्स आपण त्याला म्हणतो, त्याचं प्रमाण महिलांमध्ये 12.4% वरून 16% आणि पुरुषांमध्ये 13.6% वरून 17.7% पर्यंत वाढल्याचं लक्षात येत आहे एनएफएचएस 6 आकडेवारीनुसार. उच्च रक्तदाबाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एक्झॅक्टली औषधोपचाराची गरज असलेल्या किंवा उच्च रक्तदाब असलेल्या प्रौढांचं जे प्रमाण आहे महिलांसाठी 24.9% आहे आणि पुरुषांमध्ये ते 27.7% पर्यंत वाढलेलं आहे. त्यामध्ये एक मेसेज सर्वांना देणं मला इथे गरजेचं वाटली, बॅलन्स डाएट आपला असलाच पाहिजे निश्चितपणे, न्यूट्रिशनल आपल्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यूज चांगल्या असल्या पाहिजेत, त्याचबरोबर मिठाचं प्रमाण कमी, व्यायाम आपला नियमितपणे असला पाहिजे, कुठली ना कुठली ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आपण एक 40 ब्रिस्क वॉक आपण म्हणतो तो खरं आपण त्या ठिकाणी प्रत्येकाने वेळ काढून त्या ठिकाणी केला पाहिजे, त्याचा भरपूर फायदा होतो. शुगरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये डायबिटीज मध्ये अनुवंशिकता पण एक कारण असतं त्या ठिकाणी, पण आपण आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण निश्चित कमी ठेवलं पाहिजे, जेवणाच्या वेळा निश्चित केला पाहिजे, फळं आणि ग्रीन व्हेजिटेबल्स याचा वापर जेवणामध्ये जास्तीत जास्त केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला तुमची जीवनशैली बदलामुळे जे आजार होतात त्याचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी कमी करण्यास मदत होईल.
1: पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आरोग्य विमा कवच असणाऱ्या कुटुंबांचं प्रमाण देशभरात वाढलेलं आहे, तसं ते राज्यात सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, आणि राज्यामध्ये विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागात दोन्हीकडे ते समान दिसतं, याबाबत तुम्हाला काही सांगता येईल?
0: तर निश्चितच मला आनंद होईल सांगायला की आपल्या महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि ती इंटिग्रेट केलेली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी केंद्राची आहे, तर या दोन्ही योजनांचं इंटिग्रेशन करून आपल्या राज्य आरोग्य सोसायटी आमचं जे आहे त्या माध्यमातून निश्चितपणे खूप त्या ठिकाणी सेवा दिल्या जातात आणि आपली रुग्णालयांची संख्या पण त्याच्यामध्ये आपण वाढवली, आजारांचं पण त्याच्यामध्ये संख्या आता जे कव्हरेज आहे वेगवेगळ्या व्याधींचं ते त्याच्यामध्ये वाढवलेलं आहे. बरीचशी मोठी हॉस्पिटल्स प्रायव्हेट पण त्याच्यामध्ये आहेत. गव्हर्नमेंटमध्ये जर बघितलं तर आमची सगळी रुग्णालयं, शासकीय रुग्णालयं, मेडिकल कॉलेजेस, त्याचबरोबर आपली प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत आपण आता या सेवांची व्याप्ती वाढवलेली आहे. अगदी म्हणजे व्हिलेज लेवलला जी आपली प्राथमिक आरोग्य केंद्र असतात तिथे देखील एक 25 आजारांची यादी आहे, त्यामध्ये अगदी डिलिव्हरी असेल, त्या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असेल, हगवण ज्याला म्हणतो आपण, डायरिया, डिसेंट्री सारखे आजार, ह्या साध्या साध्या आजारांना देखील त्या ठिकाणी लोकांनी आपल्याकडे त्यांना मोफत सुविधा दिली जाते आणि सेवा तिथे मोफत देताना रुग्णालयाला किंवा त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा त्या ठिकाणी एक रेव्हेन्यू जनरेट होतो. हे करत असतानाच त्या ठिकाणी आता डिजिटल यंत्रणा देखील प्रत्येक आरोग्य संस्थांमध्ये विकसित आम्ही करत आहोत, ज्यामध्ये ऑनलाईन त्याचं हेल्थ रेकॉर्ड जे आहे ते पेशंटचं तयार केलं जातं आणि आभा कार्डच्या माध्यमातून ते लिंक केलं जातं की जेणेकरून पेशंट कुठेही जाईल त्यांनी आभा कार्ड जर दाखवलं तर त्याला त्या ठिकाणी त्या सगळ्या सेवा मिळतात. आमचे आरोग्य मित्र आपल्या ह्या सगळ्या रुग्णालयामध्ये, शासकीय रुग्णालयामध्ये किंवा जे खासगी रुग्णालय आहेत ज्याच्यामध्ये MJPGY मध्ये जे एम्पॅनल्ड आहेत त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रॉपर गायडन्स दिला जातो आणि त्यांची नोंदणी केली जाते, प्री ऑथरायझेशन केलं जातं आणि या सेवा त्यांना कशा चांगल्या चांगल्या देता येतील त्याचं शासन त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे 5 लाखापर्यंत हे इन्शुरन्स शासन सर्वांना देते, म्हणजे अगदी गरीबातला गरीब माणूस असेल आणि किती श्रीमंत असेल त्यांनी जर लाभ घ्यायचं ठरवलं तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना तो लाभ या स्कीमच्या माध्यमातून दिला जातो. निश्चितपणे आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरीचशी मंडळी खासगी

0: इन्शुरन्स कंपन्यांमार्फत सुद्धा इन्शुरन्स त्या ठिकाणी घेतात, ते अफोर्ड करू शकतात. असं पण बरंच आपण पाहतो की प्रायव्हेट क्षेत्रामध्ये देखील इन्शुरन्स घेण्याचं लोकांचा कल दिसून येतो. ते त्यांना कुठेतरी सेफ्टी वाटते, पण शासनाने पण याची काळजी घेतलेली आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी 5 लाखापर्यंत कुटुंबाचा पूर्ण विमा त्या ठिकाणी काढण्यात येतो आणि त्याचं प्रीमियम शासन भरतं. एक फार मोठी गोष्ट, महाराष्ट्राची खूप चांगली योजना असं मी म्हणाले आहे.
1: सर, वृत्तविशेष कार्यक्रमात आपण आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, 19 जून 2023 ते 30 जानेवारी 2024 या कालावधीत केलेल्या या सर्वेक्षणामध्ये राज्यभरातील 30,929 कुटुंबांचे सर्वेक्षण केले गेले, ज्यामध्ये 30,408 महिला आणि 5,025 पुरुषांचा समावेश आहे. 2021 ते 2023 या काळात राज्यभरात मातांचे आरोग्य, बालकांचे लसीकरण, बालकांचे कुपोषण यामध्ये निश्चितच काही अंशी प्रगती झालेली आहे, परंतु बालकांना मिळणाऱ्या स्तनपानाच्या प्रमाणात घट झाली असून यावर आता विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तसेच वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्याने पावलं उचलणं गरजेचं असून राज्याच्या आरोग्याबाबत ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा अहवाल फायदेशीर ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय शैलजा तिवले आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

मुंबई केंद्रावरील हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि ही आहे आजची आमची दुसरी सभा. संध्याकाळचे 7:30 आणि 25 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. कार्यक्रमाचं निवेदन केलंय गायत्री भरणकर यांनी.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 21 श्रावण शके 1948 अर्थात 12 ऑगस्ट 2026. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत युवकांसाठी कृषी शिक्षणातील संधी याविषयी डॉक्टर संदीप गुरव यांची विद्या तावडे यांनी घेतलेली ही मुलाखत.
1: नमस्कार नमस्कार श्रोते हो, आजच्या तरुण पिढीसमोर आपलं करिअर घडवणं एक मोठं आव्हान झालं आहे आणि यासाठीच 12वीनंतर योग्य शाखेची निवड करणं गरजेचं आहे. यासाठी युवा पिढीने सजग राहून उपलब्ध असलेल्या शिक्षण क्षेत्रांचा आणि आपल्या आवडीनिवडींचा मेळ घालून योग्य क्षेत्र निवडायला हवं. आजच्या काळात कृषी क्षेत्र हे केवळ शेतीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता आणि जागतिक बाजारपेठ यामुळे कृषी शिक्षणाला नवे परिमाण मिळाले आहेत. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक करिअरच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत आणि याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. ही सर्व माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मुळदे कुडाळ इथे जे उद्यानविद्या महाविद्यालय आहे इथले शिक्षण प्रभारी प्राध्यापक डॉक्टर संदीप गुरव आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, सुरुवातीला सांगा की आजच्या काळात कृषी शिक्षणाचं महत्त्व इतकं नेमकं का वाढलेलं आहे?
2: नक्कीच हा एक मूलभूत प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि त्याच्यामुळे जगभरामध्ये अन्नधान्याची मागणी देखील सातत्याने वाढत आहे आणि त्याच्यामुळे कृषी क्षेत्राला नेहमीच महत्त्व हे राहणार आहे भविष्यामध्ये. कारण जे काही अन्नधान्य तयार होतं ते कुठल्याही कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये तयार होऊ शकत नाही, त्याच्यासाठी कृषीमधील जे शेतकरी आहेत त्यांची ही कायमच गरज लागणार आहे.

0: त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा आहे की कृषी शिक्षण हे फार महत्त्व झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला आता माहिती आहे की हवामानामधील होणारे सततचे बदल, पाण्याची दिवसेंदिवस होणारी कमतरता, नंतर जमिनीची सुपीकता कमी होते किंवा नवीन कीड रोगांचा प्रादुर्भाव विविध पिकांवर आपल्याला आलेला दिसतो, त्याच्यामुळे उत्पादन खर्च वाढलेला आहे, अशी अनेक आव्हानं जर बघितली तर आता शेतीसमोर उभी राहत आहेत. आणि या सगळ्या समस्या ज्या आहेत त्याच्यावर जर वैज्ञानिक पद्धतीने उपाय शोधायचे असतील तर आपल्याला प्रशिक्षित कृषी पदवीधरण हा आवश्यक आहेच. आणि त्याच्यामुळे कृषी शिक्षण हे केवळ शेतीची माहिती नव्हे तर विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन, तसंच संशोधन, तसंच संगणकांचे वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे त्याला आता आपण AI म्हणतो, आणि उद्योजकता म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यामध्ये युवकांमध्ये असलेली ताकद, या सगळ्यांचा समन्वय म्हणजे कृषी शिक्षण आहे. आणि त्यामुळे कृषी शिक्षणाला आज देशातच नव्हे तर परदेशातही मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
1: बरोबर. म्हणजे या आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच जसं की AI सारख्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या आव्हानांवर मात करून चांगल्या शिक्षण पद्धतीने आपण या शेतीमध्ये पुढे जाऊ शकतो,
0: प्रगती करू शकतो. हो, नक्कीच.
1: आत्ताच तुम्ही म्हणालात की शेतीमध्ये सुद्धा आपल्याला बरीच आव्हानं आहेत आणि याच्यातून आपल्याला पुढे जायचंय, तर अनेक विद्यार्थी आणि पालकांचा सुद्धा अजूनही असा समज आहे, याला गैरसमज म्हणता येईल, की कृषी शिक्षण म्हणजे फक्त शेतात काम करणं, तर हे कितपत योग्य आहे?
0: हा, नक्कीच हा तसा गैरसमजच आहे. कारण पूर्वीची शेती पद्धती जी होती त्याच्यामध्ये पूर्वीचे पालक बरेचसे आपल्या मुलांना विद्यापीठांमध्ये पाठवायचे, त्यावेळी असं म्हटलं जायचं की केवळ शेतात काम करणं म्हणजे माझा मुलगा शिकून शेतीचं ज्ञान घेऊन येईल, परंतु तसं नाही आहे. आजचा हा कृषी पदवीधर जो आहे तो फक्त शेतात काम करत नाही, परंतु शेतात काम करतो, परंतु त्याला ते त्याचं ज्ञान येण्यासाठी त्याला शेतात काम करावं लागतं, परंतु तो कृषी अधिकारी होऊ शकतो, त्याच्या जोरावर तो संशोधक बनू शकतो किंवा एखाद्या चांगल्या संस्थेमध्ये प्राध्यापक बनू शकतो, मुलांना शिकवू शकतो, किंवा बँकेमध्ये कृषी अधिकारी म्हणून तो काम करू शकतो. कारण आपल्याला माहिती आहे की बँकांमध्ये आता प्रत्येक बँकांमध्ये कृषी अधिकारी हे एक पद निर्माण केलेलं आहे आणि तिथे कृषीचं ज्ञान असणाराच अधिकारी तिथे चांगल्या प्रकारे काम करू शकतो. तसंच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये देखील तो चांगल्या प्रकारे काम करू शकतो, स्वतःचा उद्योग तो सुरू करू शकतो, आणि तसेच परदेशात जाऊन देखील शिक्षण घेऊन तिथे परदेशामध्ये देखील कृषीला चांगल्या प्रकारच्या संधी आहेत. आणि त्यामुळे आत्ता जर बघितलं तर आज भारतातले अनेक कृषी पदवीधर जे आहेत ते इतर देशामध्ये म्हणजे इस्रायल असेल, ऑस्ट्रेलिया असेल, कॅनडा असेल, अमेरिका आहे किंवा नेदरलँड या देशांमध्ये संशोधन आणि आधुनिक शेती प्रकल्पामध्ये कार्यरत आहेत. आणि त्यामुळेच कृषी शिक्षणाची जी व्याप्ती आहे ती अजून खूप व्यापक झालेली आपल्याला दिसून येतं. त्यामुळे तुम्ही जे आता म्हणालात की पूर्वीचा जो बालकांचा समज होता की कृषी शिक्षण म्हणजे शेतात काम करणे, हा तसा गैरसमजच म्हणावं लागेल.
1: बरोबर.
0: एक कृषीला एक वेगळं व्यापक स्वरूप आता प्राप्त झालेलं आहे.
1: खरंय. अनेक वेळा पालकांचा असा समज असतो की माझा जो पाल्य आहे तो डॉक्टर किंवा इंजिनियर बनावा, मग हे क्षेत्र त्या विद्यार्थ्यांनी का निवडायला हवं?
0: हा, म्हणजे आपला जर बघितला, भारत हा शेतीप्रधान देश आहे, आपली जी लोकसंख्या आहे त्याला तर दोन वेळेचं जेवण लागणार आहे, त्याच्यामुळे डॉक्टर इंजिनियर सगळेच जर झाले तर शेती कोण करणार?
1: खरं.
0: त्यामुळे सध्या जर तुम्ही बघितलं तर शेतीमधली थोडीशी युवकांकडे शेतीमध्ये वळण्याचा दृष्टिकोन जरा कमी आहे. काम करायला नकोय, सगळं आरामात हवं, तर ते जर आपल्याला मोडून काढायचं असेल तर ही आधुनिक शेतीचं शिक्षण जे आहे ते जर विद्यार्थ्यांनी घेतलं तर निश्चितपणे पालक देखील या शेती शिक्षणाकडे वळू शकतील, मुलांना वळवू शकतील.
1: मगाशी तुम्ही म्हणालात की जे अन्नधान्य आहे ते फॅक्टरीमध्ये तयार होत नाही, पण फॅक्टरीसाठी जो लागणारा कच्चा माल आहे तो आपल्या शेतामध्येच पिकत असतो.
0: हो, बरोबर आहे.
1: काय सांगाल याविषयी?
0: हा, नक्कीच ना. शेवटी कुठल्याही कंपनीमध्ये जो काही अन्न लागतं तो सगळा शेती करूनच जातो. त्यामुळे मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की सगळ्या कंपन्या बंद होतील एक वेळ, परंतु शेती ही कधी बंद होऊ शकत नाही. त्याच्यामुळे शेतीला भविष्यामध्ये निश्चितच चांगल्या संधी आहेत आणि त्यामुळे युवकांनी त्याच्याकडे वळणं नक्कीच गरजेचं आहे.
1: निश्चितच. मग सर, या कृषी क्षेत्रात कोणकोणते अभ्यासक्रम सध्या उपलब्ध आहेत की ज्याकडे आपले युवक वळू शकतील?
0: सर्वप्रथम आपल्याला सांगायला आवडेल मला की हे जे कृषीचे सगळे अभ्यासक्रम आहेत ते 12वी नंतर आपल्याला निवडता येतात. म्हणजे कुठल्याही अभ्यासक्रमासाठी आपल्याला 12वी ही गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये 12वीमध्ये शास्त्र शाखा ही कृषीसाठी निवडली जाते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखा आहेत, म्हणजे कृषीमध्ये जायचं म्हटलं की एकच शाखा नाहीये. त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये थोडंसं सांगतो, BSc ॲग्री, म्हणजे ते पालकांना व्यवस्थित समजेल कारण तो एक कॉमन शब्द झालेला आहे. BSc ॲग्री आहे, BSc हॉर्टिकल्चर आहे, किंवा BSc फॉरेस्ट्री आहे, म्हणजे त्याला वनशास्त्र असं म्हटलं जातं. नंतर

0: BFSC म्हणजे मत्स्यशास्त्रामधली पदवी आहे, किंवा बीटेक कृषी अभियांत्रिकी जे आपण इंजिनियर म्हणतो, ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे त्याच्यामध्ये बीटेक ही पदवी आहे, किंवा अन्न तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान अशासारख्या पदव्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा पदव्या उपलब्ध आहेत. हे झालं डिग्री फक्त BSc
1: बरोबर.
0: मिळण्यापुरतं. परंतु त्याच्यानंतर जर एखाद्याला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं असेल तर MSc आहे, PhD आहे, ते वेगवेगळ्या नेट परीक्षा आहेत, JRF परीक्षा आहेत, SRF परीक्षा आहेत, या अशा अनेक संधी या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे ज्यानुसार विद्यार्थ्यांची जी आवड असेल
1: बरोबर
0: त्याप्रमाणे त्यांना हे क्षेत्र निवडता येईल.
1: बरोबर. म्हणजे या कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे बऱ्याच शाखा आपल्याकडे उपलब्ध
0: हो
1: आहेत,
0: हो भरपूर.
1: आणि यामधून पुढे जाऊन निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांचं करिअर चांगलं
0: हो
1: करू
0: नक्कीच
1: शकेल.
0: नक्कीच.
1: मग या सगळ्या जे तुम्ही कोर्सेस सांगितले, जो अभ्यासक्रम सांगितला, त्यासाठी प्रवेश प्रक्रिया कशी असते आणि विद्यार्थ्यांनी त्यासाठी काही तयारी करायला लागते का?
0: हा, ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मी मगाशीच म्हटलं की 12वी त्याला गरजेचं आहे.
1: हो.
0: म्हणजे 12वी विज्ञान शाखेचा निकाल लागल्यानंतर ह्या शिक्षणासाठी राज्यस्तरावर एक प्रवेश प्रक्रिया राबवली जाते, ती महाराष्ट्रामध्ये MCAER महाराष्ट्र ऑफ कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन रिसर्च तर या संस्थेमार्फत राबवली जाते. आणि देशस्तरावर जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल इतर राज्यांमध्ये देशस्तरावर, तर राष्ट्रीय स्तरावर एक ICAR इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांची एक प्रवेश प्रक्रिया असते. ती प्रवेश प्रक्रिया देणं मात्र गरजेचं आहे. केवळ 12वीच्या गुणांवर इथे प्रवेश मिळत नाही, त्यामुळे 12वीचे गुण आणि प्रवेश प्रक्रियेमधले जी काही परीक्षा घेतली जाते त्याच्यामधले गुण यांचं एकत्रित बेरीज करून त्याच्याप्रमाणे त्याची मेरिट लिस्ट लावली जाते, आणि जे चांगले गुण असतील त्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्रवेश घेता येतो. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांना याच्यामध्ये 12वीपासून जीवशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय किंवा आता मॅथ्स विषय असू दे अगर नसू देत, परंतु तो विषय नंतर त्यांना तो पूर्ण करावा लागतो, त्यामुळे 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश मिळू शकतो. आणि जर बघितलं आपण चांगल्या संस्थेमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर मुलांची सगळ्यात महत्त्वाची आवड पालकांनी विचारात घेतली पाहिजे. मुलाला जर आवड त्याच्यामध्ये असेल तरच त्याने कृषी शिक्षणाकडे वळलं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की पालकांची इच्छा असते त्याने कृषीमध्ये जावं, परंतु त्याची इच्छा वेगळी असते. मग त्यावेळी थोडासा तो विद्यार्थी त्याच्यामध्ये मन लावून अभ्यास करत नाही आणि मग त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची म्हणजे त्याची आवड विद्यार्थ्याची, आणि त्याला त्याच्यासाठी आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.
1: आता या क्षेत्रामध्ये प्रवेश घेतल्यानंतर कृषी शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण कितपत दिलं जातं?
0: हां, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आपण म्हणतो की लर्निंग बाय डुईंग. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी शिकतो आणि ती करून बघतो त्याचवेळी ती गोष्ट आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजते. त्याच्यामुळे कृषी शिक्षणाची ही सर्वात मोठी ताकद आहे. मी तर म्हणेन लर्निंग बाय डुईंग ही कृषी शिक्षणाची मोठी ताकद आहे. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्रयोगशाळेतलं जे प्रशिक्षण आहे, शेतातली जी प्रात्यक्षिकं आहेत, किंवा संशोधन प्रकल्प काही राबवले जातात विविध महाविद्यालयामध्ये, किंवा शेतकरी भेटी असतात, तसंच एक ग्रामीण कृषी कार्यानुभव हा उपक्रम, त्याला इंग्रजीमध्ये रुरल ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स किंवा रुरल हॉर्टिकल्चर वर्क एक्सपिरियन्स असे काही उपक्रम राबवले जातात. औद्योगिक प्रशिक्षण म्हणजे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग हे देखील राबवलं जातं आमच्या महाविद्यालयांमध्ये. तसंच अनुभव आधारित शिक्षण म्हणजे त्याला एक्सपिरियन्शियल लर्निंग, म्हणजे त्याने स्वतः करायचं शेतामध्ये, एक त्याला प्रोजेक्ट दिला जातो आणि त्याने स्टार्ट टू एंड त्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याचं विक्री करायची, त्यातून त्याला खऱ्या अर्थाने सगळी माहिती मिळत असते, बाजार कशी आहे, बाजारामध्ये अडचणी कुठल्या येतात, त्याला एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्रॅम म्हणतात. तर ह्या सगळ्या प्रकल्पामधून त्याला स्वतः काम करण्याची संधी मिळते, दिली जाते, आणि त्याच्यामुळे विद्यार्थी स्वतःची रोपं तयार करतात, त्याची पीक लागवड केली जाते, त्याच्यामध्ये कुठल्या किडी रोग येतात त्याचं निरीक्षण ते करतात, उत्पादन जे येतं त्याचं विक्री कशी करायची, त्याच्यामध्ये कुठल्या समस्या येतात, आणि त्यामुळे हे आर्थिक नियोजन ह्या सगळ्या गोष्टींचं तो विद्यार्थी शिकतो. आणि त्यामुळे पदवी पूर्ण होताना त्याच्याकडे हा अनुभव असतो, म्हणजे त्याने पदवी झाल्यानंतर करायचं नाहीये, पदवीमध्येच असताना शेवटच्या वर्षाला त्याला ग्रामीण कृषी कार्यानुभवांतर्गत 6 महिने गावामध्ये ठेवलं जातं, इंडस्ट्रीमध्ये ठेवलं जातं, आणि त्याला ते ज्ञान घेऊन तो स्वतः तिथे त्या प्रक्षेत्रावर काम करतो. त्याच्यामुळे तो जे करतो ते त्याला प्रत्यक्ष आत्मसात करता येतं, त्या अनुभवाच्या जोरावर तो पुढे चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये काम करू शकतो.
1: बरोबर,
0: ह्याचं एक वैशिष्ट्य आहे.
1: आणि यालाच जोडून मला असं म्हणावं असं वाटतं की आज आपण पाहतो की प्रत्येकामध्ये आपलं मूळ शेतीमध्ये आहे.
0: हो,
1: प्रत्येकाकडे थोडीफार का होईना जमीन आहे, शेती आहे. काही जणांची जास्त असेल, काही जणांची कमी असेल, याचा उपयोग या आपल्या अभ्यासक्रमामध्ये होऊ शकतो.
0: होऊ शकतो ना, त्याने

0: तिथले जे काही शिकलेलं आहे, ज्ञान घेतलेलं आहे, ते घरी जाऊन जरी त्याने थोड्याफार प्रमाणात राबवलं, त्याच्याकडे जी पिकं असतील त्याच्यावर, उदाहरणार्थ सांगतो की एखादी कीड येत असेल जी त्याला अगोदर माहीत नसेल, परंतु इथे शिक्षण घेतल्यानंतर त्याला कीड ओळखता येते, त्याला रोग ओळखता येतो, खताचं व्यवस्थापन व्यवस्थित करता येतं, त्यामुळे निश्चितपणे तो घरची शेती देखील चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत की सगळेच नोकरीच्या मागे न लागता स्वतःची शेती देखील चांगल्या पद्धतीने वाढवू शकतात.
1: नक्कीच. आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी शिक्षणात कोणते बदल झालेले दिसतात?
0: हां, नक्कीच बदल झालेले आहेत. आजची जी शेती आहे ती तंत्रज्ञानावर आधारित शेती आहे. पूर्वीची शेती आपण ट्रॅडिशनल पद्धतीने करत होते, परंतु आजची शेती जर बघितली ती तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारी शेती आहे. त्याच्यामध्ये आता विद्यार्थ्यांना आम्ही बऱ्याच वेळा ड्रोनद्वारे फवारणी, एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, फवारणीसाठी मनुष्यबळ अधिक लागतं, त्यामुळे ड्रोनचा जर वापर केला तर मनुष्यबळ ची जी समस्या आहे ती कमी होते आणि आपलं उद्दिष्ट जे असतं फवारणीचं ते साध्य होऊ शकतं. त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी हे एक नवीन तंत्रज्ञान आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये पण आता AIचा वापर बऱ्याच ठिकाणी होतो, तो देखील वापर पिकांच्या कीड रोग नियंत्रणासाठी केला जातो. तसंच इंटरनेट ऑफ थिंग्स, त्याला IoT असं म्हणतात, हे एक क्षेत्र त्याच्यामध्ये आलेलं आहे. किंवा सेन्सर आधारित सिंचन, म्हणजे पूर्वी पाणी देण्यासाठी स्वतःला शेतात जावं लागत होतं, परंतु आता तुम्ही घरात बसून मोबाईलद्वारे पाण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करू शकता. किंवा उपग्रहाद्वारे पीक निरीक्षण, जसं आपण सॅटेलाईटचा वापर आपल्या विविध क्षेत्रात होतो तसं ह्याच्यासाठी वेगळे सॅटेलाईट देशाने सोडलेले आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्याला हवामानाचा अंदाज असेल, कुठली कीड कुठे येणार आहे, रोग कुठला येणार आहे, ह्याचं देखील आपण निरीक्षण त्याद्वारे घेऊ शकतो. किंवा मोबाईल ॲपद्वारे सल्ला, आता बरेचसे व्हॉट्सॲप शेतकरी वापरतात, त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधून सल्ले दिले जातात, तो देखील एक नवीन त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. प्रिसिजन फार्मिंग, तुमची शेतीचं तिथली परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कुठली शेती करता येईल. किंवा GIS किंवा रिमोट सेन्सिंग, ही जी काही तंत्रज्ञान आहेत त्याच्यामुळे आपली शेती जी आहे ती जागतिक स्तराशी आता स्पर्धात्मक झालेली आहे. त्यामुळे जगामध्ये हे पूर्वी काही प्रमाणात वापरलं जात होतं, परंतु आपला देश देखील आता त्याच्यामध्ये ह्या शिक्षणामध्ये ह्या सर्व गोष्टी अंतर्भूत केल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तो फायदा जागतिक स्तरावर जाण्यासाठी देखील उपयोगी होतो. त्यामुळे पूर्वीची शेती आणि आत्ताची शेती याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत आहे.
1: खरंय, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शेती सुद्धा आता अपडेट झालेली आहे आणि त्यामुळेच तरुण पिढीने या शेतीमध्ये अपडेट होणं गरजेचं आहे आणि आपल्या शेतीला पुढे नेणं सुद्धा गरजेचं आहे, नाही का? कृषी पदवी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत?
0: आमच्याकडे जेव्हा प्रवेश घ्यायला विद्यार्थी येतात त्यावेळी पहिला प्रश्न पालकांचा असतो की ह्याला नोकरी मिळेल का. म्हणजे हे आपली जुनी जी पद्धत होती विचार करण्याची, ती पद्धत अजून देखील काही पालकांमध्ये आहे. शेवटी शिक्षण घेणं म्हणजे नोकरी करणं आलंच, ही पालकांचा विचार करण्याची पद्धत असते. परंतु अनेक ह्या कृषी जे पदवीधर आहेत त्यांना केवळ नोकरी हा विषय डोक्यात न ठेवता अनेक संधी उपलब्ध आहेत. शेवटी अर्थार्जन हे कोणत्याही संधीमधून होत असतं, त्याच्यामुळे त्यांना इतर संधी देखील उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं, नोकरीमध्ये वेगवेगळ्या अधिकारी पद आहेत, कृषी अधिकारी ते होऊ शकतात, उद्यान विकास म्हणजे हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसरचे काही पदं असतात, कृषी विस्तार अधिकारी एक्सटेन्शन वर्कर असतात, पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये एक्सटेन्शन वर्करचं काम मोठं असतं, कृषी सहाय्यक असतात, कृषी विभागामध्ये आपण बघतो वेगवेगळे, आपण माहिती घेतो आपल्या गावामध्ये तिथे कृषी सहाय्यक हे पद असतं, किंवा कृषी विज्ञान केंद्र जी स्थापन झाली आहेत विद्यापीठांच्या बरोबर काम करणारी कृषी विज्ञान केंद्र, त्याच्यामध्ये विषय विशेषज्ञ, समजा एखादा कीटकशास्त्रज्ञ असेल तर तो तिथे विशेष विशेषज्ञ म्हणून जॉईन होऊ शकतो. किंवा कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन सहाय्यक आहेत तर प्राध्यापक आहेत, ICRच्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत तिथे तुम्हाला वेगवेगळे शास्त्रज्ञ काम करताना दिसतात, किंवा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, तिथली विविध कृषी पदं आहेत, किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे पुढे मी त्याच्याकडे विस्तृतपणे सांगेन MPSC सारखी परीक्षा आहे, आणि केंद्र सरकारच्या ज्या विविध UPSCची परीक्षा आहे त्याच्यामध्ये देखील ह्या कृषी पदवीधारकांना आज भरपूर संधी उपलब्ध आहेत. आणि जर बघितला इतिहास तर बरेचसे MPSC आणि UPSC होऊन जे अधिकारी होतात ते कृषी या क्षेत्रामधून जास्त होतात, कारण कृषीमध्ये जे विषय आहेत त्या सर्व विषयांचा उपयोग, त्या ज्ञानाचा उपयोग त्यांना MPSC किंवा UPSC मध्ये निश्चित होतो. त्यामुळे तुम्ही जे म्हटलं की पदवी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या सरकारी नोकरी देखील अजून उपलब्ध आहेत.
1: बरोबर, म्हणजे त्याही पर्यायाकडे आपण जाऊ शकतो, स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. राष्ट्रीयकृत बँका आणि वित्तीय संस्थांमध्येही कृषी पदवीधरांना संधी असते का?
0: हो नक्कीच ना, मी म्हटलं ना मगाशी की हे जे ज्ञान घेतल्यानंतर प्रत्येक बँकांमध्ये आता हल्ली ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणजे त्यांची शेतकऱ्यांची जी कर्ज प्रकरणं असतात

0: तयार करणे, त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन भेट देणे, त्याने जे काही प्रपोजल दिलेलं आहे त्याची चौकशी करणे, छाननी करणे, त्याच्यामध्ये सुधारणा करणे, याच्यासाठी ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणजे शेतीचं ज्ञान असणाराच अधिकारी लागतो. त्यामुळे निश्चितपणे ह्या तरुण पिढीला राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा वित्तीय कोणत्याही संस्था असतील तिथे नक्कीच भविष्यामध्ये करिअर करता येणार आहे. मग त्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील, ग्रामीण बँका आहेत, नंतर सहकारी बँका आहेत, नाबार्डसारखी एक मोठी बँक आहे जी शेतीसाठी कर्ज पुरवठा करते, किंवा कृषी वित्त संस्था असतात गावामध्ये, किंवा पीक विम्याच्या कंपन्या आहेत. या सगळ्यांना कृषी कर्ज म्हणा, शेतकरी सल्ला, प्रकल्प मूल्यांकन आणि ग्रामीण विकासाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारीसाठी कृषी पदवीधर लागतात. त्यामुळे केवळ सरकारी अधिकारी न होता काही विद्यार्थी ह्या बँकांमध्ये देखील परीक्षा देऊन जाऊ शकतात. त्याच्यासाठी मात्र त्यांच्या परीक्षा वेगळ्या असतात, पण त्याला जे तो अभ्यासक्रम असतो तो कृषीशी रिलेटेड असतो. त्याच्यामुळे हे कृषी शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत, बीएससी झालेले विद्यार्थी, एमएससी झालेले विद्यार्थी,
1: बँकांमध्ये सुद्धा चांगल्या संधीची गरज आहे.
0: आणि त्यामुळे आता हल्ली बरेचसा अनुभव बघितला किंवा आकडेवारी बघितली तर बँकांमध्ये जाण्याचं देखील प्रमाण ह्या कृषी पदवीधारकांचं मोठ्या प्रमाणात आहे.
1: त्याचबरोबर खासगी क्षेत्रामध्ये कृषी पदवीधरांना कोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध?
0: खासगी क्षेत्र म्हणजे सर्वप्रथम सांगू इच्छितो की आपल्या वेगवेगळ्या बी बियाणे उद्योग आहेत जिथून आपण बी बियाणं खरेदी करतो, कंपन्या आहेत, किंवा खत कंपन्या असतील, कीटकनाशक कंपन्या असतील, जैविक उत्पादनांचं आता सेंद्रिय शेतीचं देशाची एक पॉलिसी ठरते त्याच्यामध्ये जैविक कीटकनाशकं असतील, जैविक खत असेल, तर ह्या सगळ्या ज्या निर्मिती करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना मात्र कृषी पदवीधारकांची आवश्यकता लागते. मग त्याच्यामध्ये मार्केटिंग फील्ड असेल, त्याच्यामध्ये संशोधन असतील, काही त्यांचे प्रोजेक्ट असतात, त्याच्यामध्ये हे जे पदवीधर आहेत त्यांना त्याची आवश्यकता लागते. आणि त्याच्यामुळे फळ भाजीपाला निर्यात उद्योगासारखा एक क्षेत्र आहे, किंवा कृषी सल्लागार संस्था आहेत ज्या कृषीसाठी सल्ला देतात, करार शेती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग काही लोक एकत्र येऊन शेती करतात त्यांना देखील या पदवीधारकांचं मार्गदर्शन लागतं, किंवा ई कॉमर्स सारख्या आधारित ज्या कृषी कंपन्या आहेत तर या सर्व क्षेत्रांमध्ये तांत्रिक अधिकारी, संशोधन अधिकारी, विक्री व विस्तार अधिकारी अशा अनेक पदांवर या मुलांना पुढे भविष्यात काम करता येईल, तशा संधी उपलब्ध आहेत.
1: आजकाल ॲग्रिकल्चरल स्टार्टअप हा शब्द आपण वारंवार ऐकतो.
0: स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पनेवर आधारित उद्योग. आजकालची पिढी आपण म्हणतो की खूप हुशार आहे, तंत्रज्ञानाचा वापर करणारी आहे, मोबाईल वापरते, इंटरनेट वापरते, त्यामुळे त्यांच्या डोक्यात ज्या काही कल्पना असतील, एखाद्या समस्येवर मात करण्यासाठी एखादा प्रकल्प असेल, ते आपण स्टार्टअप म्हणून तो स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतो आणि त्याच्यासाठी सरकारकडून त्याला फंडिंग मिळू शकतं. म्हणून ॲग्रिकल्चर स्टार्टअपमध्ये देखील फार संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये ड्रोनद्वारे पीक फवारणी सेवा, मगाशी मी ड्रोनचा उल्लेख केला, तर त्याची सेवा तो देऊ शकतो, स्वतःचा ड्रोन खरेदी करू शकतो, त्याचा पायलट ट्रेनिंग घेऊ शकतो आणि ती सेवा तो शेतकऱ्यांना फवारणी करून देण्यासाठी वापरू शकतो. त्यातून त्याला अर्थार्जन होऊ शकतं. माती परीक्षण प्रयोगशाळा तो सुरू करू शकतो, कारण माती परीक्षण करणं गरजेचं आहे. ऑनलाईन कृषी सल्ला तो देऊ शकतो, घर बसल्या तो सल्ला देऊ शकतो, किंवा मोबाईल ॲपद्वारे बाजारभावाची माहिती देऊ शकतो. आज पुणा मार्केटमध्ये, आज मुंबई मार्केटमध्ये कुठल्याही फळाचा दर काय आहे त्याचा सल्ला तो देऊ शकतो. शेतमालाची थेट विक्री करू शकतो. बरेचसे तरुण आता स्वतः आंबा काजूची विक्री करतात. स्मार्ट सिंचन प्रणाली मगाशी सांगितली, त्याच्यामध्ये तो करिअर करू शकतो, जैविक उत्पादनं करू शकतो. आणि त्याच्यामुळे हे सगळे जे स्टार्टअप आहेत ह्या सगळ्या नवीन संकल्पना आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होऊ शकतो, आधुनिक सेवा मिळतील. कारण सगळेच शेतकरी काही हे शिक्षण घेऊ शकत नाहीत, ते त्यांच्या पारंपरिक ज्ञानावर शेती करतात. परंतु त्याला जर ह्या लोकांची जोड मिळाली, विद्यार्थ्यांची, तर नक्कीच ॲग्रिकल्चर स्टार्टअपमध्ये तो विद्यार्थी यशस्वी त्याची वाटचाल करू शकतो.
1: स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
0: नक्कीच, आता म्हटलं जातं की पूर्वी नोकरी ही एक महत्त्वाची म्हटली जायची, परंतु आत्ताचा जर ट्रेंड बघितला तर बरेचसे विद्यार्थी स्वतःचा बिझनेस सुरू करण्याकडे वळलेले आहेत. कारण त्यांना कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही आहे. स्वतःचा बिझनेस म्हटल्यावर तो स्वतः निर्णय घेऊ शकतो, त्याच्या पद्धतीने तो काम करू शकतो. त्यामुळे अशा तरुण वर्गासाठी देखील अनेक संधी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मशरूम शेती आहे, पॉलीहाऊस शेती आहे, शेडनेट प्रकल्प आहेत, किंवा फुल शेती आहे, नंतर फळ प्रक्रिया उद्योग आहेत, आपल्या कोकणामध्ये देखील फळ प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात होतात, नर्सरी व्यवसाय आहे, मधमाशी पालन, सेंद्रिय शेती, गांडूळखत निर्मिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी पर्यटन. ज्याच्याकडे जमीन असेल, सुंदर निसर्ग आहे, बरेचसे पर्यटक आपल्याकडे फिरायला येतात, त्याच्यासाठी देखील तो छोट्याशा हट्स बांधून पर्यटनाचा एक चांगला उद्योग होऊ शकतो. त्यांना खाणं देणं, कोकणी पद्धतीचं खाणं देणं, अशा पद्धतीने तो त्या विभागानुसार कृषी पर्यटनामध्ये देखील काम करू शकतो. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला शासनाकडून अनुदान

0: उपलब्ध आहे, प्रशिक्षण आहे, अनुदान आहे, आर्थिक सहाय्य उपलब्ध असल्यामुळे काय होतं की उद्योग सुरू करणं हे पूर्वीपेक्षा खूप सोपं झालंय. त्याचं जे भांडवल आहे ते त्याला थोडंसं घालावं लागतं, परंतु शासनाकडून त्याला त्याचा सपोर्ट मिळतो. त्यामुळे मी तर म्हणतो की स्वतःच उद्योग सुरू करायची इच्छा असलेल्या तरुणांनी नक्कीच शेतीकडे वळलं पाहिजे.
1: कृषी शिक्षण घेतल्यावर फक्त नोकरी करावी लागते हा समज आहे की गैरसमज?
0: हा गैरसमज आहे. आता आपण जी चर्चा झाली आजपर्यंत आपण बोललो, वेगवेगळी क्षेत्र पदवीधारकांना बोलावत आहेत, परंतु पूर्वीचा एक ट्रेंड असा होता, मगाशीच मी म्हटलं, पालकांना असं वाटतं की आपण कृषी शिक्षण घेतलं की त्याला नक्की नोकरी मिळेल. पण तो थोडासा डोक्यातून काढून टाकून आपण नोकरी शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे तरुण घडवले पाहिजेत. हा खरं तर कृषीचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे आधुनिक कृषी पदवीधर हा स्वतःचा उद्योग सुरू करू शकतो, कृषी सल्लागार बनू शकतो, सगळं मगाशी जे सांगितलं स्टार्टअप सुरू करू शकतो, प्रक्रिया उद्योग उभारू शकतो, निर्यात व्यवसाय करू शकतो, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तो देशभरातील कुठल्याही शेतकऱ्याला सेवा देऊ शकतो.
1: सर, आज आपण इथे आलात आणि युवा पिढीसाठी कृषी क्षेत्रात कोणत्या संधी उपलब्ध आहेत, कशाप्रकारे हे शिक्षण त्यांना पुढे भविष्यामध्ये उपयोगी पडू शकेल याविषयीची सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आताच आपण युवकांसाठी कृषी शिक्षणातील संधी याविषयी डॉक्टर संदीप गुरव यांच्याशी विद्या तावडे यांनी केलेली बातचीत ऐकली. मंडळी, आता ऐकूया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांच्याकडून आलेलं हे निवेदन. जिल्हास्तरीय रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सव पाककला स्पर्धा 2026 रत्नागिरीमध्ये आयोजन होत आहे. शहरातील नागरिकांना रानभाज्या आणि पौष्टिक तृणधान्यांची ओळख व्हावी, त्यांच्या आहारातील फायद्यांची माहिती त्यांना मिळावी आणि ग्रामीण भागातील बळीराजा, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. याविषयी अधिक माहिती सांगतायत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले.
3: नमस्कार श्रोत्यांनो, मला सांगण्यास आनंद होतो की कृषी विभाग व आत्मा यंत्रणा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 ऑगस्ट रोजी विवेक हॉटेल माळनाका रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा आणि प्रदर्शनी, प्रक्रियाधारकांसाठी कार्यशाळा तसेच शास्त्रज्ञ शेतकरी परिसंवाद ही या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तरी मी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो की कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यक्रमाला अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.
2: यावेळी रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठीचे नियम आणि अटी याप्रमाणे आहेत. पाककला स्पर्धेसाठी सहभाग हा पूर्णपणे मोफत आहे. एका स्पर्धकानं एकावेळी एकाच स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. रानभाजी स्पर्धेमध्ये पदार्थाचा मुख्य घटक रानभाजी असणं आवश्यक आहे. पौष्टिक तृणधान्य स्पर्धेमध्ये पदार्थाचा मुख्य घटक हे पौष्टिक तृणधान्य आवश्यक आहे. पदार्थ घरूनच बनवून आणायचे आहेत, मात्र बनवण्यासाठी लागणारं साहित्य स्वतःसोबत आणायचं आहे. पदार्थाची सजावट ही खाण्यायोग्य घटकांचीच असली पाहिजे. पदार्थाची पाककृती आणि पौष्टिक गुणधर्म A4 साईजच्या कागदावर लिहून पदार्थांसोबत ठेवणं आवश्यक आहे. स्पर्धकांनी त्यांच्या पदार्थाची मांडणी सकाळी 9 ते 10 या वेळेतच करणं बंधनकारक आहे. 10 नंतर येणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही. विजेत्यांना आयोजकांमार्फत आकर्षक बक्षिसेही देण्यात येतील. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी 13 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत नावनोंदणी करणं आवश्यक आहे. पाककला स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी संपर्क क्रमांक याप्रमाणे आहेत. 9422441571 9422441571 आणि 9423203636.

9423203641 आणि 9403144561 9403144561। या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय रत्नागिरी तसंच प्रकल्प संचालक कार्यालय रत्नागिरी आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे संपर्क साधता येईल। बऱ्याच मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय। पुन्हा आपली भेट आहे पुढल्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात. निवेदन होतं गायत्री भरणकर यांचं आणि हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, पुढील उद्घोषणेपूर्वी काही वाद्यसंगीत.

0: आकाशवाणी रत्नागिरी, आता एक जाहिरातीचा ब्रेक.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
3: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
4: बोला.
3: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
3: बस समजलं.
4: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू. 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदूकाका सराफ ज्वेल्स
2: आपल्या 200व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
1: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
2: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
1: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
7: श्रोते हो, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केलेलं हे आवाहन ऐकूया.
8: नमस्कार श्रोत्यांनो, मला सांगण्यास आनंद होतो की कृषी विभाग व आत्मा यंत्रणा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 ऑगस्ट

0: ऑगस्ट रोजी विवेक हॉटेल माळणाका रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा आणि प्रदर्शनी, प्रक्रियाधारकांसाठी कार्यशाळा तसेच शास्त्रज्ञ शेतकरी परिसंवाद ही या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तरी मी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो की कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कार्यक्रमाला अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.
1: तेव्हा श्रोते हो, या महोत्सवात जरूर सहभागी व्हा.
2: आकाशवाणी रत्नागिरी श्रोते हो, 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होत आहेत. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय मंत्रालयाकडून स्थगित. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेनं आज संमती दिली. केरळचं नाव बदलून केरळम असं करायच्या विधेयकालाही राज्यसभेनं आज मंजुरी दिली. ही दोन्ही विधेयकं लोकसभेत काल मंजूर झाली होती. लोकसभेनं आज खाणी आणि खनिज विकास आणि नियमन दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केलं, तर परदेशी निधी नियमन विधेयक 2026 संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आंदोलन, राम मंदिर देणगी अपहार आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात आजही वारंवार व्यत्यय आला. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत उद्या दुपारी 3 वाजता लोकसभेत निवेदन करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितलं. सरकारकडे लपवण्यासारखं काहीही नाही, आजपासूनच चर्चा सुरू करायची सरकारची तयारी आहे असंही ते म्हणाले. यासंदर्भात अमित शहा यांनी सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलनावर चर्चेबाबत विरोधकांशी संवाद साधायची विनंतीही केली आहे. यासंदर्भात संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
1: सरकार खुद हाथ जोड़ करके स्पीकर को कह रहे हैं कि ऑपोजिशन पार्टी को डिस्कशन के लिए मनवाई है. मैं तो बहुत व्याकुल हो गया हूँ डिस्कशन के लिए. हम तुरंत डिस्कशन चाहते हैं. आज भी हमने बार बार ऑपोजिशन पार्टी को कहा कि आप अभी डिस्कशन शुरू कीजिए. होम मिनिस्टर अभी यहाँ बैठे हैं, अभी डिस्कशन कीजिए. हिम्मत है ही नहीं.
0: दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करायचे, गोळ्या चालवायचे आदेश कुणी दिले असा प्रश्न लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा उपस्थित केला. माजी न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचं संसदीय चौकशी समितीच्या अहवालात म्हटलं आहे. समितीचा हा अहवाल आज संसदेत सादर झाला. त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या साठवणीच्या खोलीमध्ये ही रोख रक्कम आढळून आली होती. या प्रकरणी पुरावे जपून ठेवण्यात आले नाहीत आणि नंतर या नोटा गहाळ झाल्या असंही अहवालात नमूद केलं आहे. यावर वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण असमाधानकारक असल्याचंही समितीनं म्हटलं आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किळकोळ चलन फुगवट्याचा दर जुलै महिन्यात वाढून 4.5% झाला. त्याआधीच्या म्हणजे जून महिन्यात हा दर 4.38% होता. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलैमध्ये ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 4.84% राहिला, तर शहरी भागात 3.96% राहिला. अन्नपदार्थ, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स, व्यक्तिगत वापराच्या वस्तू इत्यादींचे दर वाढल्यामुळे ही वाढ झाली आहे. सोनं, चांदी, हिरे, प्लॅटिनमचे दागदागिने, आलं, लसूण आणि कांदा यांचे दर वेगाने वाढले आहेत, तर

टारी आणि जीप बटाटे भेंडी वाटाणे आणि टोमॅटोच्या दरात फारशी वाढ झाली नाही असं निरीक्षण आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज इयत्ता 12वीच्या 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थी रिझल्ट डॉट डिजिलॉकर डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही पक्ष संघटनेपर्यंत आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचते का हे आधी तपासावं लागेल असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज नोंदवलं. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मानून पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. विधिमंडळ पक्षात फूट पडली याचा अर्थ राजकीय पक्षात फूट पडली असा होत नाही असा युक्तिवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. पक्षात फूट पडली आहे का हे आधी तपासायला हवं. फुटीची सुरुवात विधिमंडळ पक्षापासून होऊ शकते आणि ही फूट वाढत जाऊन पुढे पक्ष संघटना आणि प्राथमिक सदस्यत्वापर्यंत पोहोचू शकते असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी नोंदवलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशात कुठेही अनधिकृत बांधकाम नियमित करण्याबाबत किंवा पाडण्याबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्यानं एकच मापदंड सर्वत्र लावता येणार नाही हे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं मान्य केलं. मात्र सध्याच्या चौकटीत याविषयी समान धोरण तयार करता येईल का याचा विचार करावा असं त्यांनी सांगितलं. अनेकदा अनधिकृत बांधकाम नियमित होईल असं आश्वासन प्रशासनातर्फे रहिवाशांना दिलं जातं त्यामुळे ते पाळलं जात नाही असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं. सार्वजनिक भांडवल हे खासगी गुंतवणुकीला पर्याय न ठरता त्या गुंतवणुकीसाठी एक उत्प्रेरक ठरायला हवं असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये खासगी भांडवल उभारणीत न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या भूमिकेबाबत जयपूर इथं आयोजित एका परिसंवादाला त्या संबोधित करत होत्या. ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्था जागतिक विकासाची प्रमुख इंजिनं आहेत मात्र भांडवलाची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणं, स्थिरता राखणं आणि दीर्घकालीन धोरणात्मक आराखडा प्रदान करणं तितकंच महत्वाचं आहे असं त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगानं नेमलेलं BLO अर्थात बूथ लेवल ऑफिसर आणि राजकीय पक्षांनी नेमलेल्या प्रतिनिधींना SIRचं काम एकत्र करता येईल पण कामात कुठेही चूक झाल्याचं आढळलं तर दोषींवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिला आहे. मंत्रालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. राजकीय पक्षांशी असलेले सर्व संबंध चुकीचेच असतात असं गृहीत धरू नका. सर्व राजकीय पक्षांनी हे प्रतिनिधी नेमले आहेत असं ते म्हणाले. मतदाराने गणना प्रपत्र स्वीकारण्यात नकार दिला किंवा गणना प्रपत्रावर स्वाक्षरी केली नाही तर मतदार यादीत त्यांचं नाव येणार नाही असं त्यांनी सांगितलं. मुंबईत कुर्ला इथं आज पहाटेच्या सुमाराला 2 ते 3 घरांवर दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुर्घटनेत मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची तर जखमी झालेल्या प्रत्येकाला 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धर यांनी स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स क्षेत्रातल्या योगदानासाठी 2026 प्रतिष्ठित DRAC पदक जाहीर झालं आहे. भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असा हा सन्मान आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्सकडून हा पुरस्कार दिला जातो. धर यांच्याशिवाय यंदा फ्रान्सच्या बर्नार्ड डेरिडा, इटलीचे मार्क मेझार्ड आणि इस्रायलचे हॅम सोमपोलिन्स्की यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चीनचे माजी अध्यक्ष झू रोंगझी यांचं आज बीजिंगमध्ये निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. 1998 ते 2003 या काळात त्यांनी चीनचं अध्यक्षपद भूषवलं. सुधारणावादी दृष्टिकोन स्वीकारून 90च्या दशकात चीनच्या अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. आज आवश्यक शर्तींची पूर्तता न केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता स्थगित केली. यापूर्वी महासंघाला पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला फेडरेशनने असमाधानकारक उत्तर दिल्यामुळे वेळेवर निवडणुका न घेतल्याने ही निलंबनाची कारवाई झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. या महासंघाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची सूचना मंत्रालयानं भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केली आहा.

0: नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत तिसऱ्या दिवशी भारतीय तलवारबाजांनी वैयक्तिक प्रकारांमध्ये 3 सुवर्ण 1 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकं पटकावली, त्यामुळे भारताची एकूण पदक संख्या 29 पोहोचली आहे. यात 8 सुवर्ण 7 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी. विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार. माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशोबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल. शिवसेना विधिमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आणि टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आजची आमची अंतिम सभा. रात्रीचे 8:15 आणि 19 सेकंद झालेत. श्रोते हो आज ऐकवणार आहोत नाट्यसंगीत. कार्यक्रमाची सुरुवात करते मत्स्यगंधा या नाटकातील पदानं. हे पद गायले रामदास कामत यांनी. गीत आहे वसंत कानेटकर यांचं आणि संगीतकार आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज पहिल्या 200 ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स.
1: ऑफर्स 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंत.
0: अधिक माहितीसाठी 0796-999-1827. नियम वाटी लागू.
2: नाट्य संगीताच्या कार्यक्रमात आता एकच प्याला या नाटकासाठी रजनी जोशी यांनी गायलेलं पद ऐकूया. गीतकार राम गणेश गडकरी.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स.
1: आपल्या 200 व्या सुवर्ण वर्षात पदार्पणानिमित्त आपल्यासाठी खास सुवर्ण ऑफर्स. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर मजुरी प्रतिग्रॅम फ्लॅट 499 ते 1099, सोबतच चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30% सूट.
0: तसेच दररोज

हे बंध रेशमाचे या नाटकासाठी बकुळ पंडित यांनी गायलेलं हे पद आपण ऐकलं. ही रचना शांता शेळके यांची होती आणि त्याला संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या नाट्यसंगीताचा श्रोते हो आपण आनंद घेत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यासाठी आपण ट्यून केलंय 1143 किलोहर्ट्सवर.

0: वर्षी आपण तो अटेंड करतो, पण तुम्हाला माहित आहे का आत्ता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
1: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे आहे
0: हे तर कळेलच, पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिशकालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
1: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. त्यानंतर 9:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है. हे सगळे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

दिल्ली केंद्रावरून प्रसारित झालेले विविध कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच

101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आणि श्रोतेहो, ही आजची आमची अंतिम सभा. रात्रीचे 10 वाजत आहेत. श्रोतेहो, ही वेळ आहे रजनीगंधा या जुन्या हिंदी चित्रपट गीतांची.

श्रोते हो, तुमचं भावविश्व उलगडणाऱ्या गीतांसह या कार्यक्रमात मी अनघा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, प्रेम ही अशी भावना आहे जी मनात आली की ती शब्दात सांगणं नेहमीच सोपं नसतं. कधी एखादी व्यक्ती आपल्या मनात इतकी खोलवर उतरते की तिची आठवणच आपल्या भावविश्वाचा एक भाग बनून जाते. त्या प्रेमाला जगापासून जपून ठेवावं, मनाच्या कोपऱ्यात अलगद सांभाळावं अशी एक सुंदर भावना व्यक्त करणारं एक गीत मी आपल्याला आता ऐकवते. चित्रपट आहे आन. श्रोते हो, हे गीत गायलंय मोहम्मद रफी यांनी. शकील बदायूनी यांची शब्दरचना आणि त्याला संगीत आहे नौशाद यांचं.

श्रोते हो, एखाद्या व्यक्तीची साथ आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे कधीकधी तिच्या अनुपस्थितीत अधिक जाणवतं. श्रोते हो, आता मी जे आपल्याला गीत ऐकवणार आहे ममता या चित्रपटातलं, या गीतामध्ये प्रेमातला तोच हळूवार जिव्हाळा जाणवतो. प्रिय व्यक्तीला आपल्या हृदयाच्या अगदी जवळ ठेवण्याची इच्छा इथे व्यक्त होते. या भावनेत मालकी हक्क नसतो हा, तर प्रेमातून आलेली जपणूक आहे. ऐकूया ममता या चित्रपटातील लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार रोशन.

0: श्रोते हो, गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी आमच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात सकाळी 9:30 ऐका सड्यावरील फुलांविषयी धनंजय मराठे यांनी सांगितलेली माहिती. त्यांच्याशी संवाद साधला आहे पल्लवी गोडसे यांनी.
1: सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण हे कवी माधवांनी जसं म्हटलंय, तर त्या ह्याच्यावरती हा सह्याद्रीचा तळ आणि समुद्र ह्याच्यामध्ये जी उंच डोंगर आहे त्या डोंगर पठारांवरती जी पठारं आपल्याला दिसतात त्याला आपण जनरली सडे असे म्हणतो.
0: बरोबर.
1: आता ह्या सड्यांना सुद्धा काही ठिकाणी कातळ असं म्हटलं जातं, कातळ भाग असा म्हटला जातो.
0: बरोबर.
1: आता पावसामध्ये ह्याच्यावरती अलगी रुजते आणि ही अलगी उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हाच्या तीव्रतेन सुकली की हे काळ्या रंगाचे दिसतात म्हणून त्याला कातळ असं म्हटलं जातं.
0: अच्छा, तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. एखादी व्यक्ती आपल्या जवळ नसली तरी तिच्या आठवणी मात्र सतत आपल्या सोबत असतात. कधी एखादा क्षण, एखादं ठिकाण, एखादी संध्याकाळ किंवा एखादी धून आपल्याला अचानक त्या व्यक्तीची आठवण करून देते. श्रोते हो, आता ऐकणार आहोत पतिता या चित्रपटातील गीत. या गीतामध्ये सुद्धा प्रेमाची हीच आठवणींनी भरलेली बाजू अत्यंत हळुवारपणे समोर येते. तेव्हा ऐकूया लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी. चित्रपट पतिता.

प्रेमात एक फूलसुद्धा कधीकधी मनातल्या असंख्य भावना व्यक्त करू शकतं. फुलाच्या नाजूकपणात प्रेमाची कोमलता आहे, त्याच्या सुगंधात आठवणींची उभे. जवळ नसलेल्या व्यक्तीला आपल्या भावना कशा पोचवायच्या याचं उत्तम उदाहरण असेल तर ते फूल आहे. श्रोते हो, याच भावना व्यक्त करणारं आता गीत ऐकवतीये चित्रपट सरस्वतीचंद्र. गायनस्वर आहे मुकेश आणि लता मंगेशकर यांचा. रचना इंदिवर यांची, संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: श्रोतेहो, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केलेलं हे आवाहन ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, मला सांगण्यास आनंद होतो की कृषी विभाग व आत्मा यंत्रणा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 ऑगस्ट रोजी विवेक हॉटेल माळनाका रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हास्तरीय रानभाजी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रानभाजी व पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा आणि प्रदर्शनी, प्रक्रियाधारकांसाठी कार्यशाळा तसेच शास्त्रज्ञ शेतकरी परिसंवाद ही या कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तरी मी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो की कार्यक्रमाच्या ठिकाणी 10 ते 6 वाजेपर्यंत कार्यक्रमाला अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.
0: तेव्हा श्रोते हो, या महोत्सवात जरूर सहभागी व्हा.
2: रजनीगंधा या कार्यक्रमाचा श्रोते हो आपण आनंद घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, रात्र आहे, आजूबाजूला वातावरण सुद्धा खूप शांत आहे. अशा या वातावरणामध्ये आपल्या सोबतीला आपली प्रिय व्यक्ती असेल तर

त्यापेक्षा अतिशय सुंदर सुखद असा क्षण कुठला असू शकतो, हो की नाही? ऐकूया अॅन इव्हिनिंग इन पॅरिस या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. शैलेंद्र यांची या गीताला संगीत दिलंय शंकर जयकिशन यांनी.

श्रोते हो, आपल्या आजूबाजूला रात्र आहे. ही रात्र जी पावसामुळे पडलेल्या थंडीत ऊब शोधते. काहींसाठी ही रात्र आरामाची आहे, काहींना शांत विचार करायचा आहे, पण काहींना मात्र स्वप्नामध्ये अगदी गुंगून जायचं आहे. हो की नाही? श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकवतीये मिस मेरी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्णन यांचं गीत. संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात आपण अत्यंत छान, वेगळी, मनाला एक वेगळा आराम देणारी किंवा आनंद देणारी गाणी ऐकली. अशीच गाणी घेऊन पुन्हा येणारच आहोत. मात्र आता कार्यक्रमातून निरोप द्या. नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा
1: रजनीगंधा

रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 10:30 आणि 44 सेकंद झाली आहेत. आता नाद ब्रह्म या कार्यक्रमात पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांनी गायलेला राग यमन कल्याण ऐकवतो आहोत.

पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकलं आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत. ही बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.